103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर 26 वैशाख शके 1948 अर्थात दिनांक 16 मे 2026. सकाळची 5:59 झाली आहेत. मंगलध्वनीनं आजचं प्रसारण आता सुरू करीत आहोत.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्राहून हिंदीतून समाचार सहक्षेपित करीत आहोत.

भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर आणि स्नेहल भाटकर यांच्या स्वरात राजा बढे यांचीही भोपाळी ऐकूया.

लता मंगेशकर आणि स्नेहल भाटकर यांनी गायलेली ही भूपाळी आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता आशा भोसले यांना ऐकूया.

भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात मंगल प्रभात. कार्यक्रमात आता सुधीर फडके यांनी गायलेले हे भक्तिगीत, गीत आणि संगीत मनोहर कविश्वर यांचं आहे.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मनोहर कवीश्वर यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांना ऐकूया. मंगेश पाडगावकर यांची रचना आहे, संगीत नियोजक मधुकर पाठक.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे देशभक्ती माफ करा हे बुद्धगीत आपण ऐकलं आणि आता कार्यक्रमात शेवटी समूह स्वरात ही देशभक्ती रचना.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 6:30 झाली आहेत. श्रोतेहो, आता संस्कार याविषयी शैलजा नाईक यांचं चिंतन ऐकूया.
1: संस्कार शब्द उच्चारताच मनाला एका चांगल्या भूतीचा स्पर्श सुखावून जातो. म्हणजेच संस्कार या एका शब्दामध्ये कितीतरी चांगल्या गोष्टींचा समावेश होतो. चांगले संस्कारच मनुष्याला प्रगतीच्या शिखरावर नेतात. तसं तर जन्मापासून मरणापर्यंत मनुष्यावर संस्कार होत असतात. संस्कारच मनुष्याला चांगलं वाईट घडवीत असतात. चांगले संस्कार लहानपणापासून मुलांवर बिंबवावे लागतात. घरातील वडीलधाऱ्यांनी आणि आईवडिलांनी त्यांना चांगलं वळण लावलं तर मोठं झाल्यावर त्यांच्या कृतीतून ते आपल्याला पाहायला मिळतं. मात्र हे सर्व करताना आपलंही वर्तन तसं हसायला हवं, तरच मुलांवर त्यांचा योग्य तो परिणाम होईल. कारण लहान मुलंही सतत मोठ्यांचं अनुकरण करीत असतात. अभ्यास म्हणा, मनाचे श्लोक म्हणा, किंवा देवाला नमस्कार करणं, हे नक्कीच त्यांना शिकवावं लागतं. ज्या घरात आजी आजोबा आहेत त्या घरात संस्काराचे धडे नातवांना आपोआपच मिळतात. आजीचं सकाळी उठल्यापासून सडा, रांगोळी, पूजा, पोथी, तर सायंकाळी देवाजवळ, तुळशीजवळ दिवा लागण्यापर्यंत सर्वच पारंपरिक आणि चांगल्या कृती मुलं बघत असतात. हे संस्कार त्या कोवळ्या मनावर घडत असतात. हल्ली तर मुलांवर सुरू असतं, मग अशा वेळी जेवताना अभ्यासाला कसं बसावं याकडेही त्यांचं लक्ष नसतं. मुलं खूप शिकून मोठ्या पदावर पोचलीत म्हणजे त्यांच्यावर चांगले संस्कार घडलेत असे मुळीच नाही. ती मुलं शिक्षित होतात, पण सुशिक्षित झाल्याशिवाय त्याच्या शिक्षणाला अर्थच नाही. सुशिक्षित त्यांना म्हणता येईल ज्या शिक्षणाबरोबरच नम्रता आणि सभ्यता कळते. आणि हे सर्व चांगल्या संस्कारातूनच तर घडू शकतं. चांगली संस्कारित मुलं घडवणं ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे. नव्हे तर आज ती काळाची गरज होऊन बसली आहे. सद्गुणांची उपासना आणि दुर्गुणांचा नाश मनुष्यावर घडलेल्या चांगल्या संस्कारांनीच होऊ शकेल. घर, कुटुंब, शेजार, समाज, देश या सर्वांनाच सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी चांगल्या संस्कारांची गरज आहे. जसं जगण्याला अमृत आणि मरणाला विष कारणीभूत ठरतं, तसंच आपल्या प्रगतीला चांगले संस्कार आणि अधोगतीला कुसंस्कार कारणीभूत ठरतात. चांगले संस्कार हा जणू पाठीचा कणाच आहे, तो ताट ठेवायलाच हवा, तरच अभिमानानं आपल्या

0: त्याला ताठ उभं राहता येईल. चांगल्या संस्कारांनी घडलेल्या मनुष्याच्या हातून कधीच दुष्कृत्य घडणार नाही. त्याच्या मनात फक्त आणि सतत जनसेवेची, परोपकाराची, सद्भावनेचीच भावना राहू शकेल. संस्काराचं महत्व जर प्रत्येकाच्या गळी उतरलं तर या देशाचं नंदनवन नक्कीच होईल.
1: संस्कार याविषयी शैलजा नाईक यांचं चिंतन आपण ऐकत होतात. चिंतनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. श्रोतेहो, आता एका आज प्रसारित तसे सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यानंतर 16 मेचे काही दिनविशेष. या रूपरेषेनंतर 6:40 शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम कृषीवाणी. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. सुप्रभात 6:55 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राहून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू 7:25. सुगम संगीत आपण ऐकू शकाल 7:40. श्रोते हो, हिंदी चित्रपट गीतांचा आस्वाद घेणार आहात 7:15 आणि 10:00. दरम्यान 8:40 विज्ञान विश्व या साप्ताहिक कार्यक्रमात जैव तंत्रज्ञान याविषयी आपण जाणून घ्याल. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील 9:00. गीतसरिता, श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित त्यांच्या पसंतीच्या मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम 10:30. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात ॲलर्जी, सततची सर्दी आणि त्यावरील उपचार याविषयी डॉक्टर अजय कांबळे यांची संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल 11:00. सादर करते उमेश तुपारे. गाता रहे मेरा दिल हा गीत संवादाचा कार्यक्रम 11:30. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू 12:45. निरंतर स्वर लहरी हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल आणि त्यानंतर 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. सायंकाळी 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राहून. वृत्तविशेष सायंकाळी 7:15 मुंबई केंद्राहून. कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी 7:30. आजच्या कार्यक्रमात उन्हाळ्यात जनावरांची काळजी या विषयावर प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील निळकंठ पंचभाई, सहाय्यक प्राध्यापक कृषी विस्तार शिक्षण विभाग आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा यांचं भाषण. तर ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित तसे सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. आता 16 मेचे काही दिनविशेष. May 1926 शास्त्रीय आणि सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रात लोकप्रियता मिळवलेल्या गायिका माणिक वर्मा यांचा जन्मदिवस. 16 May 1994 निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचं निधन झालं. 2000 16 मेला महाराष्ट्राचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू के बाळकृष्ण पिल्ले यांचं निधन झालं. सुमारे 4 त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व केलं. चित्रपटासाठी देण्यात येणारं पहिलं ऑस्कर पुरस्कार या दिवशी देण्यात आला 16 May 1929. 16 May 1800

0: 1930 प्रसिद्ध गणितज्ञ जीन फोरियर यांचा मृत्यूदिन. त्यांनी गणितातील चलफलाचं सूत्र तयार केलं, त्या किमतीस फोरियरची किंमत असं म्हणतात. 16 मे 1956 लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंड ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना झाला, तेव्हा इंग्लंडच्या जिम लेकर या गोलंदाजानं ऑस्ट्रेलियाचे 10 गडी केवळ 88 धावात बाद केले. 16 मे 1665 पुरंदरचा शूर किल्लेदार मुरार बाजी अतुल्य पराक्रम दाखवत मोगलांविरुद्ध लढताना ते धारातीर्थी पडले. आज जागतिक कृषी पर्यटन दिवस आहे. 16 मेचे काही दिनविशेष आपण ऐकत होतात. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 6:40 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण जाणून घेऊया मशागतीय पद्धतीचे कीड व्यवस्थापनात्मक महत्व. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कीड नियंत्रण हा पीक उत्पादनाचा मुख्य घटक आहे. कीड नियंत्रणाचा मुख्य गाभा म्हणून एकात्मिक कीड नियंत्रण संदर्भातील विविध घटकांचा वापर करून कीड नियंत्रण करता येते. खरीप आणि रब्बी हंगामामध्ये येणाऱ्या विविध किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाचा वापर होत असतो, परंतु गेल्या काही वर्षात रासायनिक कीटकनाशकांचा होणारा अतिरेकी वापर हा किडींचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरतो. जसं किडींमध्ये कीटकनाशकांबद्दल निर्माण झालेले प्रतिकार शक्ती, दुय्यम किडींचा होणारा उद्रेक, मित्र कीटकांचा क्षेत्रीय स्तरावरील कमी झालेला वावर, अशा प्रमुख बाबी निदर्शनास येत आहे. निसर्गाला समजून घेऊन वेळोवेळी शेतात निरीक्षण करून एकात्मिक कीड नियंत्रणाचे विविध उपाय योजले तर अनावश्यक फवारणी आणि त्यावरील खर्चात बचत होईल. त्या अनुषंगाने एकात्मिक कीड नियंत्रणाच्या दृष्टीने पूर्व हंगामी कीड नियंत्रण करणे हा हेतू सुरुवातीला मशागतीय पद्धतीचा अवलंब केल्यास कीड नियंत्रणास आळा बसवण्यासाठी मदत होते. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किडींचा जीवनक्रम लक्षात घेता सर्वसाधारण 4 अवस्था जसे अंडी, अळी, कोश आणि प्रौढ असे प्रामुख्याने आढळतात. काही किडींच्या अवस्था जमिनीमध्ये किंवा काही वनस्पतीवर पूर्ण होताना निदर्शनास येतात. यजमान पिकांच्या अनुपस्थितीत किडी उपलब्ध पिकांवर आपला जीवनक्रम पूर्ण करतात. तसंच किडींना खाद्यान्न उपलब्ध नसल्यास वरील अवस्थेपैकी कोणतीही अवस्था नैसर्गिकरित्या सुप्त अवस्थेत जाऊ शकतात. म्हणून या किडी वातावरणातील बदलानुसार तसंच उपजीविकेसाठी खाद्य वनस्पतींच्या उपलब्धतेनुसार आपले जीवनक्रम ठरवू शकतात. याच सुप्त अवस्थेत जिवंत राहून पोषक वातावरणाच्या मदतीने खाद्य वनस्पती उपलब्ध झाल्यास ते प्रजोत्पादन करून आपली उत्पत्ती करू शकतात. किडी मुख्यतः वनस्पतींवर जगणारे असल्यामुळे त्यांचे जीवनक्रम खाद्य वनस्पतींच्या जीवनचक्रासोबत सुसंगत असते. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, जसं ज्वारीवरील खोडकिडा, कपाशीवरील बोंडअळी, तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी, अशा किडी त्यांच्या विविध खाद्य वनस्पती उपलब्ध नसताना उन्हाळ्यामध्ये जमिनीमध्ये कोशावस्थेत असतात आणि पावसाचे आगमन झाल्यानंतर खाद्य वनस्पती तयार झाल्याबरोबर त्या कोशांमधून प्रौढ बाहेर पडतात आणि लगेच त्या पिकांवर आपली उपजीविका सुरू करतात. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे किडी विविध खाद्य वनस्पतींच्या माध्यमातून आपल्या पिकांचे नुकसान करीत असतात. म्हणून अशा किडींना आपल्या पिकांच्या नुकसानीपासून प्रतिबंध करायचा असल्यास या किडींचा बंदोबस्त पूर्व हंगामाबाहेर सुद्धा करावा लागतो, जेणेकरून या किडींच्या येणाऱ्या पिढ्या रोखता येतील. त्या अनुषंगाने एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या मशागतीय पद्धतीचा अवलंब केल्यास कीड नियंत्रण करण्यास मदत होईल. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज

0: च्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण मशागतीय पद्धतीचे कीड व्यवस्थापन याविषयी जाणून घेतलं. चला तर उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण याच विषयावर अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
1: या माहितीचं वाचन केलं होतं हेमा बहादे यांनी. शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम कृषीवाणी आपण ऐकत होतात. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदे या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदे या कार्यक्रमा अंतर्गत आपण टेनिस एल्बो याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोते हो, या भागात आपण टेनिस एल्बो म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. टेनिस एल्बो हा कोपराचा एक वेदनादायी आजार आहे, जो की मनगटाच्या व हाताच्या अतिवापरामुळे होतो. टेनिस एल्बोच्या कारणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर हाताच्या वारंवार होणाऱ्या हालचालीमुळे हातांच्या स्नायूंना थकवा येतो. हातांचे सर्व स्नायू एकाच टेंडॉनद्वारे कोपराला चिटकलेले असतात, त्यामुळे वारंवार हालचालीमुळे जेव्हा स्नायू थकून जातात तेव्हा सर्व भारते एकाच टेंडॉनवर येतो, मग त्यावर सूज येते व टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. टेनिस एल्बोच्या लक्षणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर कोपराच्या बाहेरील बाजूस वेदना व जळजळ होते, हाताची पकड कमी होते किंवा त्रास होतो. विशिष्ट हालचालीमध्ये हा त्रास जास्त जाणवतो, जसे की टेनिस खेळणाऱ्यांना बॅकहँड मारायला त्रास होतो, बांधकाम करणाऱ्या मिस्त्री बांधवांना प्लास्टर करताना त्रास होतो, घरातील रोजच्या कामातही गृहिणींना त्रास होतो, जसे की झाडू मारणे, भांडे धुणे, कपडे पिळणे इत्यादी कामामध्ये विशिष्ट स्नायूची हालचाल झाली की वारंवार अशी हालचाल झाली तर टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. वेदना सुरुवातीला सौम्य असू शकतात व वारंवार हाताच्या त्याच हालचालीमुळे त्याची तीव्रता वाढते. अशी लक्षणे दिसल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घ्यायला हवे. टेनिस एल्बोचे निदान हे मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारे म्हणजेच रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी केल्यानंतर होते, तसेच गरज पडल्यास एक्सरे किंवा MRI आवश्यकता भासू शकते. टेनिस एल्बोच्या उपचाराबद्दल बोलायचं झाल्यास 80-90% रुग्ण विना ऑपरेशननेच ठीक होतात. यामध्ये योग्य औषधोपचार, वेदना कमी करण्याची औषधे, सूज कमी करण्याची औषधे, तसेच फिजिओथेरपी, मशीन थेरपी जसे की लोकल अल्ट्रासोनिक थेरपीज किंवा विशिष्ट शारीरिक व्यायाम, तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काम करताना किंवा कृती करताना टेनिस एल्बोचा कोपराच्या जवळ पट्टा लावणे, तसेच कार्यशैलीमधील काही विशिष्ट बदल हे देखील टेनिस एल्बोला कमी करण्यामध्ये मदत करतात. ऑपरेशनद्वारे देखील उपचार केलेले जातात. आता आपण एक विशिष्ट आजाराबद्दल माहिती जाणून घेऊया.

0: म्हणतात कार्पल टनल सिंड्रोम. हा हाताचा व मनगटाचा असा एक आजार आहे ज्यामध्ये हाताच्या अंगठा व बाजूच्या दोन बोटांना संवेदना देणाऱ्या मीडियन नर्व म्हणजेच मीडियन मज्जातंतूवर दबाव आल्यामुळे हाताला मुंगे येतात, बोट सुन्न होतात, बोंद पडतात व ठणक लागते. जेव्हा ही महत्वाची मीडियन नर्व मज्जातंतू मनगटाच्या कार्पनल टनलमध्ये म्हणजे बोगद्यामध्ये दाबली जाते तेव्हा ही लक्षणे दिसायला लागतात. लक्षणामध्ये हात मनगट व बोटांच्या टोकामध्ये टिपमध्ये वेदना होणे, नसांची वेदना होणे, बोधपणा येणे, मुंग्या येणे, तसेच बोधपणामुळे मुंग्यामुळे हाताची पकड ढिली होणे ही लक्षणे दिसायला लागतात. सुरुवातीला ही लक्षणे प्रामुख्याने रात्री दिसतात, नंतर जसे जसा हा आजार वाढायला लागतो तशी तशी ही लक्षणे दिवसाही दिसायला लागतात. श्रोतेहो, ज्यांचा हातांचा व बोटांचा वापर जास्त आहे अशांना हा आजार जास्त प्रमाणात होतो किंवा डायबिटिकच्या रुग्णामध्ये सुद्धा हा आजार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचाराबाबत बोलायचं झालं तर नसेवरील दबाव कमी करण्यासाठीची योग्य औषधे, ठराविक फिजिओथेरपी व व्यायाम सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करू शकतात. जीवनशैलीतील बदल देखील या कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचारामध्ये मदत करतो. ऑपरेशन करून मनगटामध्ये जी मीडियन नस दबलेली आहे ती खोलण्याचेही ऑपरेशन करू शकतो. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता श्रोते हो कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसम हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळची 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. राज्यस्तरीय परिसर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोते हो, सौर चूल हे थेट सूर्यप्रकाशातील उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारे एक पर्यावरणपूरक साधन आहे. यात लाकूड, गॅस किंवा वीज यासारख्या पारंपरिक इंधनाची गरज नसते. आता सौर चुलीचे भरपूर असे प्रकार आहेत, त्याचे फायदे देखील आहेत. तर हे सगळं आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपण सौर चूल याविषयी माहिती ऐकूयात. लेखन धनंजय मुदगलकर, निवेदन सीमंतिनी कुंडीकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण सौर चूल या विषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सौर चूल ही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारी एक पर्यावरण पूरक, इंधन मुक्त आणि किफायतशीर पद्धत आहे. श्रोते हो, हे उपकरण सूर्यप्रकाश थेट उष्णतेमध्ये रूपांतरित करतं, ज्यामुळं गॅस किंवा लाकडाची बचत होते. सौर चुलीची काही वैशिष्ट्य आणि माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सौर कुकर मधील आरसा किंवा परावर्तक धातू सूर्यकिरण एका लहान जागेवर केंद्रित करतो, ज्यामुळं पेटीतील तापमान वाढतं आणि अन्न शिजतं. या सौर चुलीचे दोन प्रकार आहेत, जसं की पेटी सौर चूल आणि पॅराबोलिक सौर चूल. पेटी सौर चूल घरगुती वापरासाठी, डाळ भात भाज्या शिजवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. आणि पॅराबोलिक चूल जास्त तापमानासाठी, म्हणजे तळणं किंवा भाजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्रोते हो, या चुलीचा वापर केल्यामुळं इंधनाची बचत होते, यातून शून्य प्रदूषण निर्माण होतं, अन्नातील पोषक तत्व टिकून राहतात आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपी अशी ही सौर चूल आहे. सूर्याच्या प्रकाशावर चालणारी ही चूल असल्यानं सूर्यप्रकाश असतानाच आपण यावर अन्न शिजवू शकतो. या चुलीवर अन्न शिजवण्यासाठी 1 ते 3 तास आपल्याला लागू

0: शकतात. आणि हो, सौर चुलीवर जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा काही गोष्टी पाळणं खूप आवश्यक आहे. जसं की पाण्याचं प्रमाण योग्य राखणं खूप आवश्यक असतं. श्रोते हो, पद्धत पूर्णपणे धूरमुक्त आणि पर्यावरण पूरक आहे. यामुळं श्वसनाचे आजार होण्याचा धोका कमी होतो. विशेषतः ग्रामीण भागात जिथे चुलीचा वापर अधिक होतो त्या ठिकाणी सौर चूल अतिशय उपयुक्त आहे. एकदा सौर चूल खरेदी केल्यानंतर तिचा इंधन खर्च शून्य असतो. आरसे स्वच्छ ठेवण्याव्यतिरिक्त त्याला फारशा देखभालीची गरजही नसते. आणि हो, यात उघड्या ज्वाला नसतात, त्यामुळं आगीचा धोकाही नाही आणि यात अन्न जळण्याची शक्यताही नाही. फक्त वरण भात शिजवण्यापुरतंच याचा वापर होत नाही तर भाज्या बनवणं, शेंगा दाणे, रवा भाजणं, बासुंदी बनवण्यासाठी यात सौर चुलीचा वापर आपण करू शकतो. श्रोते हो, सौर चुलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे. कारण यामुळे पर्यावरणाचं रक्षण आणि पैशांची बचत दोन्हीही होतं. एकदा आपण या सौर चुलीसाठी खर्च केला की आपल्याला आयुष्यभर मोफत इंधन मिळतं. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींपासून आपली सुटका होऊन आपला मोठा फायदा होऊ शकतो. सौर चूल आरोग्याच्या दृष्टीने देखील आपल्याला खूप फायदेशीर आहे. सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच झाडांची कत्तल थांबवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, म्हणजेच पर्यावरण पूरक अशी ही सौर चूल प्रत्येकाच्या घरोघरी असावी, हो ना? तेव्हा श्रोते हो, सौर चुलीचा वापर घरोघरी व्हावा यासाठी चला जनजागृती करूया. सूर्य देतो मोफत ऊन, सौर चूल वापरा मनापासून. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण सौर चूल याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं.
2: EM आकाश.
3: एकशे 103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम आपण ऐकत होतात. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून हे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले. सकाळचे 6:55 झाली आहेत. सुप्रभात ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना मंजुषा भास्करवारचा नमस्कार. श्रोते हो, अमेरिका इराण या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगभरातच पेट्रोल डिझेलसारख्या जीवाश्म इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे साहजिकच आपल्या देशातही भारतातही ही झळ जाणवते आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमती प्रचंड वाढल्यानं पेट्रोल डिझेलचे दरही वाढले. त्यावर उपाय म्हणून नागरिकांनी विविध उपायांचा अवलंब करत इंधन बचत करावी असं आवाहनही करण्यात आलं. खरं तर इंधन बचत ही केवळ आत्ताचीच नाही तर नेहमीचीच गरज आहे असं म्हणता येईल. कारण पेट्रोल, डिझेल, कोळसा, नैसर्गिक गॅस यासारखी नैसर्गिक संसाधनं ही मर्यादित आहेत, ती आपल्याला तयार करता येत नाही. आणि दुसरं म्हणजे या जीवाश्म इंधनातून कार्बन उत्सर्जन प्रचंड वाढून नैसर्गिक समतोल आज पार ढासळला आहे. वेळी अवेळी येणारा पाऊस, उन्हाळ्यात दरवर्षी वाढत जाणारं तापमान, चक्रीवादळं हे वायू प्रदूषणाचेच परिणाम आहेत. विविध संशोधनातून या क्लायमेट चेंजमध्ये वायू प्रदूषणाचा फार मोठा वाटा असल्याचं वारंवार सिद्ध झालं. त्यामुळे या जीवाश्म इंधनाचा वापर मर्यादित करणं आज काळाची गरज आहे. पर्यावरण रक्षणासाठी तो महत्त्वाचा एक उपाय म्हणता येईल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपला देश या जीवाश्म इंधनासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. भारत आपली बहुतांश इंधन गरज आयातीद्वारे पूर्ण करतो. त्यामुळे साहजिकच देशाचं परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च होते. देशाला आर्थिक झळ सोसावी लागते. त्यामुळे देशहितासाठी आणि एकूणच पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक नागरिकांना विचार करणं त्या पद्धती

तिने आपल्या जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. अर्थात यावर मात करण्यासाठी आज अनेक पर्याय आपल्यापुढे उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक वाहन वापरणं, स्वच्छ ऊर्जेसाठी सोलरची विविध उपकरणं वापरणं, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं, असे अनेक पर्याय आहेत. जवळच्या अंतरासाठी पायी चालणं किंवा सायकलचा वापर करणं, वाहनांची वेळोवेळी देखभाल करणं, वीज वाचवणं, हे देखील अप्रत्यक्षपणे इंधन वाचवणेच होय. इंधन बचत म्हणजे केवळ पैसे वाचवणे नव्हे, तर पर्यावरणाचं आणि भावी पिढीचं रक्षण करणे म्हणजे इंधन वाचवणं असं आपण म्हणू शकू. इंधन वाचवा, देश वाचवा या भावनेतून प्रत्येकानं इंधनाचा सुज्ञपणे वापर करणं ही देशभक्ती म्हणता येईल. आपण ऐकत होतात कार्यक्रम सुप्रभात. लेखन आणि निवेदन केलं होतं मंजुषा भास्कर वाऱ्यांनी. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.

0: सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमासंदर्भात एक निवेदन. श्रोतेहो, येत्या शनिवारी म्हणजे 23 मे 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे स्पाईन आणि ऑस्टिओपोरोसिस, म्हणजेच पाठीचा कणा आणि हाडांचा ठिसूळपणा, याचे आजार आणि उपचार. या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर पियुष गाडेगोणे. श्रोतेहो, आजच्या धावपळीच्या स्पर्धेच्या जगात वावरताना बरेच आजार उद्भवतात, बऱ्याच आजारांचा त्रास होतो. त्यात पाठीच्या कण्याचे आजार, हाडांचा ठिसूळपणा या आजाराचं वाढतं प्रमाण दिसत आहे. या आजाराचं लक्षण दिसताच वेळेवर निदान उपचार करायला हवेत, नाहीतर पुढे त्रास उद्भवू शकतो. तर आपल्याला पाठीचा कणा किंवा हाडांचा काही त्रास आहे का? या स्पाईन ऑस्टिओपोरोसिस संदर्भात आपल्याला काही प्रश्न किंवा काही शंका आहेत का? चला तर आपण फोन करून विचारू शकता आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार 20 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0772254634. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. मार्गदर्शन करतील डॉक्टर पियुष गाडेगोणे. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.

आकाशवाणी चंद्रपूर केंद्र सकाळचे 7:07 होत आहेत. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राहून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. तर सुरुवातीला ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या काही क्षणातच पुणे केंद्राहून.

0: 7 मिनिटं झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
2: काय रे शिरप्या, तुझा आवाज का वधरला इतका सुधारला रे?
3: रगणप्या, यो आवाज माझा नव, माझ्या खिशातल्या रेडिओचा.
2: रेडिओ आम खिशात
3: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातला रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल.
2: असं म्हणतोस
3: तर काय, यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो नव. गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची, आणि काम बी
2: निपटायचं.
3: अक्षी रेडिओ गत
2: म्हणजे अगदी टाइम सिरियस म्हण ना.
4: अरे तुमच्यात सामील होऊन द्या.

0: अगं आखे काय सांगत होतीस ग तू?
1: आता ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
0: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
1: पाणी उकळून शान भेव।
0: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
1: अग मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
0: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
1: रेडोने सांगितलं मला। बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समजत तो शिकवतोय ना
0: हक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाश।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी।

0: शेतकरी राहील आता कायम खुशहाल.
1: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेड मार्फत सुरू करणार याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्क घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडतर्फे सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल साताऱ्यात केली. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 5 लाख घरांच्या लोकार्पण समारंभात ते काल बोलत होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी बोलताना चौहान म्हणाले,
2: प्याज के दामों के बारे में देवेंद्र जी का भी फोन आया था. हम लोगों ने आपस में बात की. प्याज का उत्पादन बंपर हो गया. बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही. ये पश्चिम एशिया मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, भावी नहीं जा पा रही, इसलिए प्याज के रेट गिर गए. प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नैफेड प्याज की खरीदी 12 रुपया 35 पैसा किलो शुरू करेगा.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरं या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करून येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही काल शिवराज सिंह चौहान आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे. नीट

फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयनं काल लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकाची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकानं लातूरमधल्या एका सेवानिवृत्त प्राध्यापकालाही ताब्यात घेतलं होतं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीए कडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. व्यापाराच्या दृष्टिकोनातून नेदरलँड्स हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. तत्पूर्वी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांची भेट घेतली. या भेटीत ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा मोदी यांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं काल मुंबईतल्या एका रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर काल दुपारी ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसिक आरोग्याविषयी जनमानसात जागरूकता निर्माण करण्याचं मोठं काम डॉक्टर नाडकर्णी यांनी केलं. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नाडकर्णी यांच्याबरोबर काम केलेल्या त्यांच्या स्नेही आणि ज्येष्ठ लेखिका दीपा देशमुख यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या,
1: खरं तर आज सकाळी जेव्हा कळालं की डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्या मधून गेलेत, सुन्नपणा आला मनाला. खरं तर हे पुन्हा एकाच वैयक्तिक नुकसान झालं नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रातलं न भरून येणार असं नुकसान आहे. हे आनंद चित्रपटाचा नायक हा काल्पनिक होता, पण इथं मी अनुभवलेला आनंद खरोखरच नावाप्रमाणेच जगणारा होता. 4 मेला आम्ही त्यांच्या शस्त्रक्रियेआधी ठाण्यात जेव्हा गेलो, त्यावेळेस शस्त्रक्रियेनंतर वर्षभराचं नियोजन सांगितलं होतं. ही भेट शेवटची ठरेल असं वाटलंच नाही. डॉक्टरांची भावलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या तोंडून मी कधीही नकारात्मक विचार ऐकला नाही, कोणाविषयी कधी वावगा शब्द त्यांनी काढला नाही. नाटक, सिनेमा, संगीत, साहित्य, चित्र, शिल्प, एक माणूस इतकं काम कसं करू शकतो? त्यांची सर्जनशीलता, त्यांच्या मनात इतरांविषयी असलेली एम्पथी आणि सगळ्या वयोगटासाठी त्यांनी आखलेले उपक्रम, एक निखळ आणि स्वच्छ मैत्री करणारा आजच्या जगात असा मित्र मिळणं दुर्मिळ. म्हणजे खरं सांगू का, वारकरी संप्रदायात जसं माऊली या संबोधनाला महत्व आहे, आम्हा साऱ्यांची तो माऊलीच होता असं म्हणावं लागेल. म्हणजे असा मित्र आज अचानक गेलाय, म्हणजे पोरक झाल्याची भावना मनात घर करते.
0: साखर कारखानदारांनी साखर उत्पादनावर भर न देता इथेनॉल निर्मिती वाढवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. वाई तालुक्यातील भुईंज इथं किसनवीर कारखान्याच्या वतीनं जाहीर केलेला देशभक्त आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे हे विद्येचं माहेरघर तर आहेच, पण अॅग्री हॅकेथॉनच्या यशस्वी आयोजनातून पुण्याला कृषी तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून ओळखलं जात आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुण्याच्या कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या

अग्री हॅकेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावर्षी विविध राज्यातील 1300 स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या असून महाराष्ट्रातून 867 स्पर्धकांनी या हॅकेथॉनमध्ये भाग घेतला आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. हवामान. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडमार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळेच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख्ख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळी 7:22 झाली आहेत. श्रोतेहो, आज माणिक वर्मा या महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत तसंच सुगम संगीत गायिका यांचा जन्मदिन. किराणा आणि आग्रा घराण्याच्या गायिकेचा मिलाफ साधत त्यांनी शास्त्रीय संगीतासोबतच भावगीत, भक्तिगीत आणि नाट्यसंगीत या क्षेत्रातही मोलाचं योगदान केलंय. त्यांच्या आई हिराबाई दादरकर या उत्तम संगीत जाणकार होत्या, त्यामुळेच माणिक वर्मा यांना संगीताचं बाळकडू घरातूनच मिळालं. त्यांनी किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे संगीताची मुख्य तालीम घेतली. याचसोबत उस्ताद अजमत हुसेन खा, पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित आणि सुरेश बाबू माने यांच्याकडूनही त्यांनी संगीताचे धडे गवले. संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केलं. त्यांच्या

स्मरणार्थ मुंबईत माणिक वर्मा प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलं असून याद्वारे संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी माणिकरत्न पुरस्कार व शिष्यवृत्ती दिली जाते.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी सकाळची 7:25 होत आहेत. यानंतर ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखलेलं आहे आणि अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, अनेक उद्योग आता उदयाला येत आहेत, तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट पर्यंत चांगलं आहे, पण पुढे ब्रँडिंग आणि मार्केटिंग मध्ये काही लोक कमी पडत आहेत, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
2: आम्ही आता एक सेंट्रलाइज एजन्सी सेक्टर स्पेसिफिक करायचा प्रयत्न करतोय. अजून एक आमची याला जोडून एक असं आहे की आता स्टार्टअप्स मध्ये काम करताना जसं मेडिकलमध्ये झालं की पूर्वी 25-30 वर्षापूर्वी एकच डॉक्टर असायचा, तो पूर्ण शरीरातल्या कुठल्याही व्याधीचा इलाज करायचा,
1: फॅमिली डॉक्टर.
2: पण आता फक्त चेहऱ्यापुरतं पाहिलं तर 50 डॉक्टर होतील. म्हणजे तसंच आता स्टार्टअप्स मध्ये झालेलं आहे. सेक्टर स्पेसिफिक सबसेक्टर स्कोप झाले. तर आम्ही आता एक पॅनल करायचा प्रयत्न करतो, ॲडवायझरी बोर्ड क्रिएट करतोय की प्रत्येक सेक्टरसाठी एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असावा आणि त्याच्या सब्जेक्ट मॅटर खाली सबसेक्टरचे सब्जेक्ट मॅटर्स असावे. तर त्या माध्यमातून एखाद्या स्टार्टअपला एखादा प्रश्न असेल, त्याची आयडिया डेव्हलप करण्यासाठी असेल, त्याचा प्रयत्न करतो. मी चेन्नईमध्ये एक चांगलं AI मॉडेल बघितलं की तुम्ही जर एखादी आयडिया त्याच्यात टाकली की मला रॉ थॉटही आहे, तर एक कम्प्लीट रिपोर्ट जनरेट होतो आणि त्याच्यामध्ये त्याला मार्केट व्हायबिलिटी किती आहे, टेक्नॉलॉजिकल परसिवन्स किती आहे, तुम्हाला प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी किती खर्च येऊ शकतो, कुठला स्किल सेट लागू शकतो आणि मोर ओवर हे जर तुमची आयडिया सक्सेसफुल झाली तर तुम्ही कोणाला विकू शकता.
1: सर, आपण जेव्हा इनोव्हेशन म्हणतो तर तेव्हा त्यामध्ये नवीन गोष्टी तर येतातच, पण ज्या गोष्टी आता आहेत म्हणजे एक्झिस्टिंग आहेत, तर त्याच्यामध्ये देखील इनोव्हेशन, तर हे पण इनोव्हेशन धरलं जातं का?
2: हो, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे जसं प्रगती हा विषय कधीच स्टॅटिक नसतो, इट्स अ डायनॅमिक, इट्स अ फ्लोइंग. तर इनोव्हेशन मध्ये सुद्धा हे आम्ही जे प्रयत्न करतोय, नवीन प्रॅक्टिसेस आणणं, इनोव्हेशनला अजून स्मूथ करणं. दुसरा गोष्ट आहे की इनोव्हेशन प्रत्येक खेड्यात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक गावात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक वस्तीवर पोहोचलं पाहिजे. जे अंत्योदयाचा विषय आहे की प्रत्येक घटकापर्यंत सरकारने जावं, समाजाने जावं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणावं. मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये होतो, स्किलचा माझ्याकडे विषय होता, तर आम्ही एक कौशल समरसता म्हणून लिहिलं. समरसता हा विषय म्हणजे प्रत्येकाला इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा म्हणतो आपण. मग सगळ्या क्षेत्रात असेल तर कौशल्यातही असावी, म्हणून आम्ही अनुसूचित जातीच्या 250

0: मुलांना उद्यमितेचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक करायचा प्रयत्न केला. तर ही समरसता आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ही सगळीकडे आली पाहिजे मला असं वाटतं.
1: बरोबर सर. आता महाराष्ट्रात असलेलं एखादं यशस्वी स्टार्टअप त्याचं एखादं तुम्ही उदाहरण, अनेक असतील पण एखादं उदाहरण देऊ शकाल का जे आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल?
0: एक पॅड केअर म्हणून आहे जे महिलांच्या समस्यांच्या रिलेटेड त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दुसऱ्या एक आमचं इन्क्युबेटर मॅजिक म्हणून आहे ते मराठवाड्यामध्ये चांगलं काम करतंय. आय एम नागपूर आहे ते आमचं इन्क्युबेटर आहे ते काम करतंय. VGTI मध्ये आम्ही रिसेंटली इन्क्युबेटर सुरू केलेलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही एक मोठ्या लेवलचं इन्क्युबेशन करायचा प्रयत्न करतो. तर सगळेजण त्या त्या क्षेत्रात काम करतात पण या अजून स्ट्रेंथन करणं, अजून मजबूत करणं ही प्राथमिकता आमच्यासाठी.
1: बरोबर. आपण म्हणतो की पारंपरिक पद्धतीने जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात मुख्यत्वे करून नोकरी केली जाते किंवा एक असा एक माइंडसेट असतो एक की नोकरी कर म्हणजे कुठेतरी सेटल हो अशा पद्धतीने. तर ह्या स्टार्टअपच्या माध्यमातून सामान्य एखादा तरुण तर त्याला उद्योजक बनण्यासाठी काय काय फायदे तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने तो उद्योजक बनू शकतो आणि ह्या स्टार्टअप पॉलिसीज त्याला कशा उपयोगी पडू शकतात?
0: आम्ही आयडिएशन स्टेज पर सपोर्ट करतोय. जिल्हा लेवलला हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे थँक्यू फॉर दिस क्वेश्चन की आम्ही आता एक स्टार्टअप यात्रा म्हणून करणार आहोत. म्हणजे ती यात्रा आता आणि एक स्टार्टअप वीक हे दोन मोठ्या स्कीम्स आहेत. स्टार्टअप यात्रेचा उद्देश असा आहे की ते प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचायचं आहे, प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं आहे. तर स्टार्टअप्स काय आहे आणि स्टार्टअप्स तुमच्या याच्यासाठी काय करू शकतं आयुष्यासाठी की तुमच्या करिअरसाठी, तर त्याच्यासाठी स्टार्टअप यात्रा करतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये ती यात्रा झाला आहे. त्याच्यामध्ये वेमेनसाठी एक वेगळी विंग असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी वेगळी विंग असेल आणि रुरल एंटरप्रेन्युअर आणि स्टार्टअपसाठी एक असेल. तर त्यांना कम्प्लीट इकोसिस्टीम तिथे मिळेल. एक छोटासा तिथे हाफ डे वर्कशॉप होईल. तिथल्या सगळ्या ज्या घटक आहेत म्हणजे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, त्या गावातले नगरपालिका जे काही संविधानिक संस्था आहेत त्यांचा इन्क्लुझिव्ह असेल, तिथल्या शाळा असतील, त्या सगळ्या मुलांना आम्ही हाफ डे वर्कशॉप प्रत्येक तालुक्यात करून उद्यमिता काय, त्याची मानसिकता काय आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक प्रत्येकदा मोटिवेशन लागतं. तर रुरल हिरोज कोणकोण आहेत आणि ज्याच्यात वी वाला जो कॉन्सेप्ट आहे, विमेन एंटरप्रेन्युअरशिप वाला, ज्या महिला उद्यमी मोठ्या झाल्यात त्यांच्या कथा असतील, त्यांचं कथन असेल किंवा त्यांच्या लाईफमधले एक्सपिरियन्सेस असतील. आपण कुणी जर पाहायला गेलो कुठल्याही फील्डमध्ये, किंवा आपण तर अहिल्या देवींना सगळ्यात ग्रेट मानतो विमेन, शी वॉज नॉट ओनली दी ॲज अ गव्हर्नर पण शी डिड लॉट ऑफ थिंग्स फॉर दी विमेन स्किल डेव्हलपमेंट पासून. तर हे मोठे उदाहरणं समाजात पोहोचवणं, माझ जिजाऊचं उदाहरण समाजात पोहोचवणं, हे सगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना प्रेरित करणं आणि करिअरमध्ये उद्योजकता किती इम्पॉर्टंट आहे तर त्याचं महत्त्व सांगणं ही या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. स्टार्टअप ही की अजी वेगळी कॉन्सेप्ट आहे की ज्याच्या माध्यमातून सगळ्या स्टार्टअप्स त्याच्यात कॉम्पीट करतील. आणि आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी एक खूप चांगला विषय बजेटमध्ये घेतला की जनरली आपण असं म्हणतो की माझी स्टार्टअप रेडी आहे, माझ्याकडे आयडिया आहे, प्रोडक्ट आहे पण विकू कोणाला. तर कॉर्पोरेटमध्ये प्रयत्न करताना खूप त्रास होतो. तर आत्ता बजेटमध्ये अनाऊन्स झालं की 50 जे स्टार्टअप्स असतील सिलेक्टेड आम्ही त्यांना एक त्यांचे कॉम्पिटिशन्स घेऊ, ज्युरीज फायनल, या 50 स्टार्टअप्सला 25 लाखापर्यंत डायरेक्ट ऑर्डर सरकारने, म्हणजे सरकारमध्ये काम करण्याची जी पात्रता आहे त्यांची इमिडिएट इस्टॅब्लिश होईल. तर हा प्रयोग आम्ही उद्यमितेच्या माध्यमातून
1: नक्की सर, कारण कुठेतरी मार्केट मिळणं आपल्या
0: हे सुरुवात गरजेचं
1: महत्वाचं आहे. आताची जी युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्या पालकांना देखील तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रात येणं किंवा स्टार्टअप मध्ये येणं हे त्यांच्या भविष्यासाठी उत्तम असेल?
0: युवकांसाठी तर आजची पिढी जर आपण पाहायला गेलो तर जेनझीज आहेत, अल्फा आहेत, दे आर स्मार्टर दॅन अस, त्यांना सगळ्यात जास्त गोष्टी माहीत आहेत, अपडेट त्यांना खूप लवकर येतो आपल्यापेक्षा. तर त्यांना सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस आहे आणि ही सगळ्यात लकी पिढी आहे ज्यांना टिप ऑफ द फिंगर सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. म्हणजे जेव्हा रिसर्च करायची लोक पुस्तकं चाळायची, आता तुम्ही गुगलवर प्रॉम्प्ट टाकलं तर तुम्हाला भरपूर PDFs मिळतात, रिपोर्ट मिळतो, स्पेसिफिक मिळतो. तर लकी जनरेशन आहे, दे आर अपडेटेड. पण तुम्ही सेकंड प्रश्न जो विचारला, आम्ही सगळे 80s 90s वाले आहोत, तर आम्हाला आमची जडणघडण जशी झाली त्या माध्यमातून जर विचार करायला गेलो तर मला पालकांना एक अशी विनंती आहे की त्यांना घरातल्या फिनान्शियल डिसिजनमध्ये इन्वॉल्व्ह

0: म्हणजे एखादा टीव्ही घ्यायचा आहे, घरातलं फर्निचर करायचं आहे, किंवा एखादी काही प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, तर इन्वॉल्व देम. म्हणजे मी माझा मुलगा जेव्हा तिसरी चौथीला होता तेव्हा मी त्याला कॉन्फरन्सेसला घेऊन जायचो, म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीचा कॉन्फरन्स, ऑटोमोबाईलची कॉन्फरन्स असेल, CII असेल, फिकी असेल, तर तो आता खूप लर्नेड झाला या सगळ्या याच्यामध्ये. तर मला अशी विनंती आहे की जनरली मराठी आणि महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आपण जेव्हा पैसे मोजतो किंवा एखादं व्यवहाराचं डिस्कशन करतो त्यावेळेस मुलांना म्हणतो तुम्ही बाहेर जा. आणि हेच तर तुम्ही जे बिझनेस कम्युनिटीवाली जी कम्युनिटी आहे, बिझनेस कम्युनिटी, त्यांच्यामध्ये साधी प्रॅक्टिस असते की मी बाहेरलो तू दुकानावर थोडा वेळ था, तर त्या किती पैसे द्यायचे, किती घ्यायचे, हे व्यवहार ज्ञान खूप आधीपासून येतं. तर मला असं वाटतं की पालकांना ही विनंती आहे की घरातली जे काही प्रमाणातले आर्थिक विषय असतील ते मुलांसोबत चर्चा करा, त्यांना नवीन उद्योगाच्या स्टोरीज सांगा. काही पुस्तकं अशी आहेत जे बिलिनियर्स घडलेले आहेत, त्या लोकांच्या पण घरामधल्या ज्या काही स्टोरीज असतील, काही बुक्स असतील, ते असे तुम्ही मुलांना गिफ्ट द्या, जेणेकरून त्यांची मानसिकता लवकर तयार होईल. एखाद्या एज नंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही त्याला परत रिव्हर्स मायग्रेशन इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे प्रत्येक घरात उद्यमिता हसत खेळत चर्चा झाली पाहिजे.
1: खूपच छान सर. आणि अजून एक मला प्रश्न असा विचारायचा की आज बरेचसे असे लोक आहेत की जे मिड एज आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की स्टार्टअपच्या काही वेगळ्या योजना आहेत का आणि कशा पद्धतीने ते जाऊ शकतात तिथे?
0: असं मिडल एज साठी वेगळी योजना असा काही नाहीये, कारण मला इनोव्हेशन काय आवडतं, कारण इनोव्हेशन जात, धर्म, पंथ, वय या सगळ्या डिस्क्रिमिनेशनला किक ऑफ करून इनोव्हेशन सुरू होतं, म्हणजे कोणी पण करू शकतं ते. पण मिडल एजच्या जी लोक आता आहेत त्यांना एक संधी अशी आहे की AIमुळे डिस्रप्शन आहे. म्हणजे जे टिपिकल वर्क करणारी, आता जसं आपण एखादा फोटो एडिटिंग आहे तर ChatGPT सहज करू शकतो. म्हणजे यू जस्ट पुट अ प्रॉम्प्ट की चेंज द कलर ऑफ शर्ट, चेंज द कलर ऑफ हॅट, इट विदिन अ सेकंड इट डिड. ही लोक पुन्हा काय करणार? तर यांना अपस्किल होणं गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये संधी पण आहे. काही गोष्टी अशा आहेत, जसं पर्यटन आहे, तर तुम्हाला पर्यटनासाठी जर टुरिस्ट गाईड पाहिजे असेल तर तो अजून रोबो नाही करू शकत, तर त्या याच्याकडे जायला पाहिजे. तर आपल्याला जे अनटॅप्ड एरियाज आहेत त्याच्यामध्ये स्टार्टअप अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तर जे एका एजपर्यंत आले आणि असं वाटतं आपण स्पीडप्रमाणे अपस्किल नाही झालोय, तर आपल्याला अपस्किल होण्याची आता संधी पण कमी आहे, तर त्यांनी अनटॅप्ड क्षेत्राकडे स्टार्टअप सुरू करायला काही हरकत.
1: जाता जाता तुम्ही सर्व जे उद्योजक आहेत, तरुण आहेत आणि नवीन उद्योग ज्यांनी सुरू केले अशा सगळ्यांना काय सांगाल?
0: सिंपल लाईन, स्टार्ट अर्ली, खूप कमी वयात ही जोखीम घ्यायला शिका. आणि आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत, म्हणजे मार्क झकरबर्ग असेल, आपल्याकडे बिल गेट्सनी पण खूप लवकर सुरुवात केलं होतं, आपल्या देशातलं पाहिलं तर अडाणींनी पण लवकर सुरुवात केली, धीरूभाई अंबानींनी पण लवकर सुरुवात केली, आताच्या जनरेशनमध्ये जे सगळे बिलिनियर्स आहेत जसं निखिल कामत असेल, हे सगळे अर्ली स्टार्टर आहे. आणि आत्ताचा जग खूप स्पीड आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लवकर एखादी आयडिया सुरुवात करत, आणि सरकार म्हणून, समाज म्हणून, उद्योजकतेची व्यवस्था म्हणून प्रत्येकाला नोकरी मिळणार नाही. तुम्हाला स्वतःच काहीतरी सुरू करावं लागणार आहे. सरकारचा सपोर्ट तुमच्यासाठी आहे. आम्ही नेहमी म्हणतो की महाराष्ट्र शासन हे प्रत्येक तरुणांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सज्ज आहे. आणि परत एकदा ती सांगतो की मुख्यमंत्री साहेबांचं पण हे विजन आहे की हा तरुण जो मोर्चातला आहे, एका कळपातला आहे, तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्याने दिवसभर कुठेतरी मोर्चे हे ते काढण्यापेक्षा त्याचा स्वतःचा व्यवसाय असावा, त्याचा स्वतःचा उद्योग असावा, आणि तो आर्थिक स्वरूपात, सामाजिक स्वरूपात राज्याच्या प्रगतीमध्ये सम्मिलित व्हावा. आणि ह्या सगळ्या घटकांना जर आपण एकत्र आणलं तर विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आणि 1 trillion इकॉनॉमीचं स्वप्न हे येणारी पिढी आणि आत्ताची पिढी जी आहे हे साध्य करू शकतात, आणि यांच्या माध्यमातूनच आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो.
1: नक्कीच सर. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी स्टार्टअप्सने काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने ब्रँडिंग केलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं. तसंच ग्रीन आणि सस्टेनेबल स्टार्टअप्स यांच्यासाठी काय वेगळा फोकस आहे हे देखील जाणून घेतलं. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वय कशा पद्धतीने मजबूत केला जातोय याविषयी देखील आपण माहिती घेतली. सर, आपण इथे आलात आणि अतिशय उत्तम माहिती

च्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 7:40 होत.
1: एकशे 3 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून हा कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आला. सकाळचे 7:40 आणि 10 सेकंद झाले. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला मलिक अमर यांची ही रचना सतीशचंद्र मोरे यांनी संगीतबद्ध केलेली आहे.

0: साधना सरगम यांनी गायलेली मलिका अमर यांची ही रचना होती आणि संगीत होतं सतीशचंद्र मोरे यांचं. सुगम संगीत आपण ऐकत आहात. मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्या बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
1: दहावी नंतर काय करायचं याचा विचार करताय?
2: मग ही संधी तुमच्यासाठीच. भारत सरकारच्या सिपेट, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, सिपेट चंद्रपूर येथे डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
1: प्लास्टिक्स इंजिनिअरिंग मध्ये आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण, 96% अधिक प्लेसमेंट.
2: अंतिम सत्रात इंटर्नशिप, 22,000 रुपये स्टाइपेंडची सुविधा.
1: 12वी किंवा ITI नंतर थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश. स्कॉलरशिप उपलब्ध.
2: आजच ऑनलाइन अर्ज करा. कॉल 9446410470.
0: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
3: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
0: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
3: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
0: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
3: आकाशवाणी चंद्रपूर.

0: NBA aggregated
1: civil computer mechanical
0: तसंच mining electrical आणि electronics चे 3 वर्ष engineering diploma course
1: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच campus placement द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था
0: बजाज पॉलिटेक्निक
1: बालाजी वार्ड चंद्रपूर संपर्क
0: 9209441985। मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या। बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन। संपर्क 9049114444। शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे।
2: वर्ग 11वी BA, BCom आणि BSc करिता प्रवेश देणे सुरू आहे। आजच संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकुम चंद्रपूर येथे।
0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
1: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली।
0: WCL, CGSS, रेल्वे, PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे।
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
0: विश्वासाचं ठिकाण,
1: आरोग्याची खात्री।
0: मानवटकर हॉस्पिटल।

आशा भोसले यांनी गायलेली शांता शेळके यांची ही रचना आपण ऐकलीत. आणि या गीतासोबतच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. साचे 8 वाजता आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्राहून समाचार प्रभातचा अंक सहक्षेपित करीत आहोत.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
1: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
2: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाही तर तू तुझं पाय.
3: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
4: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
3: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
4: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
5: करिअरच्या नव्या दिशा. दहावी नंतर करायचं याचा विचार करताय?
6: मग ही संधी तुमच्यासाठीच. भारत सरकारच्या सिपेट, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, सिपेट चंद्रपूर येथे डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
7: प्लास्टिक्स इंजिनिअरिंग मध्ये आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण, 96% अधिक प्लेसमेंट.
6: अंतिम सत्रात इंटर्नशिप, 22,000 रुपये स्टाइपेंडची सुविधा.
7: 12वी किंवा ITI नंतर थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश. स्कॉलरशिप उपलब्ध.
6: आजच ऑनलाइन अर्ज करा. कॉल 9446410470.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगल स्वरात पारसमणी चित्रपटातील हे गीत असद भोपाली यांचं आपण ऐकत आहात. संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या काही क्षणातच पुणे केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026 ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीए कडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण काळात UAE नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली, तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल, असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट UG परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT

ती पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसार माध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल अशी आशा अमेरिकेला आहे असं पिगॉट यांनी म्हटलं आहे. दरम्यान इस्रायली वायुदलानं लेबनॉनमधील इराण समर्थित सशस्त्र गट हिजबुल्लाशी संबंधित पायाभूत सुविधांवर आपले हल्ले सुरू ठेवले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉक्टर दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेतील हेमा मालिनी हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधामूर्ती पीटी उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समितीत समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाज माध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रोडा नोट्सचे संस्थापक तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15 सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली. अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. IPL क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमोरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान PV सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामोगुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलावूत विडिट सरननं पराभूत केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुढील 2 दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या 2ऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष्य देण्यात आलं असल्याचं

0: केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन नीट यूजी 2026 ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीए कडून जाहीर आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार
1: एकशे तीन मेगाहर्ट्स एफ एम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत साप्ताहिक कार्यक्रम विज्ञान विश्व. श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण जाणून घेऊया जैव तंत्रज्ञान याविषयी. लेखन आणि वाचन केलंय मंजुषा भास्करवार यांनी.

नमस्कार रसिक हो, विज्ञान जगत कार्यक्रमात मी मंजुषा भास्करवार आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज बियांचं प्रमाण अतिशय कमी असलेल्या विविध फळांचा रोजच्या आहारात आपण वापर करत असतो. तसेच अधिक गर आणि कमी लगदा असलेले प्रदीर्घ काळ ताजे तवाने राहणारे टोमॅटो, कमी पाणी आणि अधिक पिष्टमयता असणारे बटाटे अगदी सहजतेनं वापरतो. पण 10 ते 15 वर्षांपूर्वीच्या या भाज्यांचा किंवा फळांचा विचार करता आपल्या लक्षात नक्कीच येईल की यात बराच फरक पडलेला आहे. साधं पपईचंच उदाहरण घ्या. पूर्वी पपई चिरली की भरमसाठ बिया असायच्या, पण आज मात्र बियांचं नगण्य प्रमाण असलेली पपई आपण खातो. तसेच कमी साखर असलेल्या स्ट्रॉबेरीज किंवा ज्या कॉफीच्या बियांमध्ये कॅफिन नावाच्या घातक द्रव्याचं प्रमाण कमी आहे अशा कॉफीच्या बिया आज उपलब्ध आहेत. यामागे एकच कारण, ते म्हणजे जैव तंत्रज्ञान. 20व्या शतकाच्या अंतिम पर्वात एका विलक्षण हरित क्रांतीनं साऱ्या जगातील मानवी जीवनाला एक नवा पर्याय दिला. आज जगातील लोक जे अन्न खातात ती निसर्गाची देण आहे. जगाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता निसर्ग पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्माण करू शकत नाही. म्हणजे वाढती लोकसंख्या निसर्ग पोसू शकणार नाही असा विचार करून संशोधकांनी अन्नधान्याच्या निर्मितीमध्ये आणि त्याच्या अंतर्गत रचनेत संशोधन करायला सुरुवात केली. मानवी खाद्य असलेले प्राणी आणि धान्य यांतील डीएनए रेणूत बदल करून कृमी कीटकांना न जुमानणारी, कोणत्याही हवामानात भरघोस पीक देणारी आणि सर्व प्रकारची जीवनसत्व पुरविणारी धान्य आणि विपुल मांस देणारी जनावरे निर्माण करायला प्रारंभ केला. जेनेटिकली मॉडिफाईड फूड आणि जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आज जगभरातील बाजारपेठेत उपलब्ध आहे. डीएनए रेणूत बदल करून संशोधकांनी कल्पनाही करता येणार नाही अशी पिकं आणि जनावरे निर्माण केली आहेत. नैसर्गिकरित्याच जंतुनाशकं निर्माण करणारी विविध प्रकारची पिकं हे त्याचं उत्तम उदाहरण होय. अशा पिकांवर बाहेरून जंतुनाशकं फवारावे लागत नाही. तसेच संशोधकांनी अशी काही कडधान्य निर्माण केली आहे की ज्यांच्या प्रथिनांचे प्रमाण अतिशय उच्च आहे. एकूणच डीएनएच्या माध्यमातून प्राणी, पिके, सूक्ष्म जंतू यांची एकमेकांशी सांगड घालून नवनवीन खाद्यान्नं बाजारात आणली जात आहेत. गायीमध्ये दुधाचं प्रमाण वाढविण्यासाठी त्यांना दिलं जाणारं बोवाईन ग्रोथ हार्मोन्सचं इंजेक्शन हे त्याचं आणखी एक उदाहरण. जैव तंत्रज्ञान यामुळे आज हे सारं शक्य झालं.

श्रोतेहो, जैव तंत्रज्ञान ही आधुनिक विज्ञानातील एक महत्त्वाची शाखा. या शाखेची मागील काही वर्षात झपाट्याने प्रगती झाली. जैव तंत्रज्ञानाने सजीवांमधील जैविक तत्वे आणि जैविक प्रक्रिया यांचा वापर करून नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. दुधापासून दही, चीज सारखे पदार्थ तयार करणं, किण्वन प्रक्रियेने पाव तयार करणं किंवा मळीपासून मद्य तयार करणं या सर्व जैव तांत्रिकच क्रिया होय. मात्र आधुनिक जैव तंत्रज्ञान हे रेणूच्या पातळीवर काम करते. या जैव तंत्रज्ञानाचा वापर विविध रोगांवरील प्रतिजैविक तयार करण्यासाठी होतो. तसेच सजीवांमधील अनुवंशिक गुणधर्म बदलण्याचं तंत्रज्ञान सुद्धा याच शाखेनं विकसित केलं आहे. त्यामुळे क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता आधुनिक जैव तंत्रज्ञानात आहे. अर्थात यात महत्वाची भूमिका बजावतो तो डीएनए रेणू. डीएनए रेणू माहिती संचय करतो आणि सजीवांचे आनुवंशिक गुणधर्मही साठवतो. प्रत्येक माणसाच्या शरीरात प्रत्येक पेशीमध्ये आनुवंशिक गुणधर्म देणाऱ्या क्रोमोझोम्सच्या 23 जोड्या असतात. या सर्व जोड्या मिळून व्यक्तीचा विशिष्ट रचना असलेला डीएनए तयार होतो. डीएनए रेणूचे सुमारे 100,000 विभाग आहे. त्यांना जीन्स असं नाव आहे. प्रत्येक जीनकडे शरीराच्या विशिष्ट कार्याची जबाबदारी सोपविलेली असते. हेच जीन्स सजीवांची वैशिष्ट्य ठरवितात. बरीच वैशिष्ट्ये ही आनुवंशिक असतात, पण या जीन्समध्ये झालेला बदल किंवा पडलेली भर सजीवांमध्ये नवीन वैशिष्ट्ये निर्माण करतात. नेमक्या याच तंत्राचा वापर करून आधुनिक जैव तंत्रज्ञानानं कृषी, वैद्यकशास्त्र, पर्यावरण, पशुसंवर्धन अशा विविध क्षेत्रात विकास घडवून आणला आहे. श्रोतेहो, 14 सप्टेंबर 1990 जेनेटिक तंत्राचा वापर करून वैद्यकीय इतिहासातील एक अतिशय क्लिष्ट अशी केस हाताळण्यात आली. त्या दिवशी मानवानं प्रथमच शरीरातील जेनेटिक व्यवस्थेत हस्तक्षेप केला होता. जेनेटिक इंजिनिअरिंगचं तंत्र यशस्वी झालं असलं तरी उपचार म्हणून त्या दिवसापर्यंत या तंत्राचा उपयोग करण्यात आला नव्हता. शरीरातील रोग प्रतिकारक यंत्रणा ही निसर्गानं मानवाला बहाल केलेली बहुमोल देणगी आहे. शरीरातील ही यंत्रणा कोलमडून पडली तर साध्या सुध्या विषाणूंच्या आक्रमणालाही आपलं शरीर बळी पडतं. ते रोगाचा आगार बनतं. शरीरातील ही रोग प्रतिकारक यंत्रणा रक्तातील पांढऱ्या पेशींवर पूर्णतः अवलंबून असते. या पांढऱ्या पेशींमधील जीन्स विकृत झाले की रोग प्रतिकारक यंत्रणा संपुष्टात येते. अशांती डिसिल्वा या लहान मुलीच्या शरीरात देखील ही समस्या निर्माण झाली होती. रक्तामधील पांढऱ्या पेशी अँटीबॉडीज नावाची प्रथिनं निर्माण करतात. हीच प्रथिनं रोगजंतूशी प्रामुख्यानं सामना करतात. अशांतीच्या शरीरातील पांढऱ्या पेशीमधील जीन्समध्ये विकृती निर्माण झाल्यानं अँटीबॉडीज निर्माण होत नव्हत्या. रोग प्रतिकारक शक्तीच नष्ट झाल्यानं मुलीचं आरोग्य सुधारू शकणारच नव्हतं. तेव्हा डॉक्टर फ्रेंच अँडरसन यांनी जेनेटिक उपचार पद्धतीचा वापर करण्याचं ठरवलं. अशांतीच्या रक्तातील पांढऱ्या पेशी काढून त्यामध्ये निरोगी जीन्स प्रस्थापित केले आणि अशा अब्जावधी पांढऱ्या पेशी पेट्री डिशमध्ये वर्धित करून त्या अशांतीच्या रक्तात प्रविष्ट करण्यात आल्या. सुमारे 1 अब्ज सुधारित पांढऱ्या पेशी रक्तात प्रविष्ट करण्यात आल्या. वैद्यकीय इतिहासातील तो एक महत्वाचा क्षण होता. जेनेटिक तंत्रज्ञानाचं ते यश होतं. वैद्यकीय उपचार पद्धतीत ह्युमन जीन थेरपी नावाच्या एका नव्या उपचार पद्धतीचा तो यशस्वी श्रीगणेशा होता. हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला. पुढे स्टेम सेल्सनाच जेनेटिक दृष्ट्या सुधारून रोगाचं मूळच नष्ट करण्यासाठी संशोधन सुरू झालं. 1993 साली या उपचाराचा पहिला प्रयोग करण्यात आला. जेनेटिक उपचार पद्धतीचं ते यश होतं. ही उपचार पद्धती यशस्वी झाल्यानं आज विविध प्रकारचे आनुवंशिक रोग एवढंच काय तर कर्करोगासारखे दुर्धर आजारही या तंत्राने बरे केले जातात. नवीन औषध निर्मितीच्या संशोधनासाठी तसेच त्यांच्या चाचणीसाठी जैव तंत्रज्ञान सुविधा अत्यंत उपयुक्त ठरली आहे. या तंत्राचा वापर करून अनेक रोगांवरील औषधं आज

उपलब्ध आहे आणि म्हणूनच एव्हाना जेनेटिक हा शब्द समाजात बऱ्यापैकी रुळला आहे. अर्थात श्रोते हो, अजूनही जेनेटिकली मॉडिफाईड फूड, पिकं, उपचार पद्धती यासंबंधी अनेक प्रश्न अजून अनिर्णित आहेत. या पिकांमुळे जमिनीचा कस कमी होईल का, मानवी शरीरावर काही विपरीत परिणाम होईल का, किंवा उपचार पद्धतीतील सातत्यता किती, असे अनेक अनिर्णित प्रश्न असले तरी काळच त्याचं उत्तर देईल. तरीही 21व्या शतकात जेनेटिक तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावेल हे मात्र निश्चित.

जैव तंत्रज्ञान याविषयी आपण माहिती जाणून घेतली, लेखन आणि वाचन केलं होतं मंजुषा भास्करवार यांनी.

0: नालसाचा संवाद युनिट आदिवासी समूहांना शिक्षण आरोग्य कायदेविषयक सल्ला आणि त्यांचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. कायदेविषयक मदतीसाठी 1500 वर संपर्क साधा.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएन नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआय च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
4: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
4: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGSS, रेल्वे, PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
4: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: विश्वासाचं ठिकाण,
4: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल. 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
3: NBA accredited
4: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
3: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स चे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स.
4: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क 9209414198.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजले आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत मुंबई केंद्राहून.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: एकशे तीन मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। शहो विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात। हे कार्यक्रम आपण पुनश्च ऐकू शकणार आहात दुपारी 1 वाजेपासून। सकाळचे 10 वाजले आहेत। आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत। कार्यक्रमात सुरुवातीला KK यांनी गायलेलं गँगस्टर चित्रपटातील हे गीत।

0: 11वी बीए बीकॉम आणि बीएससी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आजच संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकुम चंद्रपूर येथे.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.

चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातील अरिजित सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतरची रचना आहे समीर यांची, शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेली. उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात आता ऐकूया मिशन काश्मीर चित्रपटातील हे गीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ही शेवटची शब्दरचना समीर यांची आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेली. जानवर चित्रपटातील हे गीत ऐकूया उदित नारायण आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरात.

उदित नारायण आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं जानवर चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं आणि या गीतासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित त्यांच्या पसंतीच्या मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतसरिता. नमस्कार रसिक हो, गीतसरिता कार्यक्रमात मी मंजुषा भास्करवार आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात हमाल दे धमाल चित्रपटातील रवींद्र साठे आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत ऐकण्यासाठी आम्हाला पत्र पाठवली आहेत मुक्काम पोस्ट बोराळा धरणचे दत्ता घायाळ, सुनीता घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ आणि त्यांचा मित्रपरिवार, पांढरकवड्याचे सय्यद अमिनूर सय्यद, आदिल सिमरन सय्यद, फरजाना सय्यद. पांढरकवड्याचेच हे श्रोते आहेत अनिल बुरांडे, उषा बुरांडे, प्राची बुरांडे, अनुश्री बुरांडे आणि धनश्री बुरांडे. तर ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं हमाल दे धमाल चित्रपटातील हे गीत.

आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलं होतं. चित्रपट हमाल ते धमाल. श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित त्यांच्या आवडीच्या मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात, गीतसरिता. कार्यक्रमात यानंतरची रचना जगदीश खेबुडकर यांची आहे, संगीतकार एन दत्ता. आशा भोसले, महेंद्र कपूर यांनी गायलेले हे गीत बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील आणि पसंती या श्रोत्यांची आहे. मुक्काम पोस्ट येळगुड चे अतुल, गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे, तुषार कुरणे प्रशिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर आणि त्यांचा मित्र परिवार. जांभरून तालुका अर्धापूरचे दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी आणि त्यांचा मित्र परिवार. तर ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

कार्यक्रमातील यानंतरच्या गीताचे पत्र प्रेषक आहेत बोर्ड कॉलनी रामनगर चंद्रपूरचे नरेंद्र कुमार नाडकर, भूषण राजे मयुरेश सुळे, गौरव इंदूरकर, शेख हबीब ठेमाजी ठिकरे, लवकुश खाडेलकर, श्रीकांत गडकरी, रत्नाकर गुप्ते, रमेश देशपांडे, म्हैसवाडीचे शत्रुघ्न धाडे, वाल्मिक धाडे, नीनाजी धाडे, स्वप्नील धाडे, अजय खिरोडकर आणि त्यांचा मित्रपरिवार. या श्रोत्यांना ऐकायचं लता मंगेशकर यांनी गायलेलं जानकी चित्रपटातील सुधीर मोघे यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे.

लता मंगेशकर आणि सहकारीने गायलेलं जानकी चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण देखील आपल्या आवडीची गीतं गीतसरिता या कार्यक्रमात ऐकू शकता. त्यासाठी आम्हाला पत्र पाठवा. पत्रात गीताचे बोल, चित्रपट आणि श्रोत्यांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख असावा. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता असा आहे, कार्यक्रम गीतसरिता, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र, सिव्हिल लाईन, चंद्रपूर. पिनकोड आहे 442401. कार्यक्रमातील यानंतरच्या गीताचे पत्रप्रेषक राजेश साबळे पाटील, राजदीप, राजेश, राशी राजेश, शीतल राजेश, निजाम शेख, नूपूर, वरुण साबळे, उद्धव साबळे आणि त्यांचा मित्रपरिवार, तालुका माजलगावचे नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे आणि त्यांचा मित्रपरिवार. या श्रोत्यांना ऐकायचं कर्ज कुंकवाचे चित्रपटातील हे गीत.

बरं आहे तर असे कहो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आहे तेव्हा आपण निरोप घेऊया, पण पुन्हा आपण भेटणार आहोतच आपल्या आवडीच्या गीतांसह पुढील कार्यक्रमात. आणि आता मी मंजुषा भास्करवार आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार. गीत सरिता श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित त्यांच्या आवडीच्या मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज या कार्यक्रमात ॲलर्जी, सततची सर्दी आणि त्यावरील उपचार याविषयी डॉक्टर अजय कांबळे यांची संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. तांत्रिक सहाय्य राजन देशभ्रतार आणि सतीश धुर्वे, तर सादर करते आहेत उमेश दुपारे. ऐकूया फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, बदलतं हवामान, वाढतं प्रदूषण आणि धुलीकण यामुळे सध्या एका समस्येनं घराघरात शिरकाव केला आहे आणि ती म्हणजे सततची ॲलर्जी आणि सर्दी. आपण बघतोय की आपल्या चंद्रपूरमध्ये सुद्धा प्रदूषणानं आपण सगळेजण खूप त्रासलोय आणि याचाही परिणाम आपल्याला सर्दी ॲलर्जीमध्ये दिसून येतोय. कधी काळी उठल्याबरोबर येणाऱ्या शिंका असोत, सतत वाहणारं नाक असो किंवा घशातील खवखव असो, हे दिसायला जरी सामान्य आजार वाटत असले श्रोते हो, तरी यामुळे दैनंदिन कामात खूप अडथळे येतात. अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि याच्यावर इलाज न केल्यामुळे यातून मोठ्या समस्या उद्भवू शकतात. तर मग नेमकं याची काय कारणं आहेत, यावर आपण काय उपाय करू शकतो, याविषयीच चर्चा करणार आहोत आपण आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून. आणि यासाठी मार्गदर्शन करण्याकरता आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे नाक कान घसा तज्ज्ञ डॉक्टर अजय कांबळे यांना. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, स्टुडिओमध्ये मी संगीता आपलं स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर, आजचा आपला विषय आहे ॲलर्जी, सततची सर्दी आणि त्यावरील उपाय. तर ॲलर्जी म्हणजे नेमकं काय?
1: अच्छा, एक टर्म आहे ॲलर्जिक रायनायटिस. त्यातला आता रायनायटिस म्हणजे काय असतं की एक सरळ भाषेत सर्दी होणे किंवा नाक वाहणे. आता नाकाच्या आतमध्ये एक मेम्ब्रेन असतं ज्याला आपण म्युकोसा म्हणतो, नेझल म्युकोसा.
0: अच्छा.
1: त्यावर जेव्हा सूज येते तेव्हा त्याला आपण रायनायटिस म्हणतो. जेव्हा एखाद्या गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी आहे आणि अशा गोष्टी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्या तर तुम्हाला काही सिम्पटम्स डेव्हलप होतात, जसे शिंका येणं, नाक वाहणं, नाक खाजवणं, याला आपण ॲलर्जिक रायनायटिस म्हणतो.
0: अच्छा.
1: आणि ज्या गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी आहे किंवा ज्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे तुम्हाला हे सिम्पटम्स डेव्हलप होतात त्याला आपण ॲलर्जन्स म्हणतो.
0: अच्छा.
1: आता असे हे ॲलर्जन जेव्हा तुमच्या बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेव्हा आपलं शरीर काही केमिकल रिलीज करतं, स्पेशली हिस्टामिन नावाचं.
0: अच्छा.
1: आणि हे हिस्टॅमिन नाकात सूज आणतं आणि गरजेपेक्षा जास्त नाकात पाणी तयार होतं किंवा सर्दी तयार होते.
0: अच्छा.
1: या कंडिशनला आपण ॲलर्जिक रायनायटिस म्हणतो.
0: अच्छा अच्छा. एक फोन येतोय सर, फोन घेऊया.
1: हो हो.
0: हॅलो डॉक्टर.
2: नमस्कार, शरयू कुबेर बोलते आहे.
0: हा,
2: मला कांबळे सरांना ॲलर्जी संदर्भात प्रश्न विचारायचा होता.
1: बोला ना मॅडम.
2: माझी आई जी आहे तिचं वय 56 आहे आणि ती सिव्हिअर स्लीप ॲपनियाची पेशंट आहे आणि तिला रोज बायपॅप लावून झोपावं लागतं आणि त्याच्यासोबतच तिला ना काही वर्षांपूर्वी कानाच्या पडद्याला होल झालं होतं, तर त्याच्यामधून पस वगैरे येणं, मग ऍसिडने तो कानाचा पडदा पण बुजवला होता, पण परत ॲलर्जेटिक सर्दी वगैरे होत असल्यामुळे तो परत परत पडदा फाटायचा. तर मग ही जी सर्दी आहे, बऱ्याच लोकांना आपण डावली नागपूरमध्ये ट्रीटमेंट केली पण ही सर्दी अजूनही बसत नाहीये तिची आणि सतत नाक वाहत राहतं, सतत तोंडातनं कफ बाहेर येत राहतो आणि त्याचं निदान अजून काही लागलेलं नाहीये सर. तर मग कसं निदान होईल आपलं?
1: मॅडम, मोस्टली जसं तुम्ही सांगितलं त्यानुसार त्यांना ना ॲलर्जिक रायनायटिस आहेच, कारण त्यांना वारंवार सर्दी होत आहे आणि त्यातल्या त्यात त्यांना स्लीप ॲपनिया आहे म्हणता तुम्ही. तर कुठेतरी ऑब्स्ट्रक्शन म्हणजे श्वास घेण्याचा रस्ता कुठेतरी ब्लॉक होत आहे त्यांचा. आता त्याचे कारण शोधावं लागतात, एकतर इंडोस्कोपी जी नाकाची दुर्बीनद्वारे आपण तपासणी करतो ते, किंवा मग सिटी स्कॅन करून की कुठे नाकाचं हाड तर वाकलं नाहीये किंवा नाकातले कुठले मासवे तर वाढले नाहीये आणि आणखी काही कारण आहेत. आता या कारणांमुळे सतत तिला ॲलर्जी होऊ शकतं आणि त्या ॲलर्जीमुळे तिच्या कानात मग सर्दी जाते आणि मग ते पडदा फोडून बाहेर निघते.
2: हो, चेस्टचा एक्स-रे केला होता तर तिथे कफचं काही सिक्रेशन नाहीये सर, फक्त सायनस पॉइंट्सलाच कफ.
1: हो हो. तर मोस्टली त्यांना सायनोसायटिस पण डेव्हलप होत आहे. सायनोसायटिस म्हणजे सायनस कुठेतरी ब्लॉक होऊन वाहणारी सर्दी न वाहता कुठेतरी ब्लॉक होत आहे आणि ती कानाकडे जमा होत आहे. तर त्यांना थोडंसं बेसिक इन्व्हेस्टिगेशन लागतील आणि त्याच्यानंतर त्या हिशोबाने त्यांचं ट्रीटमेंट प्लॅन करता येईल.
2: मला थोडं योग्य मार्गदर्शन केलं तर बरं होईल.
1: हो हो. त्यांचा सिटी स्कॅन लागतो जे आम्ही लिहून देतो आणि एक इंडोस्कोपी म्हणतो, नेझल इंडोस्कोपी, ज्याच्यात काय पॅथॉलॉजी आहे ते शोधलं जातं आणि त्याच्यानुसार त्यांची ट्रीटमेंट करून, ह्या दोन बेसिक गोष्टी करून घ्याल त्याच्यानंतरच त्यांचं ट्रीटमेंट प्लॅन करता येईल.

0: अच्छा अच्छा ठीक आहे सर. आपण त्यासोबतच बाकीचे पण काही आर्थरायटिस किंवा हार्ट किंवा लंग संदर्भात आजार असतील तर त्याचा काही इम्पॅक्ट होत नसेल ना तिला त्यावरती?
1: नाही, असं डायरेक्टली कनेक्शन नाही आहे त्याचं, बट जे सायनस आणि नाक आणि गळ्याच्या रिलेटेड जे इश्यूज आहेत त्याचा इफेक्ट पडू शकतो त्यांच्या कानावर सुद्धा.
0: ओके ओके ठीक आहे सर, पर्सनली व्हिजिट करेलच चंद्रपूरमध्ये आपलं क्लिनिक असेल तर सगळे रिपोर्ट घेऊन येईल.
1: चालेल चालेल
0: ठीक आहे सर, धन्यवाद.
1: थँक्यू मॅडम.
2: हॅलो डॉक्टर.
3: नमस्कार, आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
2: माझं नाव श्रुती निकुरे आहे डॉक्टर. मला

0: रिपोर्ट्स घेऊन येईल.
1: चालेल चालेल.
0: ठीक आहे सर, धन्यवाद.
1: थँक्यू मॅडम.
2: हॅलो डॉक्टर.
3: नमस्कार, आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
2: माझं नाव श्रुती निकुरे आहे. डॉक्टर, मला विचारायचं होतं, माझ्या भावाला नेहमी सर्दी होत असते.
3: हा,
2: तर मला असं विचारायचं होतं की सर्दी हे नेमकी एलर्जिक आहे की कसं आहे, त्याला कसं ओळखता येणार?
1: आता हे सगळं त्यांच्या लक्षणावर डिपेंड आहे मॅडम. जसं कॉमन लक्षण आहे त्यांचे शिंका येणं, पण ते सतत शिंका येणं, 15-20 अशा टाईपच्या, सारखं नाक वाहत राहणं, आणि ट्रीटमेंट घेतल्यावर काही वेळ रिलीफ होतं, परत त्यांना रिपीट होतं, नाक खाजवणे, घसा खवखवणे, डोळ्यातून पाणी येणं, डोळे लाल होणं, काही लोकांचं नाक बंद होतं. पण हे सिम्पटम जर काही पर्टिक्युलर कालावधीसाठी असतील तर त्याला आपण साधी सर्दी म्हणू शकतो. पण हेच सिम्पटम वारंवार होऊन राहिल्यात त्यांना, तर त्याला अलर्जीच्या कॅटेगरीत टाकता येतं आपल्याला.
2: थँक्यू डॉक्टर, तुम्ही छान माहिती दिली.
3: धन्यवाद आपण फोन केल्याबद्दल. अलर्जी होण्याची मुख्य कारण कोणती असू शकतात?
1: आता कारणाचं बघितलं तर मुख्यतः दोन भागात आपण त्यांना डिवाइड करू शकतो. एक असतं सीझनल अलर्जी.
3: आपण बोलूया सर याविषयी. फोन येतोय. हॅलो डॉक्टर.
4: हॅलो.
3: हॅलो डॉक्टर, नमस्कार, नाव सांगा, प्रश्न विचारा.
4: माझं नाव सागर बनकर आहे.
3: हा,
4: मला नाही का, माझं नाक नाही का असं बुजूनच राहते.
3: बर.
1: हॅलो.
4: हॅलो.
1: हा, किती दिवसांपासून हा त्रास आहे तुम्हाला?
4: हा, 3-4 दिवस झाले आणि झोप नाही होत रात्री बरोबर.
1: अच्छा अच्छा. पण सर्दी होते का तुम्हाला नेहमी?
4: सर्दी, हा सर्दी होते.
1: शिंका?
4: शिंका नाही येत.
1: अच्छा अच्छा. आणि याच्या आधी कधी दाखवलाय का कुठे तुम्ही?
4: नाही दाखवलं नाही, मग व्यवस्थित होऊन जात.
1: अच्छा अच्छा. मेडिसिन घेतल्यानंतर की आपल्याप?
4: मेडिसिन कधी कधी घेतो, नाही तर मग आपोआपच होतात.
1: अच्छा. तुमचे जसे लक्षण आहेत त्या हिशेबाने ना शक्यतो तुमचे नाकातले ना मासवे वाढलेले आहेत अलर्जीमुळे, तर त्याच्यामुळे तो तुमचा नाक ब्लॉक होऊन राहिला, कधी उघडतो कधी बंद होतो.
4: अच्छा.
1: पण जर हा खूप जुना आजार असेल तर त्याचं थोडस रेग्युलर ट्रीटमेंट घ्यावं लागेल. त्याच्यात काही टॅबलेट्स आणि नाकातले स्प्रे असतात, तर ते रेग्युलरली घेतलं तर हे प्रॉब्लेम्स कमी होऊन जातात तुमचे.
4: आणि कुल्लरमुळे पण होऊ शकतं का, कुल्लर मध्ये झोपला वगैरे?
1: हो हो. आता कसं आहे की तुम्हाला जर अलर्जी आहे तर कुलर थंड हवेत जर राहिलं तुम्ही आणि डस्ट मध्ये गेलं तर हा त्रास होईलच तुम्हाला, आणि नाकात सूज येऊन जाईल. त्याच्यामुळे जर कंटिन्युअस कुलरच्या समोर झोपून राहिले तर त्याच्यामुळे नाक ब्लॉक होतोच तुमचा. तर एकदा कन्सल्ट करून घ्याल आणि एक्झॅक्टली डायग्नोसिस झालं की त्याची प्रॉपर ट्रीटमेंट देता येते मग.
3: ठीक आहे.
4: धन्यवाद.
3: डॉक्टर, आता आपण सांगितलं की नेझल स्प्रेचा वापर करायला हवाय, तर हा नेझल स्प्रे वापरणं कितपत सुरक्षित आहे आणि त्याची सवय लागण्यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात का?
1: पूर्णपणे सेफ आहेत असं नाही म्हणता येईल. त्याच्यात पर्टिक्युलरली दोन प्रकारचे स्प्रे येतात. एकाला आपण नेझल डिकंजेस्टंट म्हणतो, ज्यामध्ये आता जसं ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहिती आहे ऑट्रिव्हिन टाईपचे, जे ज्याचे ऍडव्हर्टाईज वगैरे चालू राहतात. आता हे लॉंग टर्म यूज करणं सेफ नाही आहे. 3-5 दिवस जोपर्यंत सिम्पटम्स आहेत तोपर्यंत ठीक आहेत, अदरवाईज त्याचा अति वापर करू नये कारण त्या स्प्रेची सवय पडते. आणि दुसरी एक कॅटेगरी आहे ज्याला स्टेरॉइड नेझल स्प्रे म्हणतात. हे लॉंग टर्म थोडे सेफ आहेत, याचा वापर तुम्ही सेफली करू शकता आणि त्याचे खूप मिनिमल साइड इफेक्ट आहेत.
3: अच्छा.
1: आणि अलर्जीसाठी आतापर्यंत सगळ्यात सेफ स्प्रे म्हणजे स्टेरॉइड नेझल स्प्रेज आहेत.
3: अच्छा. आपण मग अशी अलर्जी सर्दी कशी ओळखायची त्याबद्दल बोलत होतो सर.
1: आता अलर्जी मध्ये आपण पर्टिक्युलरली दोन भागात जर आपण त्याला डिवाइड केलं, एक असतं सीझनल अलर्जिक रायनायटिस आणि दुसरं एक असतं पेरेनियल अलर्जिक रायनायटिस. सीझनल म्हणजे काही पर्टिक्युलर महिन्यांमध्येच तुम्हाला त्या सर्दीचा त्रास होतो, स्पेशली पावसाळ्यात हिवाळ्यात. आता या सीझनमध्ये कसं आहे, जसं पराकण म्हणजे पोलन ग्रेन झालं, डस्ट पार्टिकल्स, फंगस, याचं प्रमाण थोडं हवेमध्ये जास्त असतं, त्याला एरो अलर्जन्स म्हणतात. आणि याच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तुम्ही की मग तुम्हाला सिम्पटम्स डेव्हलप होतात अलर्जीचे, याला आपण सीझनल अलर्जिक रायनायटिस म्हणतो. दुसरा एक प्रकार असतो पेरिनियल अलर्जिक रायनायटिस, याच्यात तुम्हाला वर्षभर सर्दी राहते, त्यात हिवाळा पावसाळा यांनी फरक नाही करतायत, आणि सतत नाक वाहत राहतं, सतत शिंका येत राहतात पूर्ण वर्षभर. तर हे पेरिनियल अलर्जिक रायनायटिस. तर हे सिम्पटम्स, या सिम्पटम्सवरूनच ओळखलं जातं की त्या पर्टिक्युलर व्यक्तीला अलर्जिक रायनायटिस आहे.
3: अच्छा. डॉक्टर, अलर्जीवर कायमस्वरूपी उपचार शक्य आहे का की केवळ लक्षणच आपल्याला थांबवता येतात?
1: काही प्रमाणात, काही प्रमाणात. ते डिपेंड करते की तुम्ही कोणती ट्रीटमेंट घेतली आहे.
3: अच्छा.
1: आता सिम्पटम्स नक्कीच दाबता येत, कमी करता येतात, बट काही ट्रीटमेंट आहे जशी इम्युनोथेरपी, एक हा नवीन

0: प्रकार आहे. यात तुम्हाला आधी हे टेस्ट केलं जातं की तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीची अलर्जी आहे आणि त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी तुम्हाला इम्युनिथेरपी दिली जाते.
1: अच्छा.
0: ते दोन फॉर्म मध्ये येतं. एक तर सबलिंज्युअल म्हणतात, जिभेखाली औषध देऊन, आणि त्याचे काही इंजेक्शन येतात. तर तुमची सेल्फ इम्युनिटी वाढवली जाते अलर्जी पासून लढण्यासाठी. तर हा एक थोडा कायमस्वरूपी किंवा लॉंग टर्म रिलीफ वाला पार्ट आहे ट्रीटमेंटचा.
1: ही अलर्जीसाठी जी इम्युनोथेरपी केली जाते,
0: हो,
1: तर नेमकी कसं काम करत ही थेरपी?
0: ऍक्च्युली आधी सगळ्यात आधी एक टेस्ट केली जाते तुमची, ज्याला आपण स्किन प्रिक टेस्ट म्हणतो. याच्यात हे कळलं जातं की तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीची अलर्जी, त्यात तुमचं डस्ट पार्टिकल्स राहू शकतात, फंगस राहू शकतं, कुठल्या फूडची अलर्जी तुम्हाला राहू शकते. तर ह्या जवळपास 100 ते 200 टेस्ट तुमच्या केल्या जातात तुमच्या स्किनला प्रिक करून, त्याला स्किन प्रिक टेस्ट म्हणतो. आणि ज्याच्यात तुम्ही सेन्सिटिव्ह आले, म्हणजे ज्याच्यात तुम्ही पॉझिटिव्ह आहेत, जसं डस्टची तुम्हाला अलर्जी आहे, कुठल्या फूडची तुम्हाला अलर्जी आहे, त्या पर्टिक्युलर अलर्जनच्या अगेन्स्ट तुम्हाला अँटीबॉडीज दिल्या जातात इंजेक्टेबल फॉर्म मध्ये. म्हणजे तुमची सेल्फ इम्युनिटी त्याच्या अगेन्स्ट वाढवली जाते. म्हणजे जसंही त्या वस्तू नेक्स्ट टाइम तुमच्या जेव्हा कॉन्टॅक्ट मिळतील त्या तुम्हाला त्रास नाही देणार, किंवा खूप मिनिमल त्रास राहील, जो ऍज अलर्जिक रायनायटिस म्हणून तुम्हाला जाणवणार नाही.
1: लहान मुलांमध्ये सुद्धा आपण अलर्जिक सर्दीचं प्रमाण बघतोय वाढलेलं, चिंताजनक गोष्ट म्हणता येईल याला, तर याबाबत काय सांगाल आपण?
0: अच्छा, लहान मुलांमध्येही जवळपास 20-30% मुलांमध्ये हा आजार आढळला जातो. पण याचं जर लॉंग टर्म ही तुम्ही तसंच ठेवलं किंवा त्याचे ट्रीटमेंट नाही घेतले तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत. तर त्यात स्पेशली तुमच्या कानावर इफेक्ट पडतो त्याचा. कानात सर्दी जाणं, कान दुखणं, कान वाहणं, नाक ब्लॉक होणं, तसंच त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. आणि पुढे जाऊन याची सिव्हिरिटी म्हणून तुम्हाला
1: एक फोन येतोय, आपण थांबूया थोडं. हॅलो डॉक्टर.
2: नमस्कार.
1: नमस्कार, आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
2: माझं नाव रोहित चिवंडे.
1: बरं, काय प्रश्न आहे आपला?
2: मॅम, अलर्जीच्या बद्दल विचारायचं होतं. मॅम, नेहमी अलर्जी होत राहते, त्या आपण रोजच्या जीवनशैलीमध्ये काय बदल करायला हवा? आणि मॅम, कायमस्वरूपी अलर्जी सर्दीवर काही उपाय आहेत का?
0: ऍज अ पार्ट ऑफ अलर्जी रायनायटिस सगळ्यात महत्वाचं असतं त्या अलर्जन्सला अवॉइड करणं. ज्या गोष्टीपासून तुम्हाला अलर्जी आहे त्या गोष्टीपासून दूर राहणं. स्पेशली तुमची डस्ट, खूप जुनी डस्ट जी असेल, जसं फॅनवरचा आहे, कुठल्या अलमालीवर, हे डस्ट अलर्जीवाल्या व्यक्तीने स्वतः क्लीन शक्यतो करू नये. आणि केलंही तरी थोडं मास्क किंवा कापड वापरूनच करा. दुसरं, तुमच्या बेडशीट्स, पिलो कव्हर्स ह्या रेग्युलरली क्लीन आणि चेंज करत राहाल. त्यातल्या त्यात दुसरा पार्ट आहे ट्रीटमेंटचा, तुमची इम्युनिटी वाढवणं. जर इम्युनिटी तुमची चांगली असेल तर तुम्हाला अलर्जी त्रास देणार नाही. त्यात तुमची झोप बरोबर व्हायला हवी, जेवण प्रॉपर व्हायला हवं, कारण इम्युनिटी लेवल वाढली तुमची तर अलर्जीची लेवल आपल्याआप कमी होऊन जातं.
1: अच्छा.
0: तिसरा पार्ट आहे ट्रीटमेंटचा इम्युनोथेरपी, जे मी आधीही सांगितलंय की तुम्हाला ज्या गोष्टीची अलर्जी आहे त्याच्या अगेन्स्ट काही औषधं दिल्या जातात, जेणेकरून तुमची स्वतःची इम्युनिटी त्याच्या विरुद्ध वाढवावी आणि तुमची अलर्जीची सिव्हिरिटी कमी व्हावी. हे तुम्हाला लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावं लागते आणि यांना रिलीफही जवळपास लॉंग टर्म असतो.
1: अच्छा.
0: पण जसं सिमटम्स तुमचे जास्त असतील, ते अनकंट्रोलेबल आहेत, तर मग पर्टिक्युलर त्या पर्टिक्युलर डॉक्टरना दाखवून तुम्ही काही मेडिसिन चालू करू शकता. त्यात काही पार्ट असतो अँटी हिस्टॅमिनिक्स टॅबलेट फॉर्म मध्ये, त्यातल्या त्यात काही नेझल स्प्रे जे सेफ आहेत तेही लॉंग टर्म तुम्ही युज करू शकता.
2: धन्यवाद डॉक्टर, छान माहिती दिली तुम्ही.
1: धन्यवाद आपण फोन केल्याबद्दल. तर लहान मुलांमध्ये वाढणाऱ्या अलर्जीचं प्रमाणाबद्दल आपण बोलत होतो.
0: हो, तर लहान मुलांमध्ये जवळपास 20-30% मुलांमध्ये हा आजार आढळतो. आणि जर याला प्रॉपरली आपण डायग्नोज किंवा ट्रीट नाही केलं तर पुढे जाऊन मुलांना अस्थमा व्हायची भीती असते.
1: अच्छा.
0: त्यांचे कानाचे पडदे फुटू शकतात, कान वाहू लागतं, पुढे जाऊन बहिरेपणा येण्याचे चान्सेस राहतात.
1: अच्छा.
0: त्याला योग्य वेळेस निदान करून त्याचा उपचार करणं तेवढंच महत्वाचं आहे. त्याला साधी सर्दी म्हणून ट्रीट करू नये.
1: जसं अलर्जी सर्दीमध्ये आपण बघतो की पाळीव प्राण्यांच्या केसांमुळे सुद्धा अलर्जी होत असते, तर याबद्दल काय सांगाल आपण?
0: ऍक्च्युली ज्यांना अलर्जी आहे किंवा कन्फर्म ज्यांचं डायग्नोसिस झालंय की यांना अलर्जी आहे, अशा घरी पाळीव प्राणी शक्यतो ठेवू नये. स्पेशली डॉग्स, कॅट यांच्या केसांची अलर्जी असते. तसंच हे जे आपण पिजन्स म्हणतो, कबूतर, यांच्या विष्ठेची सुद्धा सिव्हिअर अलर्जी असते. तर शक्यतो हे अवॉइड केलेलंच बरं असतं.
1: अच्छा. वाफ घेणं किंवा जलनेती करणं हे असे घरगुती उपाय आपण या अलर्जिक सर्दीमध्ये, म्हणजे कोणती सर्दी झाली तर आपण सहज करत असतो, तर याबद्दल काय सांगाल, हे कितपत योग्य आहे?
0: अच्छा, अलर्जिक रायनायटिसच्या ट्रीटमेंटचाही तो एक

0: पार्ट आहे किंवा त्या ट्रीटमेंटला ते हेल्प करतं. जसं जेलनी, ते त्याचा फायदा हा आहे की तुमचे जे नाकातले डस्ट पार्टिकल्स किंवा ॲलर्जन्स आहेत ते वॉश होऊन बाहेर काढले जातात. त्यांनी सिव्हिअरिटी नक्कीच कमी होते आणि स्टीमचाही तेवढाच फायदा होतो, पण ते एक लिमिट पर्यंत.
1: अच्छा, आहार आणि योगासन यांचं पण ऍलर्जी रोखण्यासाठी काही फायदा होऊ शकतो का डॉक्टर?
0: होतो होतो, तोही ट्रीटमेंटचाच एक पार्ट आहे ऍलर्जिक रायनायटिसच्या.
1: अच्छा,
0: तर त्याच्यात ऍलर्जिक रायनायटिस मध्ये तुम्हाला रेग्युलर व्यायाम करायला पाहिजे, चांगल्या फूड हॅबिट्स लावायला पाहिजेत, इम्युनिटी वाढवायला पाहिजे, तसंच आजूबाजूचा एरिया जिथे तुम्ही वावरता तो एरिया क्लीन ठेवायला पाहिजे.
1: अच्छा, तर सर आता आपण जे ऍलर्जी बद्दल सांगितलं की कशी काय लक्षणं आहेत, कारणं काय आहेत आणि आपण आणखी काय काय करू शकतो, तर यामध्ये जी सर्जरी केली जाते ती सर्जरीच्या व्यतिरिक्त काय उपाय करता येईल?
0: ऍक्च्युली सर्जरी हा सुद्धा एक पार्ट ऑफ ट्रीटमेंट आहे. हे डिपेंड करतं की तुम्हाला नाकामध्ये अशी काही पॅथॉलॉजी तर नाही आहे की ज्याच्यामुळे तुमचा नाक ब्लॉक होतो. त्यात आम्ही सुरुवातीला इंडोस्कोपी करून घेतो. समजा तुमचं नाकाचं हाड वाकलेलं आहे, नाकातले मासवे वाढले आहेत, किंवा नाकात नवीन मासवे तयार झाले ज्यांना आपण पॉलिप म्हणतो, तर या कंडिशनमध्ये सर्जरीची तेवढीच आवश्यकता असते. त्यात स्पेशली नाकाचं हार सरळ करणं, नाकातले मासवे छोटे करणं किंवा जे अतिशय वाढलेले पॉलिप्स आहेत त्यांना रिमूव्ह करणं हा एक ट्रीटमेंटचा पार्ट राहतो. याचा फायदा हा होतो की तुमचा श्वासाचा रस्ता मोकळा होतो आणि पुढे जाऊन ऍलर्जीचे सिम्पटम्स कमी होतात.
1: अच्छा सर, काही लोकांमध्ये आपण बघतो की सकाळी उठल्याबरोबर खूप शिंका येतात, अगदी एका मागे एक शिंका येतात, किंवा असंच मध्ये सुद्धा काही लोकांना एकावेळी 10-15 शिंका येतात, तर हा ऍलर्जीचा प्रकार म्हणता येईल किंवा काही? कारण त्यांना सर्दी नसते पण ह्या शिंका येत असतात.
0: नाही नाही, तो पण एक ऍलर्जीचाच प्रकार आहे. जर सिम्पटम्स वाईज आपण मोडलं, काही लोकांना फक्त नाक वाहन येतो, काही लोकांना नाक वाहन प्लस शिंका असं कॉम्बिनेशन राहतं, काही लोकांचं नाक नाही होत पण नाक चोक होऊन जातो म्हणजे ब्लॉक होऊन जातात, पण तोही ऍलर्जीचाच पार्ट आहे जर ते लॉंग टर्म खूप दिवसांपासून चालत आहे तर.
1: अच्छा, आणि काही लोकांमध्ये आपण बघतो की त्यांना उन्हाळ्यामध्ये सुद्धा सतत नाक वाहतं, तर तोही ऍलर्जीचाच प्रकार म्हणता
0: येईल? ऍलर्जीचाच प्रकार आहे. आता ज्याला मी एक शब्द युज केला होता, पेरिनियल ऍलर्जी राहणे, ज्या लोकांना वर्षभर ऍलर्जीचा त्रास राहतो त्यांना असं पर्टिक्युलर मंथ मध्ये किंवा पर्टिक्युलर सीझन मध्ये तो इश्यू नाही राहत, तर तोही एक ऍलर्जीचाच पार्ट आहे, पेरिनियल ऍलर्जिक रायनायटिस.
1: अच्छा, आपण थांबूया, एक फोन येतोय. हॅलो डॉक्टर.
2: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला.
2: मी नागपूर वरून मनोज भुरे बोलतोय.
0: बोला बोला.
2: ते थोडं शंका याच्याबद्दल विचारायचं होतं, धूळ जी आहे जी झाडताना धूळ नाकामध्ये जाते, तर त्याच्यानंतर ते शिंका येतात, तर त्याच्यावरती काय उपाययोजना आहे सर, थोडस सांगाल का?
0: अच्छा अच्छा, आता ही धुडीची ऍलर्जी झाली, हे पर्टिक्युलरली खूप कॉमन आहे. ज्यांना ऍलर्जीचा त्रास आहे त्या सगळ्यांना जवळपास धुडीचा इश्यू येतोच. तर याच्यात बेस्ट ऑप्शन हे आहे की जेव्हा तुम्ही क्लिनिंग करता किंवा डस्ट काढता तेव्हा मास्क वापरून किंवा कापड बांधूनच करा ते, कारण ऍलर्जीचे सिम्पटम सडनली वाढून येतात. त्या व्यतिरिक्त स्पेसिफिक ऍलर्जीची ट्रीटमेंट तुम्हाला घ्यावी लागतील, त्यात काही मेडिकेशन आणि नेझल स्प्रे वापरतो, त्यांनी तुमचा त्रास कमी होऊन जातो.
1: ठीक आहे, आणखी काय विचारायचं?
2: धन्यवाद सर.
0: तर आपण निदानविषयी बोलत होतो, सुरुवातीला सिम्पटम्सद्वारे त्याचं निदान केलं जातं. दुसरा एक स्पेसिफिक टेस्ट आहे ज्याला आपण स्किन प्रिक टेस्ट म्हणतो, ज्यात आपण आपल्या हातावर किंवा पाठीवर एक टेस्ट लावून जवळपास 100-200 ऍलर्जन्स याच्यात टेस्ट केल्या जातात. आपल्याला पूर्ण वर्षभरात ज्या ज्या गोष्टी आपण ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो अशा सगळ्या गोष्टी आपण चेक करू शकतो. त्यात स्पेशली तुमचं डस्ट पार्टिकल झाले, परागकण झाले, खाण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी झाल्या, व्हेज नॉनव्हेज, कुठल्या फ्रूटची ऍलर्जी आहे, दह्याची ऍलर्जी आहे, केळ्यांची ऍलर्जी आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यात टेस्ट केल्या जातात. त्याचा फायदा हा होतो की इतक्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला माहीत पडल्या आहेत की ज्यामुळे आपल्याला ऍलर्जी आहे, तर त्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो आणि त्याच्यामुळे ऍलर्जीचे सिम्पटम्स कमी होतात. तिसरी एक टेस्ट असते नेझल इंडोस्कोपी, त्याच्यात आपण हे बघतो की नाकामध्ये अशी काही अबनॉर्मल गोष्टी तर नाही आहे ज्याच्यामुळे आपल्याला हा त्रास होऊन राहिला, जसं वाकलेलं हाड झालं, नाकातले मासवे झाले, पॉलिप झाले. तसंच काही ब्लड टेस्टद्वारेही आपण ऍलर्जी सिव्हिअरिटी किती आहे ते बघून घेऊ शकतो. त्या स्पेशली IgE म्हणतात आणि इओसिनोफिल काउंट म्हणतात. या बेसिक टेस्टने आपल्याला एक अंदाज येऊन जातो की त्या व्यक्तीला ऍलर्जिक रायनायटिस आहे.
1: आपण थांबूया, एक फोन येतोय. हॅलो डॉक्टर.
3: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला.
3: हॅलो डॉक्टर.
0: हा बोला.
3: मी रश्मी मेश्राम बोलते आहे.
0: बोला बोला.
3: मला एक विचारायचं होतं की माझं नाक नेहमी ब्लॉक राहतं,

0: आणि मला एलर्जीचाही खूप त्रास आहे, तर त्यासाठी काय करता येईल?
1: आता सगळ्यात आधी तर तुम्हाला ऍलर्जी कितपत आहे, त्याची सिव्हिरिटी कितपत आहे ती आधी कन्फर्म करून घ्यावं लागेल. त्यातल्या नाक का बरं ब्लॉक होतात तेही शोधावं लागतं. त्याच्यात तुमची नाकाची एक एंडोस्कोपी करावी लागते की नाक का बरं ब्लॉक होतं, नाकातले मासवे तर नाही वाढले, हाड तर नाही वाकलाय, किंवा नाकात असं काही तर नाही की ज्याच्यामुळे श्वास घ्यायला तुम्हाला त्रास होत आहे. आणि त्याच्यानुसार मग तुमची पुढची ट्रीटमेंट केली जाते, तर ब्लॉक रिमूव्ह करण्यासाठी. तर एकदा कन्सल्ट करून घ्याल तर मग ते क्लिअर होऊन जातं तुमचं. ते डिपेंड करतं की तुम्हाला काय नाकात बिमारी आहे. जर हाड वाकलं असेल ते सरळ करता येतं, किंवा नाक ब्लॉक असेल त्याला ओपन करता येतं. आणि ते ऑपरेशन नंतर तुमचा नाकही मोकळा होऊन जातो आणि तुमचा श्वास घ्यायचा त्रास कमी होतो आणि अलर्जीचे सिम्पटम्स तुमचे कमी होऊन जातात.
2: ठीक आहे,
0: थँक्यू डॉक्टर.
2: उपाय जे सांगितलेत आपण त्याविषयी थोडं सविस्तर जाणून घ्यायला आवडेल सर.
1: अच्छा, ॲज अ पार्ट ऑफ ॲलर्जिक रायनायटिस सगळ्यात महत्वाचं असतं त्या ॲलर्जन्सला अवॉइड करणं. ज्या गोष्टीपासून तुम्हाला ॲलर्जी आहे त्या गोष्टीपासून दूर राहणं. स्पेशली तुमची डस्ट, खूप जुनी डस्ट जी असेल, जसं फॅनवरचा आहे, कुठल्या अलमारीवर, हे डस्ट ॲलर्जीवाल्या व्यक्तीने स्वतः क्लीन शक्यतो करू नये. आणि केलंही तरी थोडं मास्क किंवा कापड वापरूनच करा. दुसरं, तुमच्या बेडशीट्स, पिलो कवर्स ह्या रेग्युलरली क्लीन आणि चेंज करत राहाल. त्यातल्या त्यात दुसरा पार्ट आहे ट्रीटमेंटचा, तुमची इम्युनिटी वाढवणं. जर इम्युनिटी तुमची चांगली असेल तर तुम्हाला ॲलर्जी त्रास देणार नाही. त्यात तुमची झोप बरोबर व्हायला हवी, जेवण प्रॉपर व्हायला हवं, कारण इम्युनिटीची लेवल वाढली तुमची तर ॲलर्जीची लेवल आपल्याआप कमी होऊन जातं.
2: अच्छा,
1: तिसरा पार्ट आहे ट्रीटमेंटचा इम्युनोथेरपी, जे मी आधीही सांगितलंय की तुम्हाला ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे त्याच्या अगेन्स्ट काही औषधं दिल्या जातात, जेणेकरून तुमची स्वतःची इम्युनिटी त्याच्या विरुद्ध वाढवावी आणि तुमची ॲलर्जीची सिव्हिरिटी कमी व्हावी. हे तुम्हाला लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावं लागते आणि यांना रिलीफही जवळपास लॉंग टर्म असतो.
2: अच्छा,
1: पण जसं सिम्पटम्स तुमचे जास्त असतील, ते अनकंट्रोलेबल आहेत, तर मग पर्टिक्युलर त्या पर्टिक्युलर डॉक्टरना दाखवून तुम्ही काही मेडिसिन चालू करू शकता. त्यात काही पार्ट असतो अँटी हिस्टॅमिनिक्स टॅबलेट फॉर्ममध्ये, त्यातल्या त्यात काही नेझल स्प्रे जे सेफ आहेत तेही लॉंग टर्म यूज तुम्ही यूज करू शकता.
2: अच्छा सर, आता हे जे ॲलर्जी सर्दी म्हणा, हे काही अनुवंशिक वगैरे असं काही म्हणता येईल का?
1: काही प्रमाणात असते, ही जनरेशन टू जनरेशन ही गोष्ट येते आई वडिलांकडून, पुरुलांना होण्याचे चान्सेस राहतात.
2: अच्छा, आणि लहानपणी जेव्हा मुलांमध्ये आपल्याला हे जाणवलं ही या मुलाला ऍलर्जी सर्दी आहे की, तर याच्यावरती आपण तेव्हा उपचार केल्यानंतर तिला आपण पूर्णपणे म्हणजे नाहीशी करू शकतो का? तो त्रास
1: नाहीशी असं नाही म्हणता येईल, पण त्याची सिव्हिरिटी किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन जे होणार आहेत
2: कमी करू शकता
1: डेफिनेटली, जर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट फॉलो केली तर.
2: अच्छा, आहारात वगैरे असं काही बदल करता येईल का, किंवा जीवनशैलीमध्ये काय बदल करायला हवा आहे आपण?
1: अल्टिमेटली तीच इम्युनिटीवरच आलाय.
2: अच्छा,
1: तुमचं खाण्यापिण्यातले बदल, हेल्दी लाईफ, प्रॉपर जेवण, वेळेवर झोप घेणं, यांनी तुमच्या इम्युनिटीवर फरक पडतो. आणि इम्युनिटीवर फरक पडला की अल्टिमेटली तुमच्या ॲलर्जीवर पण त्याचा फरक पडतो.
2: तर डॉक्टर, या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपण शेवटी सर्व श्रोत्यांना काय सांगणार, त्यांनी काय विशेष काळजी घ्यायला हवी आहे ॲलर्जिक सर्दीपासून बचावासाठी?
1: श्रोत्यांना माझं एकच सांगणं आहे की ॲलर्जिक रायनायटिस या गोष्टीला घाबरायची गरज नाही. फक्त काही गोष्टींचं पालन करणं महत्वाचं आहे, शिस्त लावणं महत्वाचं आहे, व्यायाम करा, चांगल्या फूड हॅबिट्स लावा, तुमच्या इम्युनिटी वाढवण्याचा प्रयत्न करा आणि आपला ज्या परिसरात तुम्ही वावरता तो एरिया स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा, स्पेशली तुमची बेडरूमची बेडशीट्स आणि पिलो कव्हर.
2: अच्छा,
1: दुसरं, पोल्युशन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कमीत कमी मास्कचा किंवा कापडाचा वापर करा. आणि ॲलर्जन्स अवॉइड करा, ज्या गोष्टीपासून तुम्हाला ॲलर्जी आहे त्या गोष्टीपासून दूर राहा. तसंच जर तुमचे सिम्पटम्स कंट्रोल होत नसतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्या ट्रीटमेंटचं काटेकोर पालन करा. त्याच्यामुळे ॲलर्जिक रायनायटिस नक्कीच कंट्रोलमध्ये येईल.
2: तर डॉक्टर, आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओत आलात आणि ॲलर्जी, सततची सर्दी आणि त्यावरील उपाय याविषयी श्रोत्यांनी फोन करून विचारलेल्या प्रश्नांना, त्यांच्या शंकांचं चांगलं माहिती देऊन निरसन केलं, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
2: बरे तर श्रोते हो, आपण पुन्हा भेटूया हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि नवीन डॉक्टरांसोबत. तोपर्यंत नमस्कार.
3: हॅलो डॉक्टर, तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या सोबत. हॅलो डॉक्टर विशेष.

हॅलो डॉक्टर, हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकत होतात. तांत्रिक सहाय्य होतं राजन देशभ्रतार आणि सतीश धुर्वे यांचं. सादर करते उमेश तुपारे.

0: सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGSS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल. 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
1: NBA एग्रिगेटेड
2: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
2: यातील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
1: 9209441985.
3: हॅलो डॉक्टर, हा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 11:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत गीत संवादाचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.
4: श्रोतो, एखादा चित्र पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा पाहावा अशी इच्छा प्रेक्षकांना व्यक्त करणं हेच त्या चित्रपटाच्या यशाचं गमक असतं.

श्रोतो, खरे तर आशय हा चित्रपटाचा गाभा असतो. विचार करायला भाग पाडणं हा सुद्धा कला या माध्यमाचा उद्देश असतो. हल्ली असे चित्रपट क्वचित पाहायला मिळतात. चित्रपटांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करावं हे खरंय, पण आजच्या स्थितीमध्ये गल्लाभरू चित्रपटांचीच निर्मिती करण्यात धन्यता मानणाऱ्या आजच्या केवळ व्यावसायिकांना, निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, समाज या घटकाशी आपलं काही देणं घेणं नाही असं दिसतं. खरं तर प्रेक्षकानं मेहनतीनं कमावलेल्या पैशाच्या बळावर त्यांचे चित्रपट यशस्वी होतात आणि मोठ्या बजेटचे चित्रपट बनवून मोठा गल्लाही जमवतात. तसं पाहिलं तर आजचे बहुतांश चित्रपटांचे विषय गुन्हेगारीशी संबंधित असतात. चित्रपटातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा युवा पिढीला गुन्हेगारी प्रवृत्तीचं एका अर्थानं शिक्षणच देत असतात. नैतिकता, सामाजिक जाणीवा यांच्याशी संबंध नसणारे चित्रपट एका अर्थानं समाजाची दिशाभूल करण्याचीच भूमिका वठवत आहेत असं दिसतं. चित्रपट ही एक कला आहे, पण कलेशी दूरचाही संबंध नसणारे चित्रपट पाहिल्यानंतर सुंदर, साधे, मनाला भावतील असे चित्रपट इतिहास जमा झाले की काय असा प्रश्न पडल्यापासून राहत नाही.

श्रोतो, पूर्वीचा काळ आठवला तर समाजाशी आपलं कलावंत म्हणून सामाजिक नातं आहे याचं भान ठेवणारे कल्पक, अभ्यासू, दिग्दर्शक आणि निर्माते फार प्रभावी काम करून गेल्याचं श्रोतो आपल्यालाही निश्चित स्मरत असेल. के आसेफ, मेहबूब खान, बिमल रॉय, सत्यजित रे, बासू चटर्जी, कमाल अमरोही, ऋषिकेश मुखर्जी, श्याम बेनेगल यासारख्या दिग्गजांनी एका विचारशील समाजाची परंपराच सिद्ध केलेली आहे. एखादं

सहज उदाहरण घ्यायचं झालं तर आनंद या चित्रपटाचा उल्लेख करता येईल. या चित्रपटातलं मन्नाडे यांनी गायलेलं गीत आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, जिंदगी कैसी है पहली हाय, कभी ये हसाए कभी ये रुलाए. हे आनंद चित्रपटातलं गीत आजही लहान थोरांच्या ओठावर रेंगाळत आहे. एका कॅन्सरग्रस्त तरुणाची आनंदित राहून मृत्यूवर विजय मिळवण्याची धडपड प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. मृत्यू हे जगातलं सर्वात मोठं सत्य आहे, त्या मृत्यूवरही विजय मिळवण्याचा मंत्र आनंद हा चित्रपट आपल्याला देतो. दिवसागणिक आपण मृत्यूच्या जवळ जातो आहे याची जाणीव असूनही आनंदी राहून दुःखावर मात करणारा आनंद ऋषिकेश मुखर्जींनी दिग्दर्शित केला आणि जगण्याचं तत्वज्ञानच त्या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापुढे मांडलं आणि आनंद रसिकांच्या प्रेक्षकांच्या मनात बसला. अर्थात त्यासाठी प्रतिभासंपन्न असणंही तेवढंच गरजेचं असतं, हेही सत्यच आज घडीला त्या प्रतिभेचीच वाणवा आहे असंही म्हणता येईल.

श्रोतेहो ऋषिकेश मुखर्जींनी असे अनेक विषय हाताळले. त्यांनी बेमिसाल ह्या चित्रपटातून वैद्यकीय क्षेत्राचं झालेलं व्यावसायीकरण आणि त्यामध्ये संवेदनशील माणसांच्या मरत जाणाऱ्या भावना प्रभावीपणे मांडल्या.

प्रगल्भ विचारांच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी मानवी जीवनातील भावभावनांचे द्वंद्वही मांडले. अभिमान ह्या चित्रपटातून एका लोकप्रिय गायकाची त्याच्या पत्नीच्या गायनामुळे झालेली घालमेल, त्याचा दुखावणारा स्वाभिमान आणि त्यातून त्या पतीपत्नींचे दोघांचेही बिघडत गेलेले संबंध अतिशय जबाबदारीनं मांडण्याचा प्रयत्न अभिमान चित्रपटामध्ये ऋषिकेश मुखर्जी यांनी केलेला आहे.

मिली नमक हराम अशा गंभीर विषयांच्या चित्रपटांसोबतच झूठ बोले कौवा काटे खूबसूरत यासारखे हलके फुलके विनोदी चित्रपटही ऋषिकेश मुखर्जींनी काढले आणि ते अत्यंत लोकप्रियही झाले. मधुर संगीत, खिळवून ठेवणारी कथा, साधे सोपे संवाद आणि वास्तवदर्शी पात्र हे ऋषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटांचं भांडवल होतं. त्याच भांडवलाच्या भरोशावर आधारावर त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं.

चुपके चुपके या विनोदी चित्रपटामध्ये प्रेमकथेची गुंफण ऋषिकेश मुखर्जींनी अतिशय सुंदरपणे केलेली आहे. अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून विनोदाची उधळण होत जाते, तरीही त्यातला विनोद मात्र कुठेही भान सोडत नाही, अश्लीलतेकडे झुकत नाही. आजवर कलामूल्यांची वेगानं घसरण होत चाललेली आहे असं चित्र आहे. श्रोतेव, आजकाल अभावानंच एखादा दिग्दर्शक सामाजिक सत्य धाडसानं मांडण्याचा प्रयत्न करतो, असे प्रयत्न अल्पजीवी ठरू नयेत. चित्रपटाचा हेतू ज्ञान आणि मनोरंजन हा असलाच पाहिजे. त्या मूळ उद्देशापासून आजचे चित्रपट भरकटत चाललेले आहेत. अशीच स्थिती जर पुढेही राहिली तर चित्रपटाला कला मांडण्याचा काळ संपुष्टात येतोय की काय असं कोणी म्हटलं तर वावग ठरणार नाही. श्रोते हो, आठवणींचा हा झोपाळा इथे आजच्या पुरता थांबवूया आणि निरोप घेऊया. नमस्कार.

आपण ऐकत होतात गीत संवादाचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल। आजच्या कार्यक्रमाचे संवादक होते हेमंत शेंडे। आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला। आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। दुपारचे 12 वाजता आहेत। वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आता मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत। श्रोते हो, 12:45 निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल। तर सुरुवातीला वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम ऐकूया मुंबई केंद्राहून।

5.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजतात. प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची मुलाखत आणि त्यानंतर चला कुटुंब जपूया.

0: सखींनो, निर्जीव धातूला जेव्हा कलाकाराच्या स्पर्शाची ऊब मिळते तेव्हा त्यातून जन्म घेतो एक जिवंत भावविश्व. हातातील कौशल्य, मनातील कल्पकता आणि संस्कृतीची जाण यांचा सुंदर संगम म्हणजे शिल्पकला. दगड, धातू किंवा माती यांना आपल्या कला साधनेतून आत्म्याचा स्पर्श देतो तो एक शिल्पकार. तेव्हा मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील शिल्पकार रेखा रमाकांत सूर्यवंशी. मैत्रिणींनो, गेल्या 40 वर्षांपासून त्या सातत्यानं शिल्पनिर्मिती करत असून त्यांच्या कलेमध्ये भारतीय संस्कृतीची गोडी, श्रद्धा आणि सौंदर्याची सूक्ष्म जाण स्पष्टपणे दिसून येते. नुकताच त्यांना कला संचलनालय महाराष्ट्र यांच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे, जो त्यांच्या कलेप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा गौरव आहे. चला तर मग आपण रेखाताई यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: आपल्या कलेच्या माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचं अत्यंत मोलाचं कार्य करत आहात. आज आपल्या सुंदर प्रवासाविषयी श्रोत्यांना सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर ताई, आम्हाला सुरुवातीला सांगा की आपल्या या शिल्पकलेच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, की लहानपणापासून आपल्याला याची आवड होती किंवा तुम्हाला कोणाकडून या कलेची प्रेरणा मिळाली, त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: लहानपणापासून माझं फक्त 7वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर इथे जे जे स्कूल ला शिक्षण झालेलं होतं त्यांचं, जी डी 8 झालं त्यांचं. लग्न झाल्यानंतर मग इथे आल्यानंतर मिस्टरांसोबत काम करता करताच मला कामाची आवड निर्माण झाली, त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली.
0: बरं.
1: आणि मी सुरुवात केली कामाला.
0: बरं, म्हणजे तुमचं लग्न झाल्यापासून या शिल्पकलेमध्ये तुमचा रस वाढायला लागला.
1: हो.
0: आणि तेव्हापासून तुम्ही तुमच्या पतींसोबत ह्या कामाला सुरुवात
1: केली.
0: कुठल्या वस्तू बनवायला तुम्ही सुरुवात केली, जे तुमचे पती बनवत होते त्याच्यापासूनच सुरुवात केली की तुम्हाला काही नवनवीन कल्पना सुचत गेल्या?
1: ते गणपतीच्या मूर्त्या वगैरे करायचे. मला याच्यातलं काही शिक्षण नव्हतं, त्याच्यासाठी मी फक्त काही मदत करायची म्हणून त्यांना हात लावू लागायचा.
0: बरं.
1: मग त्यांनी सांगितलं की थोडं थोडं आता अशी मदत करते तू, तर याच्यामध्ये तू करू शकशील म्हणे, शिक म्हणे. त्यांच्याकडनंच प्रेरणा मिळत गेली आणि त्यांच्या हाताखाली मी तयार झाले.
0: बरं. आणि मग सुरुवातीपासून तुम्ही गणपती बनवायला सुरुवात केली?
1: आधी गणपतीच्या मूर्त्या,

0: करायचे, मोडायचं, ते सर्व असं करत करत करत 5-6 वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मला छान जमायला लागलं.
1: वा, खूपच छान. म्हणजे तुमच्या पतींनी तुम्हाला हे काम शिकवलं आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्ही नवनवीन या कलेमध्ये रस तुम्हाला येत गेला आणि तुम्ही अशा प्रकारे शिल्पनिर्मिती करत गेल्या. वा, खूपच छान. ताई, आता गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही ही शिल्पकला करता आहात, त्याच्यापासून नवीन नवीन शिल्प तुम्ही बनवत आहात. मग या प्रवासामध्ये तुम्हाला कोणते महत्त्वाचे टप्पे अनुभवायला मिळाले?
0: आम्ही वेगवेगळ्या

0: जयपूरचं रत्न प्रशिक्षण ते शिकायला मिळालं.
1: वा,
0: तर हे 40 वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळालंय त्यांच्यासोबत.
1: ताई, जसं तुम्ही सांगितलं की पूर्ण भारत तुम्ही फिरले आहात तुमच्या पतींसोबत, विविध प्रदर्शनं तुम्ही बघितली, तुमच्या ज्या शिल्पकलेचं प्रदर्शन तुम्ही सुद्धा विविध राज्यांमध्ये जाऊन भरवलं, तर मग ताई आता पूर्ण भारतामधले जे जे राज्य आहे तिथली लोककला आणि आपल्या खानदेशातली लोककला यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का जो तुम्ही तुमच्या कलेमध्ये साकारण्याचा प्रयत्न केला?
0: हो, पूर्ण राज्यामध्ये जे शिल्प बघितले, जी कला संस्कृती बघितली, ती आपल्या खानदेशपेक्षा खूप वेगळी आहे. खानदेशची कला ठळक वैशिष्ट्य आहे तिची, आणि जी खानदेशची कला आता पूर्ण लयाला गेलेली होती. आता आमच्या शिल्पामध्ये पूर्ण खानदेशचेच शिल्पे आम्ही करतो, ती पूर्ण खानदेश आर्ट म्हणूनच आमची ओळखली जाते.
1: ओळख,
0: कारण जे बारीक काम असतं इथे खानदेशमध्ये, डोळे कान नाक जरा उठावदार असतात, बाकी राज्यामध्ये नक्षीदार बारीक काम असतं. आपलं खानदेशचं काम थोडंसं ठळक उठावदार असतं इथे. तर हा फरक जाणवला मला, म्हणून आम्ही खानदेशचे शिल्प, खानदेश आर्ट जी पूर्ण लयाला गेलेली आहे ती पूर्ण जीवन करून आम्ही खानदेश आर्ट म्हणून आता आमची कला शिल्पामध्ये उदयास आणतोय.
1: वा, खूपच छान आहे. आणि तुम्ही हे जे आपल्या भागातली जी कला तुम्ही पूर्ण भारताला म्हणाव किंवा आपण पूर्ण विश्वाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मग ताई आता पारंपरिक धातू शिल्पकला निवडण्यामागे तुमचं काही विशेष कारण होतं का?
0: मिस्टर तेच पारंपरिक धातू शिल्प तयार करायचे, त्यांचं बघूनच मी पारंपरिकच बनवायचे, कारण आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे.
1: हो, आणि आपला भारत देश विविध संस्कृतीने नटलेला आहे.
0: भारतीय संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे.
1: हो,
0: त्या संघानं आपल्या महाराष्ट्रामध्ये देवी देवताची पूजा होत राहते.
1: हो हो,
0: तर त्या पूजेचं महत्व भरपूर आहे, त्याच्यासाठी आम्ही हे देवी देवताचं मूर्त्यांचं क्षेत्र निवडलं मी.
1: बरं, खूपच छान. आता ताई, मग तुलसी पूजेची परंपरा आणि स्त्रीची भूमिका आपण आपल्या कलाकृतींमध्ये कशा प्रकारे साकारतात?
0: आता प्रत्येक स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये असली तर सकाळी उठल्यानंतर तिचं देवपूजा, तुळशी पूजा कार्यक्रम असतोच.
1: तिची ती
0: दिनचर्या असते. तर मग मी ते असं एक विषय घेतला की आपलं तुळशी पूजेचं महत्व आधी ऋषी मुनी पासून चालत आलेलं आहे,
1: पूर्वजांपासून.
0: तर त्याच्यासाठी मग मी तुलसी वृंदावन केलं. सर्व ज्या स्त्रिया ज्या क्षेत्रामध्ये आहे त्याचं सर्व मूर्ती तशी तयार केली, गणपतीची मूर्ती तयार केली आणि ती तशी शिल्प तयार केली आणि तो विषय घेऊन मी ते शिल्प तयार केलंय.
1: वा, खूपच छान. तुमच्या कलेवर ताई प्राचीन मोहन जोदड संस्कृती काळातील शिल्प परंपरेचा प्रभाव आहे का? तर तो कशा प्रकारे?
0: हो, भारतीय कले हजारो वर्षापासून इतिहास आहे. मोहनजोदडो आणि हडप्पा आपली भारतीय संस्कृतीचा छोटासा भाग आहे.
1: हो,
0: त्याच पद्धतीनं आम्ही हे काम करतो. कारण एक संघ वन पीस त्याला म्हणता की पूजेमध्ये गणपतीची मूर्ती नाहीतर देवी देवताची मूर्ती जोड म्हणून असं ठेवायची नसते, म्हणून आम्ही एक संघ पद्धतीनं काम करतो. म्हणून जे मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीमध्ये वन पीस कास्टिंगचं महत्व आहे, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं काम करतोय.
1: बरं, आणि मग मोहनजोदडो संस्कृती काळातील शिल्पकलेचा प्रभाव अशा प्रकारे तुमच्या कलेवर पडलाय. ज्या क्षणी माहिती पडलं की तुम्हाला राज्य पुरस्कार साठी तुमचं नाव घेण्यात आलेलं आहे, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
0: मला तर विश्वासच वाटत नव्हता की मला पुरस्कार मिळालाय, पण माझ्यापेक्षा माझ्या पतींना जास्त आनंद झाला. जे मी सांगत होतो की तू मूर्तिकलेमध्ये पुढे चांगलं शिल्प बनवून आपण हे करू, खूप छान वाटलं, आनंद झाला. परत नातेवाईकांचे फोन आले, त्यांनी अभिनंदन केलं, त्याच्यात अजून भर पडली, खूप छान वाटलं. एक अनुभव आहे माझा, मी तुम्हाला सांगते. आता इथे गेलो होतो आम्ही मुंबईला पुरस्कार घ्यायला, आम्ही गेलो होतो तर तिथे सर्व खुर्चीवर नाव टाकले होते ज्या लोकांना पुरस्कार मिळाले होते. तर सरांना मी जाऊन माझ्या खुर्चीचं नाव वाचलं आणि तिथे बसलो आम्ही. तेव्हा ज्या मॅडम होत्या तिथे, त्यांनी सांगितलं म्हणे या ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्यासाठी

0: खुर्च्या आहे. तर मी सांगितलं की हो मला माहिती आहे. नाही म्हणे तुम्हाला कळलं नाही म्हणे मॅडम ज्यांना पुरस्कार मिळाला. म्हटलं मॅडम मलाच पुरस्कार मिळाला आहे मी म्हणून ह्या खुर्चीत बसलेली आहे. तर त्यांना विश्वास वाटत नव्हता. मी साधारण आपल्या याच्यामध्ये गेली होती मग माझ्या शेजारी ते ठाण्याचे होते त्यांनाही पुरस्कार मिळाला होता. त्यांनी मला सांगितलं त्यांना विश्वास वाटत नाही आहे तुम्हाला पुरस्कार मिळाला म्हणून. म्हटलं मला नाही मिळाला आहे माझ्या कलेला पुरस्कार मिळालेला आहे असं सांगितलं. तो अनुभव खूप याचा होता.
1: आपलं व्यक्तिमत्व कसंही असो आपल्या कलेवर आपलं प्रेम हवं. आणि ताई आता हा जो तुमचा जो शिल्पकलेचा प्रवास आहे तुम्ही सांगितलं जसं की या प्रवासामध्ये तुमच्या सोबत तुमचे पती सुद्धा आहेत आणि त्यांच्याचकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. स्त्री म्हटलं की घरची जबाबदारी मुलं बाळ यांना सांभाळून सगळं काम करणं. मग याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा आधार तुम्हाला कसा मिळतो?
0: आधी सासू सासरे होते त्यांच्या मुलं लहान होते तेव्हा जेव्हा आम्ही प्रदर्शनाला जायचे आमची सासूबाई मुलांना सांभाळायची. माझी आई येऊन माझ्या मुलांना सांभाळायची. आईनं इतकं सांगितलं की बघ तुझे मिस्टर इतकं छान काम करताय. मला रांगोळीची आवड होती लग्नाच्या आधी. तेव्हा आईने सांगितलं होतं की तू जशी रांगोळी मन लावून अंगणामध्ये घालते तसं हेही काम तू काही अवघड नाहीये तुला. तर हेही तू मन लावून काम केलं ना तर 100% सक्सेस होशील याच्यामध्ये. तर आईची प्रेरणा जास्त होती आणि पाठिंबा पण होता आणि सासूबाईचा बी पाठिंबा होता म्हणून हे श्रेय त्यांच्यासाठी आहे.
1: खूपच छान. तुम्हाला सासूबाईंचा पाठिंबा मिळाला आईचा पाठिंबा मिळाला आणि एक स्त्रीला स्त्रीच आधार किंवा पाठिंबा असते आणि ती तिला पुढे करते तर याच्यापेक्षा विशेष गोष्ट कुठलीही नाही. त्याच्याचमुळे स्त्रीमुळे तुम्ही पुढे गेलेल्या आहात आईमुळे आणि सासूमुळे. तुम्हाला ही प्रेरणा तुम्हाला मदत सुद्धा त्यांनी केली ताई. आता ताई आजच्या या आधुनिक काळामध्ये पारंपरिक कलेचं जतन करण्यासाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय सांगाल?
0: मेहनत जिद्द चिकाटी ह्या सर्व आपल्याजवळ असलं ना तर कुठल्याही कला क्षेत्रामध्ये आपण श्रीमागे राहू शकत नाही. आता मी कमी शिकलेली असताना सुद्धा इतकं छान काम करू शकते. आता शिकलेल्या मुली आहे त्यांना खूप सरकारचं स्कीम आहे त्याच्यामध्ये खूप करू शकता. चिकाटी मेहनत जिद्द सर्व असलं तर यश मिळू शकतं.
1: ताई आता धातू शिल्पकलेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: या कला क्षेत्रामध्ये उलट जितकी स्त्री पुढे जाईल तितकं छान आहे. ते स्त्री बारीक डिटेल काम या शिल्पकलेमध्ये करू शकते. तिचे बोट नाजूक हे असता छान छान कलाकृती घडवू शकते.
1: हो
0: ज्या आता तरुण पिढी आहे त्यांनी तर आवर्जून याच्याकडे कल हे करायला पाहिजे त्यांचं.
1: बरं ताई आता तुम्ही ही जी शिल्पकला साकारली मग ह्या ज्या शिल्पकला तुमच्या आहेत ताई तर मग याचं प्रदर्शन तुम्ही भारतामध्ये कुठे कुठे घेऊन गेलेला होतात?
0: आम्ही चंदीगडला नेलाय चेन्नईला नेलाय दिल्लीचे सुरजकुंड मेला आहे आग्रा आहे लुधियाना आहे मुंबई आहे पुणा आहे औरंगाबाद आहे असं सर्व आम्ही भारतामध्ये बाहेरच्या राज्यात आहे ना महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी प्रदर्शनं भरवले.
1: बरं आणि मग तुम्ही विविध राज्यांमध्ये तुमच्या कलेचं प्रदर्शन भरवलं मग तुम्हाला तिथले अनुभव कसे आले?
0: वेगवेगळं काहीतरी नवीन शिकायला मिळालं. वेगवेगळ्या राज्यात गेलो तर आम्ही संग्रहालय बघितले जुने मंदिरं बघितले आधीचे जे मंदिरं कसे जडणघडण केलेले आहे आधीच्या लोकांना जेव्हा तंत्रज्ञान नाही होतं हाताने जे काम केलेलं आहे तर किती छान पद्धतीनं आपले जुने पारंपरिक मंदिर आहे ते बघून इतकं छान वाटतं आहे. ते उलट ते संवर्धन जतन आपल्या ह्या नवीन पिढीनं ते जतन करायला पाहिजे. ते सर्वात महत्त्वाचं आहे की जे आपल्याजवळ वारस हक्कानं आलेलं आहे ते छान सांभाळून ठेवायला पाहिजे.
1: हो नक्की
0: त्याच्यात काम करायला पाहिजे. थोडं नवीन पिढी आहे आता तरुण मुली आहे त्यांनी ते जुनं ते सोनं म्हणतो आपण ते खूप छान आहे.
1: खरंय खरंय. परत आई आपल्या शिल्पकलेद्वारे समाजाला तुम्ही कुठला संदेश देण्याचा प्रयत्न कराल?
0: नवीन पिढीने पुढे जाऊन शिल्पकलेमध्ये हिरेहिरीनं भाग घ्या छान काम करा स्वतःच कला कौशल्य सर्वांना दाखवा.
1: तुमची स्वप्न काय आहे की मी या क्षेत्रामध्ये अजून काहीतरी नवनवीन करू शकेल?
0: आता मला पुरस्कार मिळाला तर पुरस्कार

0: वेतन मिळाल्यानंतर थोडं चांगलं काम करायची हे असते, आपली चांगलं काम केलं हे पोचपावती असते
1: हो,
0: की खूप छान काम करताय म्हणून. मग ते पुरस्कार मिळाला तर अजून छान वाटतं की अजून काहीतरी नवं करायचं
1: हो,
0: म्हणून चांगले चांगले शिल्प बनवायचे. त्याचं सरांचं माझं स्वप्न आहे की संग्रहालय करायचं, ऍड गॅलरी करायची आताच्या पिढींसाठी, की असं काम अशा पद्धतीनं होत होतं आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन मला आपल्या ह्या पारंपरिक याचं प्रचार प्रसार सर्व करायचं आहे असं स्वप्न आहे माझं.
1: एकंदरीतच जुनं ते सोनं असतं हे तुम्हाला आजच्या पिढीला दाखवून द्यायचं आहे ताई. तुम्हाला असं वाटतं की मी संग्रहालय करावं, की माझी भारतीय संस्कृती कशी महान आहे आणि त्या संस्कृतीला तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये जाऊन जवळून त्या संस्कृतीला पाहिलेलं आहे, तिथला जो वारसा आहे लोककलेचा, शिल्पकलेचा, जी कला आहे ज्या राज्यामध्ये, ते तुम्ही तिथे भेट देऊन ती जवळून पाहिलेली आहे आणि तुम्हाला कळकळीनं असं वाटतं की आजच्या तरुण पिढीसाठी मी ते संग्रहालय बनवावं आणि त्यांना पारंपरिक कलेची ओळख करून द्यावी. नक्कीच ताई, हे स्वप्न तुमचं खूपच छान आहे की आजच्या या नवीन पिढीनं खरोखर की जुनं ते सोनं आहे हे नक्कीच ओळखावं. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कलेतून भारतीय संस्कृतीचं जतन, परंपरेचं संवर्धन आणि आधुनिकतेशी साधलेला सुंदर संगम आपल्याला अनुभवायला मिळाला. गेल्या 4 दशकांपासून ताईंनी अत्यंत निष्ठेनं केलेले कार्य आणि त्यांना प्राप्त झालेला हा राज्यस्तरीय सन्मान हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कलेतून समाजाला संस्कार, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश मिळतो हे नक्कीच. ताई, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल आकाशवाणी जळगावच्या वतीनं आपले मनपूर्वक मी आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते.
0: नमस्कार,
1: धन्यवाद ताई, थांबूया.
0: धन्यवाद.
1: शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत सखींनो आता आपण ऐकलीत.

0: कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा आधारस्तंभ असते. कुटुंबातील नाती, जिव्हाळा आणि एकोप्यामुळं जीवन अधिकच आनंदी आणि समृद्ध बनत जातं. कुटुंबाचं बदलणारं रूप हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. तेव्हा मैत्रिणींनो, जागतिक कुटुंब दिवसाच्या अनुषंगानं ऐकूया संवाद, चला कुटुंब जपूया. संवादाचं लेखन केलंय प्रिया सफळे यांनी आणि संवादात त्यांच्या सोबत सहभाग आहे सारिका दांडगे यांचा.
1: हो हो, आले आले छोटी, वा वा, आज काय एकदम सरप्राईज.
0: अग ताऊ ताऊ, कसला सरप्राईज आणि कसला सनराईज ग ताई. शाळेला सुट्टा आहे की नाही सध्या? पण जाऊ दे. अगं इतकी वैतागले ना मी, नुसता कंटाळा आला.

0: मला. आणि बोर तर इतकं होतंय ताई, विचारू नको.
1: कंटाळा बोर झालीस की मग माझी आठवण येते हो ना.
0: नाही ग असं काही नाही ताई, आणि फोनवर बोलतो ना ग आपण. पण ते किती
1: स्पष्टीकरण असं ग यावं अधून मधून. एका गावात असून लवकर भेटत नाही. घे पाणी घे, निवांत राहा, आता 2 दिवस सुट्ट्या आहेत शाळेला.
0: हो ताई दे दे पाणी दे ग. अगं उन्हातून आल्यावर असं कसं तरी होऊन येतं ताई. काय हे ऊन ग बाहेर
1: मग.
0: आणि काय म्हणते तू मला 2 दिवस राहा.
1: 2 दिवस
0: अगं 2 तास थांबायला मिळाले तरी पुष्कळ आहे.
1: बाईसाहेबांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय.
0: अगं काय म्हणालीस, काय म्हणालीस ग तू.
1: काहीच नाही ग. बाईसाहेब का वैतागल्यात, अहोंशी भांडल्यात, ही सासूबाईंशी नगझक.
0: काही नाही ताई. अगं हे बघ, घरात ऑल इज वेल. पण ताई आसपास जे चाललंय ना ग, ते पाहून मन अगदी उदास होतय ग.
1: बाप रे, तुला आसपासच्या घटना पाहून उदास होता येत
0: जास्त होते ताई. जरा
1: मोठी झाली ग माझी छोटी.
0: मग काय तुला काय वाटलं मी लहानच आहे का. ए तायडे, अगो ए तायडे, हे बघ तुला ते माझी कॉलेज फ्रेंड मृणाल आठवते का ग.
1: हा हा, किती सुंदर आणि सुस्वभावी आहे ग. तुझ्याकडे एकदा भेटली होती मला.
0: हा हा अगं हो हो तीच.
1: तिचं काय ओके आहे ना सगळं.
0: अगं तिचं एकत्र कुटुंब, सासू सासरे, मोठे दीर, जाऊ, त्यांची 2 मुलं, हिची 2 मुलं, अधून मधून एक ननन येत असतेच ग.
1: अरे वा, कौतुक आहे गो आजच्या जमान्यात असं एकत्र कुठून पाहायला कुठं मिळतं.
0: अगं हो ना ताई, दृष्ट लागण्यासारखं. पण लोकांना नाही सहन होत ग. काय रोजच भांडण, नेमकी कारण कळतच नाहीत ग. पण ती खूपच अपसेट आहे बर का ग ताई.
1: खरंच ग, असं आहे ना ग की घर म्हंटलं की भांडायला भांडं लागायचं.
0: हो ग ते तर आहेच.
1: पण तो आवाज 4 भिंतीतला असेल तर लवकर निपटली जातात. खरंय
0: खरंय.
1: पण त्या भांडणांचे आवाज आणि भांड्यांचे आवाज 4 भिंती बाहेर जाऊ लागले की समजावं भिंतीला तडे पडतात.
0: हो ना, आपली कुटुंब पद्धती खर तर जगासमोर आदर्शवत होती. पण
1: आज त्या आदर्शाला तडे पडतायत ग.
0: हो ना.
1: तुला माहितीये काल आपण कोणता जागतिक दिन साजरा केला.
0: कोणता?
1: जागतिक कुटुंब दिवस.
0: अरे हो ताई, काल 15 मे झाला की नाही आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस. चला मग आपण याच विषयावर गप्पा करूया की आज, आणि साजरा करूया तो दिवस.
1: येस, या निमित्तानं माझ्या विचारांचा वारूही जरा धावेल ग.
0: आणि काय, माझ्या ज्ञान शिदोरीत सुद्धा भर पडेल.
1: आता कुटुंब म्हणजे काय सांग.
0: सांगते ना, एकाच घरात रक्त संबंधानं एकत्र राहणारी माणसं. हो ना.
1: अगदी बरोबर. तुला रेशमाचा किडा माहित आहेच.
0: मग अर्थातच त्यानंच विणलेल्या कोशात राहतो अगदी सुरक्षित.
1: अगदी तसंच माणसाच्या आयुष्यात सुरक्षेची ऊब देणारा हा कोश म्हणजे त्याचं कुटुंब.
0: वा काय छान उपमा दिलीस ग ताई तू.
1: नात्यांचे धागे विणून स्वतःसाठी आणि लेकरांसाठी हा कोश तो कुटुंब प्रमुख विणत असतो.
0: हो ना ताई, आईच्या प्रेमाची ऊब, बाबांच्या आधाराची विश्वासक सावली, ही तर कुटुंबातच मिळते ना ग.
1: कसं असतं ना छोटी, माणसाच्या आयुष्यात त्याला सुख मिळण्यासाठी फक्त सधन, सुसंस्कृत, सुहृदयी कुटुंबात जन्मास येऊन नाही भागत.
0: नाही नाही,
1: हाताची 5 बोट सारखी नसतात.
0: नाही,
1: आणि त्याप्रमाणेच एकाच कुटुंबात रक्त संबंधानं बांधली गेलेली माणसं देखील परस्परांहून भिन्न असतात.
0: अगदी,
1: त्यांच्यात मानसिक, शारीरिक, भावनिक पातळीवर भेद असतो.
0: अगदी खरंय ताई. अन्न या भेदातूनच मतभेद, संघर्ष, हेवे दावे, मत्सर, भावनिक तिढे पडतात.
1: आणि मग कुटुंबाच्या कोशातील सुरक्षिततेची ऊब कमी पडत जाते. किंवा तिला इतके चटके बसतात. करायची वेळ येते ग.
0: आणि म्हणूनच वरवर किरकोळ वाटणारी कारण, समस्या, त्यांची उकल होण्यासाठी सामोपचाराची गरज असते.
1: खरंय, सामोपचार हा शब्द खूप छान आहे. पण असं आहे ना, मी का माघार घ्यायची.
0: हो ना ग, तेच तर.
1: एक पाऊल मागं का जायचं.

0: दी खरंय खरंय
1: माझी एकट्याची चूक आहे का वगैरे वगैरे अहंकार दुसरं काही नाही. छोटी माझ्या वाचनात एक मानसशास्त्रीय गोष्ट आली आहे ती सांग.
0: कोणती ग? सांग सांग.
1: एक फ्रॉइड नावाचा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला.
0: बर.
1: त्यानं मानवी मनाची तुलना कुणाशी केली असेल?
0: कुणाशी ग?
1: हिमनगाशी केली.
0: हो का?
1: हिमनगाचा जवळ जवळ 3/4 भाग पाण्याखाली असतो आणि उरलेला वर असतो. मानवी मनाची अबोध पातळी हिमनगाच्या पाण्याखाली असलेल्या भागाप्रमाणे असते असं फ्राईड यांना वाटलं.
0: बर.
1: अगदी तसंच कोणत्याही कुटुंबातील परस्पर संबंधांचा विचार केला तर त्यातील सुख दुःख यांचे संबंध असेच पाण्याखाली असलेले आढळतील.
0: हो.
1: वरवर अत्यंत सुखी वाटणारे गोकुळ्या गोविंदानं नांदणारं कुटुंब प्रत्यक्षात अनेक प्रकारच्या समस्यांच्या जंजाळात
0: अगदी खरंय ग ताई. तुझं विचार भिन्न, मत वेगळी, भावनिक परिपक्वता भिन्न अशी कारण असतातच गे. आणि मग या साऱ्याच पर्यावसन
1: भांडण
0: दुसरं काय ग ताई?
1: अगं आपला समाज अनेक सामाजिक संस्थांनी बनलाय.
0: हो.
1: आणि आपली कुटुंब संस्था ही सर्वात महत्वपूर्ण आहे.
0: अशा अनेक कुटुंबाचा तर समाज बनतो की. खरं तर ताई आपल्या भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब रचना ही जगातील अत्यंत आदर्श सुंदर रेशीम बंधांनी गुंफलेली भावभावनांची उच्चतम पद्धती मानली जाते. बरं.
1: आता मानली जायची असं म्हणावं लागेल ग. किती जग बदललंय पाहतीस ना.
0: तेच तर ना ताई.
1: अगं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून दोन प्रकार सांगितले जातात माहीतच आहे.
0: मग एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त.
1: एकत्र कुटुंब पद्धतीत पती पत्नी आजी आजोबा त्या काका काकू त्यांची मुलं असं रक्त संबंधानं बांधले गेलेले जवळचे दूरचे नातेवाईक असतात.
0: हो ना.
1: एकाच घरात सामायिक खर्च कामाचं वाटप करून मोठं कुटुंब असं छान आनंदात राहत असत.
0: हो हो.
1: पूर्वी एखाद्या कुटुंबाचा एकच व्यापार किंवा उद्योगही असायचा.
0: हो ना ताई.
1: त्यामुळं अशा प्रकारची रचना सर्वांना सर्व दृष्टीनं उपयुक्त ठरायची.
0: मग हो ना. एकाच छताखाली राहणं, घरातील सर्व उत्पन्न एकत्रित करणं, खर्चही एकत्रितपणेच करणं, मोठ्या व्यक्तीचा सन्मान करणं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाचे निर्णय घेणं किती छान. आणि यामुळेच कुटुंबाला शिस्त आणि कुटुंबाचा एकोपा टिकून राहायचा.
1: खरंय बघ. एकत्र कुटुंब पद्धतीचे अनेक फायदे.
0: हो आहे.
1: सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय? परस्पर सहकार्य. अडचणीत कुटुंबातील सदस्य एकमेकांना आधार देतात.
0: हो. मग
1: कठीण प्रसंगात मॉरल सपोर्ट हवाच ग.
0: हो ना.
1: एकमेकांची काळजी घेणं, प्रेम माया देणं आणि हे नात्यातील स्नेहबंध पाहत मुलं मोठी होतात. आपसुकच संस्कार मिळतात. आजी आजोबांच्या संस्कारात वाढणाऱ्या मुलांची जडणघडण किती छान होते.
0: हो ना.
1: आपलंच उदाहरण घ्या. आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरतं.
0: हो ना. आणि
1: खर्च वाटून घेतला जातो.
0: मग आणि ताई आपण अशाच परिस्थितीत अशाच एकत्र कुटुंबात वाढलोय की नाही ताई? पण ही एकत्र कुटुंब मोडकळीस येण्याची कारण नेमकी कोणती होती ग?
1: हे बघ. अनेक लोक एकत्र मग मतभेद होऊ शकतात.
0: हो ना.
1: प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य कमी मिळतं.
0: बरोबर. मुलांची स्त्रियांची भांडणं आणि हेही कारण आहेच ना ताई त्याला.
1: मुख्य कारण आहे बघ. प्रत्येक पुरुषाची कमाई भिन्न आणि मिळणारे सुख सारख्या.
0: हो.
1: मग ज्यादा आर्थिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये हाच विचार.
0: हो ना.
1: माझा पगार जास्त पण त्यात इतके वाटेकरी.
0: बरोबर. आणि त्याच्या पत्नीला हे वाटेकरी अकारणी आले म्हणून तिचा काय तर त्रागा. मग आणि भांडण असच ना.
1: हो अगदी असच
0: बघ. अगं एकत्र कुटुंबात प्रत्येक पालक आपल्या मुलांचं संगोपन आपल्या मनाप्रमाणे करू शकतोच असं नाही ग?
1: हो ग. आणि स्त्रियांना स्वतःच मन मारून राहण्याची वेळ अनेकदा येते.
0: हो ताई.
1: पण याला ना अपवाद काही कुटुंब आहेत बरं आजही समाजात दिसत.
0: हो. मग
1: तुला माहितीये माझ्या मैत्रिणीला 5 आका 2 आत्या.
0: बर.
1: तिचे आजी आजोबा देवाघरी जाऊनही बरीच वर्ष झाली पण या साऱ्या भावंडांचं गोकुळ आजही एकत्रित राहतय.
0: वा किती छान.
1: चांगलंय. प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या पण किचन एकच.
0: वा.
1: मोठ्या काकांनी आणि काकूंनी हे कुटुंब इतकं छान बांधून ठेवलंय ना.
0: हो ना ताई. खरंच घर

0: किती कौतुक वाटत ना त्यांचं.
1: आणि माहितीये का, ही सारी चुलत भावंड त्यांची पण लग्न झाली आहेत. त्यांची मुलं सारेच गुण्या गोविंदानं राहतायत आजच्या काळात. बरं, आणि तुला सांगायची गंमत म्हणजे गेल्याच वर्षी एका मोठ्या सामाजिक संस्थेनं यांचा आदर्श कुटुंब म्हणून
0: सत्कार केला.
1: सत्कार केला
0: ना ताई, किती भारी ना ग. आणि ताई तुला सांगू का, हे बघ ना, सण समारंभात, लग्न कार्यात त्यांच्याच कुटुंबातील किती जण ग एकत्र. इतर पाहुण्यांची तर त्यांना गरजच नाही.
1: हो ना.
0: अगं खरं तर कुटुंबातील प्रत्येकानं आपल्या स्वभावास मुरड घालून, त्याग करून, परस्परांशी समायोजन केल्यास या समस्या सहज सुटू शकतात ग.
1: पण पेशन्स आहेत का आजकाल? फास्ट लाईफ झालंय.
0: मग तेच तर नाही ना ग आजकाल.
1: मॉडर्नायझेशनच्या काळात आम्ही दोघं, आमचं एक किंवा दोन,
0: हम दो हमारे दो. मग काय, शहरीकरणामुळं, नोकरीच्या निमित्तानं लोक मोठ्या शहराकडे धाव घेत आहेत. आई वडील गावी, छोट्या शहरात, खेड्यात. मग यातूनच निर्माण झाली ती विभक्त कुटुंब पद्धती.
1: अगदी खरंय बघ, आर्थिक संगोपनात्मक दृष्टिकोनातून ही रचना पद्धती अत्यंत सोयीची आणि सुटसुटीत वाटते.
0: स्वतंत्र राहणं, उत्पन्न, खर्च आणि कुटुंबातील निर्णय दोघं घेतात. काही ठिकाणी तर ताई फक्त तोच घेतो.
1: पण ती जर नोकरी करत असेल ना तर एकमेक सल्ल्यानं निर्णय होतात.
0: हो हो.
1: आणि वैचारिक स्वातंत्र्य असतंच ग.
0: मग असतं ना. आणि पती पत्नीवरच घरकाम, मुलांचं संगोपन, अर्थार्जन, यात येणाऱ्या सर्व समस्या सोडवणं दोघांच्या हातीच असतं ना.
1: आणि दोघही जर नोकरी करणारे असतील तर कामाची श्रम विभागणी होते.
0: मग
1: आणि ती विभागणी सोय आणि तडजोड या तत्वावर जर केली ना तर घरात शांतता आनंदते.
0: अगदी खरंय ताई तुझं. ही काम बायकांची मग तीनच करावीत असा अट्टहास नको ना ग ताई.
1: नकोच. आणि ती जर सकाळी उठून जॉब साठी लवकर बाहेर पडत असेल तर तिच्या अपरोक्ष मुलांची जबाबदारी त्यानं घ्यायलाच हवी.
0: हवी, अगदी खरंय. आणि त्यात कमीपणा न बाळगता हातभार लावायलाच हवा ना,
1: कारण ती पण कमावती आहे ना.
0: मग मग
1: लक्षात घ्यायला हवं.
0: हो.
1: हे बघ, सुसंवाद असेल तर विसंवाद होणारच
0: नाहीच. आणि कुटुंबातील आई बाबा नोकरीचे आहेत ना, मग हे म्हटल्यावर वाढती मुलं आपोआपच छोटी छोटी कामं करू लागतात.
1: एकूणच काय तर एकमेकांच्या सहकार्यानं कामं यू पार पडतात.
0: अगदी. आर्थिक नियोजन चांगलं होतं हाही एक त्यातलाच भाग आहे ताई.
1: पण ना विभक्त कुटुंबाचे काही तोटेही
0: आहेतच ग.
1: हे बघ, अडचणीच्या काळात तत्काळ मदत मिळणं कठीण होऊ शकतं.
0: हो हो.
1: मुलांना घरात आजी आजोबांचा सहवास मिळत
0: नाही,
1: त्यामुळे संस्कारांवर परिणाम होऊ शकतो. आणि आजचं हे मोबाईलचं जग आणि त्याच्यात जर ते मूल एकटंच असेल तर एकटेपणाची भावना निर्माण होण्याची
0: शक्यता असतेच. हो ग ताई. एकूणच काय, कालाय तस्मै नमहा.
1: आजच्या आधुनिक अनवेगवान जीवनशैलीत विभक्त कुटुंब लोकप्रिय झाली आहेत. नोकरी, शिक्षण, स्थलांतर ही कारण तर आहेत आणि आधुनिक जीवनशैलीशी ते सुसंगती आहे.
0: आणि अगं ताई, तिचे तोटे आहेतच ना, पण जर योग्य समतोल राखला ना तर ही पद्धती आनंदी आणि समाधानकारक जीवन जगू शकते आणि दुसऱ्यांनाही देऊ शकते. ताई, आज नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं ग. आई बाबा बाळाला पाळणा घरात ठेवतात पण त्यांना घरात आजी आजोबा नको आहेत ग.
1: हे वास्तव आहे आणि खूप गंभीर समस्या.
0: खरंय ना ग ताई.
1: उदाहरणं पाहायला मिळतात. खरं तर यालाही अनेक कारण आहेत. वाढणारं शहरीकरण, फ्लॅट संस्कृती.
0: हो ना.
1: मग वृद्ध आई वडिलांची अडचण वाटते.
0: खरंय.
1: त्यांनी खरं तर कष्टानं मुलांना शिकवून शहरात नोकरीसाठी पाठवलं.
0: हो.
1: मग मुलांची लग्न होतात आणि त्यांना स्वतंत्र राहण्याची सवय होते.
0: हो.
1: विचारांच्या कक्षा, दिशा भिन्न असतात ग.
0: काय मग हा जनरेशन गॅप.
1: अगदी खरंय. आणि एकत्र राहिली की भांडणं आणि भिंतीला
0: तडे. आपल्या लहानपणी ताई नाती कशी जपायची हे आईबापांकडून शिकत शिकत असता आपण मोठे झालो
1: ग. पण आज प्रत्येक घरात एक किंवा दोन अपत्य. ही नात्यांची साखळी मुलांना आवडतच नाही.
0: हो ना.
1: पै पाहुणे आले तर त्यांना नाही चालत.
0: अजिबात नाही ग.
1: कुणाकडं जायलाही नाही आवडत. याला कारण काय?
0: अर्थातच ग ताई, घरातलं वातावरण.
1: घरातील पुढांनी संस्कृतीचे मानदंड घालून द्यायला हवे.
0: हो हो.
1: जन्मतः मुलांमध्ये कोणतीच नैतिकता नसते. परंतु बरं

0: वाईट, इष्ट अनिष्ट, नैतिकता अनैतिकता यांचे जे मानदंड आहेत ते प्रत्येक समाजात असतात.
1: हो,
0: मोठ्यांचं अनुकरण लहान मुलं करत असतात.
1: हो मग, आणि ताई म्हणूनच कुटुंबातील मोठ्यांनी आचरण असं ठेवावं ना की मुलं सुद्धा तेच अनुकरण करतील.
0: खरंय बघ,
1: वेळीच मुलांना नैतिक मूल्य समजावून द्यावीत, घरातलं वातावरण हे हस्तखेळतं ठेवावं, प्रसंगी मुलांचंही मत घ्यावं, म्हणजे घर फुलतं, आनंद तिथे नांदतोच ग ताई.
0: खरंय ग. छोटी एक समाजशास्त्रज्ञाच्या मते मानवाच्या आयुष्यात दोन प्रकारच्या कुटुंबाची निर्मिती होत असते.
1: हो,
0: सांग बरं, तुला सांगता येते का?
1: लहानपणी आई बाबा भावंडांबरोबर राहणे ते एक कुटुंब,
0: आणि त्या कुटुंबात प्रत्येकाच्या भावी जीवनाचा पाया रचला जातो.
1: हो,
0: हे कुटुंब मानवी जीवनात अत्यंत महत्वाचं आहे.
1: हो ना, तेवढंच महत्व विवाहानंतर आपले जे कुटुंब तयार होतं ना, आणि त्यामुळं दोन्ही बाजूंनी जे सासर माहेरचे संबंध जोडले जातात त्यालाही असतंच ग.
0: कुटुंब पालकत्व हे एक समीकरणच आहे. आई बाबांनी दोघांनी पालकत्वाची जबाबदारी घेणं आणि पार पाडणं ही कसोटीच आहे बघा.
1: हो, अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा, आणि त्या भागवणं म्हणजे पालकत्वाची धुरा निभावणं असं नाही बरं का?
0: खरंय बघ, त्यांना मानसिक आधार देणं, अपयश येता खचून न जाता पुन्हा धडाडीनं उभं राहण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणं हे खरं पालकत्व आहे.
1: हो, आई फक्त प्रेमळ क्षमाशील, मुलांचे 100 अपराध ती पोटात घालते अशी पारंपरिक समजूत आपल्यात आहे ग.
0: पण ती देखील कडक, शिस्तप्रिय आणि मुलांमध्ये सकारात्मक विचारांसाठी वेळीच कान उघडणी करू शकते.
1: आणि वडील सुद्धा नेहमीच धाकात ठेवणारे, मार देऊन सरळ करणारे असेच नाही तर कनवाळू, प्रेमळ आणि मातृहृदय असतात अशी उदाहरणं आपल्या आसपास सुद्धा दिसतात ताई.
0: एकंदरीत काय तर आई बाबांचा समजूतदारपणा, सहानुभूती, मानवता, तारतम्यभाव, जबाबदार प्रवृत्ती या गुणांनी युक्त आणि मुलांना आदरयुक्त भीती वाटणारे आणि तसंच मुलांचे मित्र मैत्रीण होणं आवश्यक आहे. आणि हेच तर सुजाण पालकत्व आहे. हो ना,
1: हो ना ताई. कुटुंबात आई वडील मुलं यांच्यातील संबंध निकोप हवेत. आई बाबांनी मुलांमध्ये तुलना अजिबात करायला नको बरं, कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे. कुणी खेळात हुशार, कुणी अभ्यासात.
0: अगदी बरोबर. एकूणच काय तर कुटुंबात आनंदी वातावरण राहण्यासाठी सामंजस्य असणं, दुसऱ्याच्या मताचा आदर करणं, समजून घेणं, प्रेम स्नेह देणं, आणि शेवटी काय
1: जे पेराल तेच उगवेल.
0: म्हणूनच आई बाबांनी त्यांच्या आई वडिलांचा आदर करावा, त्यांना मान द्यावा, त्यांची सेवा शुश्रूषा करावी, आणि हे सारं पाहतच तर आपली मुलं मोठी होतात. आपलं आचरण ते करत असतात.
1: अगदी खरंय ना ताई. मग आपलं बघून तर त्याचं ते अनुकरण करत असतात की नाही?
0: कुटुंब म्हणजे आपला परिवार एवढीच सीमित संकल्पना नको,
1: अजिबात नको,
0: तर वसुधैव कुटुंबकम हा व्यापक विचार करायला हवा.
1: अगदी वाह, हा विचारही लहानपणापासूनच रुजवायला हवा सर्वांच्या मनामनात.
0: वसुधा म्हणजे पृथ्वी.
1: हो,
0: सारी पृथ्वी हेच एक कुटुंब ही आपल्या भारतीय संस्कृतीतील उदात्त आणि मानवतावादी विचारसरणी अंगीकारायला हवी.
1: बालपणी घर, शाळा, सामाजिक संस्थांनी हे बाल मनावर अगदी बिंबवायला हवं ताई.
0: खरंय बघ. हे बघ, जगातील सर्व मानव प्राणी एकमेकांशी जोडलेले आहेत.
1: हो,
0: नाना जाती, धर्म, पंथ, भाषा, देश, खंड या पलीकडे जाऊन सर्वांशी समानतेनं प्रेमानं वागायला
1: हवं. हा उदात्त दृष्टिकोन केवळ सहिष्णुता शिकवत नाही बरं ताई, तर परस्पर आदर, सहकार्य आणि बंधुभाव वाढवत असतो.
0: छोटी, आज हे जे युद्धाचं चित्र दिसतंय ना,
1: हो ग ताई, खरे खरे, अगदी
0: पाहून असं विषण्ण होऊन जात मन. अगं, कितीतरी निष्पाप जीव बळी जात आहेत का या
1: युद्धात ताई. आणि काय मिळणार आहे ग, अगदी बातम्या रोजचे ते पेपर वाचून अगदी मन उदास होतं ग ताई. काय मिळणार ग हे युद्ध करून, सांग ना. हा सर्वसामान्यास आज पडलेला मोठा गंभीर प्रश्न आहे ताई.
0: आणि म्हणूनच वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना जगाला एकत्र बांधणार जीवनमूल्य.
1: हो ना
0: छोटी, जर प्रत्येकानं हा विचार आचरणात आणला तर मग का होत.

0: हो ना खरं आहे ताई.
1: निष्पापांचे जीव जातील.
0: नाही ना अजिबात जाणार नाही ताई. कुटुंब दिवसावरून वसुधैव कुटुंबकम या विचारांच्या गप्पात ना वेळ कसा गेला ग ते समजलंच नाही ग ताई. पण काही म्हण बर का असं बौद्धिक खाद्य व्हायलाच हवं. त्याशिवाय काय विचारांची शिदोरी भरणार आहे का.
1: छान छान खूप छान वाटलं ग. गप्पा पण छान झाल्या
0: हो ना.
1: आणि आता भूक लागली आहे ना. जागतिक कुटुंब दिवस तर आपण गप्पातून साजरा केला. पण आता बाकी जरा पोटात कावळे चल आपण मस्त लस्सी पिऊया आणि तुझ्या आवडीचं नेहमीचं खाऊ आहेच.
0: हो हो ताई चल चल आणि तो मस्त पैकी फस्त करूया.
1: येस चलो.

आपला कुटुंब जपूया हा संवाद सखींनो आपण ऐकलात. संवादाचं लेखन केलं होतं प्रिया सफळे यांनी आणि त्यांच्यासोबत संवादात सहभाग होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो, सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतेय. पुन्हा भेटूच एका नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला वदी मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

0: मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्ष निमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. लेखक आणि सादरकर्ते सतीश रेवे.
2: नवी चेतना देत असे नवाशांची पूर.

0: श्रोते हो, हा आवाज तर ओळखलात ना? जनमनांच्या हृदयात वसलेला हा आवाज आहे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा. त्यांच्या आवाजातील ही तळमळ आणि आर्तता आहे त्यांनी 12 नोव्हेंबर 1947 साली दिल्ली येथील आकाशवाणी स्टुडिओमध्ये दिलेल्या संदेशाची. पण का आपल्या राष्ट्रपित्याला आपला हा संदेश आकाशवाणीतून द्यावा लागला?
1: अरे तू बघा, तू पडतोय, पकडायचं, पकड, मारा मारा त्याला, सोडा सोडा, काय मारा त्याला, अरे सोडा बोला, सोडा नाही सोडा बोला.
0: फाणी एक कटु सत्य. भारताच्या इतिहासातील अत्यंत भयावह रक्तरंजित कालखंड, मृत्यूचा खेळ, चहूबाजूंनी पसरलेला रक्ताचा सडा आणि सर्वत्र शवांचा ढिगारा. कित्येकांना या फाळणीत आपली प्रस्थापित घरं सोडावी लागली, तर कित्येक जण या फाळणीत मृत्युमुखी पडले. उरलं होतं ते फक्त हताश, भकास आणि मृत्यूचं भय सतावणारं बेघर जगणं. फाळणीनंतर विस्थापित झालेल्या लाखो शरणार्थ्यांनी आपले प्राण वाचवण्यासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील शिबिरामध्ये आश्रय घेतला. तेव्हा गरज होती त्या सर्व लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचून त्यांना सांत्वना देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याची. आणि हे काम केलं आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी रेडिओच्या माध्यमातून. त्यांच्या या संदेशातून प्रसारणाच्या तंत्रज्ञानाला थेट समाजाच्या सुखदुःखाशी जोडल्या गेलं.
2: दुःख के साथ मिल जाना, वो तो मेरा जीवन भर का प्रयत्न है, जीवन भर का मेरा पेशा है. जब मैंने सुना कि आप लोगों ने करीब 2.5 लाख रिफ्यूजी पड़े हैं और मैंने सुना कि अभी भी लोग आते ही रहते हैं, तो मुझको बड़ा दुख हुआ, मुझे चोट लगी और मुझको ऐसा ही हुआ कि मैं आपके पास पहुंच जाऊं.
0: म्हणतात ना, परिस्थिती सांगून येत नाही. सुखानं आयुष्य जगत असलेल्या व्यक्तींच्या जीवनात कुठलं मानवी किंवा नैसर्गिक संकट डोकावेल याचा काही नेम नाही. अशात गरज असते ती अशा एका सोबतीची जी आपल्याला हे सांगू शकेल की या परिस्थितीतून तुम्ही काय करावं आणि काय करू नये. एका अशा मित्राची जो या संकट काळात तुमच्या पाठीशी सतत उभा राहून तुमचं मार्गदर्शन करेल. आणि सोबतच जी माहिती मिळते आहे ती तितकीच खरी आणि विश्वासार्ह असायला हवी. आणि हेच काम वर्षानुवर्षे, दशकानुदशके आकाशवाणीने एक हाती पार पाडलं. नैसर्गिक आपत्ती असो व मानवनिर्मित संकट, तेव्हा दळणवळणाची आधुनिक साधनं निकामी होतात तेव्हा एकच माध्यम आशेचा किरण म्हणून उभं राहतं, आणि ते म्हणजे आकाशवाणी. आजही डिजिटल युगात जेव्हा मोबाईलचे टॉवर कोसळतात आणि इंटरनेट बंद पडतं तेव्हा आकाशवाणीची विश्वासार्हता आणि पोहोच तिचे महत्त्व अधोरेखित करते. आपत्कालीन परिस्थितीत अचूक माहिती मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. भूकंप, पूर, वादळ किंवा युद्धासारख्या परिस्थितीत लोकांना काय करावं, कुठे जावं आणि सुरक्षित कसे राहावं याची माहिती आकाशवाणीवरून सतत दिली जाते.
3: नमस्कार, मी समाधान शिकेतोड, धाराशिव. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटाच्या काळात संवाद आणि अचूक माहिती ही जीवनरक्षक ठरते. अशा वेळी आकाशवाणी हे माध्यम आपत्ती व्यवस्थापनात एक भक्कम कणा म्हणून उभे राहते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा पूर यांसारख्या संकटांची माहिती आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केली जाते. यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. संकटात सापडलेल्या लोकांना धीर देण्यासाठी आकाशवाणीवरून प्रेरक संदेश प्रसारित केले जातात. आपत्ती व्यवस्थापन कक्ष व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून आकाशवाणी काम करते. 1993 मध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आकाशवाणीने अतिशय महत्त्वाची

0: भूमिका बजावली होती. पहाटेच्या भूकंपाची बातमी काही तासातच प्रसारित करून परिस्थितीची जाणीव संपूर्ण देशाला करून दिली होती. मदत कार्य आणि पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय राखण्यासाठी आकाशवाणीचे केंद्र रात्रंदिवस कार्यरत होते. लातूरच्या भूकंपग्रस्तांसाठी आकाशवाणी जीवनवाहिनी ठरली होती. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पूर परिस्थितीत विशेषतः जेव्हा मोबाईल नेटवर्क व वीज पुरवठा खंडित झाला होता तेव्हा आकाशवाणी म्हणजेच ऑल इंडिया रेडिओने महत्वाची भूमिका पार पाडली होती. आकाशवाणी हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपत्तीच्या काळात ते लोकांचा मित्र आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करते. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपून संकटाच्या काळातील अंधारात आकाशवाणी माहितीचा प्रकाश पसरवण्याचे मोलाचे काम करत आहे. धन्यवाद.
1: भारतासारख्या देशात काही दुर्गम भागात इंटरनेट किंवा टीव्ही पोहोचला नाही, तिथे बॅटरीवर चालणारा रेडिओ हा त्यांचा खरा मित्र. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा हेच रेडिओ सेट लोकांना जगाशी जोडून ठेवतात. आकाशवाणी केवळ बातम्या देत नाही तर तज्ज्ञांचे सल्ले, प्रशासकीय सूचना आणि मदत कार्यातील अपडेटही पोहोचवते. पुराच्या काळात पाण्याचे स्तर, सुक्षित निवारा केंद्र, मदतीसाठी संपर्क क्रमांक आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केले जातात. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आकाशवाणीने स्थानिक केंद्राद्वारे दिलेल्या सतर्कतेचे इशारे, चक्रीवादळाच्या वेळी आकाशवाणीनं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे दिलेले सल्ले आणि किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आव्हान करणारी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने, उष्णतेच्या लाटेसंबंधींच्या सूचना, कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आणि सरकारी नियमावली याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आकाशवाणीने केलेले विविध कार्यक्रम, पुरामुळे आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कसे करावे, सरकारची मदत कशी मिळवावी आणि रोगराई टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयीची माहिती, अशा अनेक उदाहरणातून आकाशवाणीने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
2: मी वैशाली मेहर. जेव्हा कोरोनाची लाट सर्वत्र जगात पसरलेली होती तेव्हा माझे पती व सासूबाई यांना कोरोना झाला होता. तसेच आमच्या वेटाळामध्ये सुद्धा भरपूर जणांना कोरोनाची लागण झाली होती. आम्ही रोज पेपर वाचायचो की आज कोरोनामुळे एवढे मृत्यू झाले, एवढ्या लोकांना कोरोनाची लागण झाली आणि कोरोना एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. त्यामुळे संपूर्ण घरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. तर अशा या वातावरणामध्ये आम्हाला रेडिओ ऐकण्याची खूप सवय होती आणि माझ्या पतीने स्वतःला क्वारंटाईन केले होते आणि माझी दोन लहान मुलं सुद्धा त्यावेळेस आमच्या सोबत होते. पण आम्ही नेहमी ते रेडिओचे कार्यक्रम त्यावेळी ऐकायचो आणि या कार्यक्रमात जे मार्गदर्शन, सूचना आणि जे काही सल्ले तज्ज्ञ सांगायचे त्याचे काटेकोरपणे पालन करतो. आणि असा एकही दिवस गेला नाही की आम्ही त्या काळात रेडिओ ऐकला नाही किंवा प्रशासनाकडून ज्या सूचना रेडिओ प्रसारित होत होत्या त्या सर्वांचे आम्ही काटेकोरपणे पालन केले. काही दिवसात माझे पती व सासूबाई या कोरोना रोगातून बाहेर पडल्या तर मला असे वाटत होते की या कोरोना काळात आकाशवाणीच्या कार्यक्रमातून ज्या काही सूचना दिल्या गेल्या, जे काही आकाशवाणीद्वारे प्रयत्न केले गेले ते अत्यंत सराहना होते. त्यामुळे आम्हाला काय करावे आणि काय करू नये याचे योग्य मार्गदर्शन मिळाले आणि त्यासाठी मी आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते आणि अशी आशा करते की आकाशवाणीने हे काम निरंतर करत राहावे. धन्यवाद.
1: थोडक्यात आकाशवाणी ही आपत्ती काळात केवळ माहिती देत नाही तर प्रादेशिक केंद्राच्या विस्तृत जाळ्याद्वारे स्थानिक भाषा आणि बोली भाषांमध्ये तात्काळ धोक्याची सूचना देऊन लोकांना सावध करून योग्य दिशा दाखवून जीव वाचवण्याचे काम करते. सन 2019 साली ओडिशातील फानी चक्रीवादळात किनारपट्टीतील भागात आकाशवाणी केंद्रांनी लवकर आणि सातत्यपूर्व सूचना दिल्या ज्यामुळे अनेक मच्छीमार

आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित होणे शक्य झाले. 2015 सालची तमिळनाडूतील पूरपरिस्थिती, बेलथगंडी कर्नाटक येथील मुसळधार पावसात सापडलेल्या लोकांना केलेली मदत, 2014 सालच्या काश्मीर येथील महापूर, उत्तराखंड येथील भूस्खलनाच्या वेळी ओढावलेली आपत्कालीन परिस्थिती, अशा अनेक नैसर्गिक आपदांच्या वेळी आकाशवाणी आपत्तीपूर्व इशाऱ्यांपासून ते आपत्तीनंतरच्या पुनर्वसनापर्यंत आपत्तीच्या प्रत्येक टप्प्यात मदत करते आणि यातून एक प्रमुख पूर्वसूचना प्रणाली म्हणून तिची भूमिका जगप्रसिद्ध आहे. युद्ध असो वा फाळणीनंतर उद्भवलेली स्थिती, आणीबाणी ते हिंदी महासागरातील सुनामी, या सर्व आपदांमध्ये जेव्हा भारतीय जनता निराशेच्या गर्तेत गेली तेव्हा त्यांचं मनोबल उंचावण्याचं कार्य आकाशवाणीनं केलं. राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री यांच्या जनतेला उद्देशून केलेले संदेश किंवा समाजातील दुर्बल घटकांनी केलेल्या कार्याचा प्रसार, यात रेडिओची महत्ता एक छत्री आहे. श्रोते हो, जेव्हा इतर प्रसारमाध्यम प्रसारणाची अस्मिता पणाला लावतात त्यात आपल्या आकाशवाणीनं आपल्या संस्कृतीला आजही जपून ठेवलं आहे आणि कायम जपत राहणार. कुठलीही आपत्ती आली तरी हा रेडिओ सतत तुमच्या पाठीशी उभा राहून लोकसेवा प्रसारणाचं कार्य अविरत करत राहील.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षानिमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय होता आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. या कार्यक्रमाचे लेखक आणि सादरकर्ते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. मध्यम लहरी 537.6 meters तसंच 558 kilohertz. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी.
2: एकशे 103 megahertz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. मुंबई केंद्राचा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आमच्या केंद्राहून हा कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आला. दुपारचा ठीक 1 वाजला आहे. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. पाकिस्ताननं भारतविरोधी कारवाया तात्काळ थांबवल्या नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांनी हे तात्काळ थांबवायचं आहे की नामशेष व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं, अशा कठोर शब्दात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. नवी दिल्ली इथं सेना संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूरसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर भारतीय लष्कर कशी प्रतिक्रिया देईल असा प्रश्न द्विवेदी यांना विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. पाकिस्ताननं दहशतवादाला पोषण आणि भारताविरोधात कारवाई करणं थांबवावं असं द्विवेदी म्हणाले.
1: If you heard me earlier,
2: अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ गतिविधियां चलाना जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल और इतिहास का हिस्सा बना रहना चाहता है या नहीं.
1: पार्ट ऑफ द ज्योग्राफी और हिस्ट्री और नॉट.
0: पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आलं आहे. हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील. सिक्कीम राज्य आज स्थापना दिन साजरा करत आहे. 1975 राजेशाहीतून मुक्त होत सिक्कीम देशातलं 22वं राज्य म्हणून या राज्याची स्थापना झाली. या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीमचं भव्य नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धनाप्रती नागरिकांची असलेली दृढ वचनबद्धता यामुळे सिक्कीम हे राज्य शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल ठरतं असं त्यांनी समाज माध्यमावर संदेश देताना म्हटलं आहे. तर भारताच्या विकासात सिक्कीमचं योगदान अभूतपूर्व आहे अशा शब्दात सिक्कीम राज्याला 50व्या स्थापना दिनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम हे राज्य जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय राज्य असून पर्वतीय पर्यटनाला या राज्यानं नेहमीच नवी ओळख दिली आहे असे गौरवोद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री यांनी सिक्कीमवासियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. गंगटोक इथं आज ते स्थापना दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग आणि इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेलं पाणी काढून टाकणं आणि पाणी साठवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांना या दिवसानिमित्त प्रोत्साहन दिलं जातं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह 4 राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जा स्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायल आणि लेबनन या दोन्ही देशांनी युद्धविराम आणखी 45 दिवस वाढवण्यावर सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी ही माहिती दिली. चर्चेची पुढची फेरी 2 आणि 3 जूनला होणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईलच, तसंच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं, तसंच जे योग्य आहे तेच करू असं ते म्हणाले. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं. इराण दरवेळी केलेल्या कराराचं उल्लंघन करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. या जोडीला महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3रा क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला, तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुंडलाऊत विडिटर्सनं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्करप्रमुख जनपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा 2रा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार, सत्रीकाल खम्मा, राम राम दोस्तांनो, मी धनश्री
1: आणि मी दर्शन घेऊन आलोय तुमच्यासाठी तुमची आपली आवडती युवा वाणी.
0: स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे युवा मार्गदर्शन.
1: काय गे धनश्री, तुला दिसत नाही का माझा चेहरा उतरला येते? एवढी पण माणूस की नाही का तुझ्यात की विचारावं दर्शन काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे? तू आली आणि लागलीच कार्यक्रम सुरू केलास.
0: अरे तुझा चेहरा काय, माझा आणि जळगाव जिल्ह्याच्या सगळ्याच लोकांचा चेहरा उतरलेला असतो.
1: म्हणजे
0: सकाळपासून जे उन्तापाला सुरुवात होते ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि मग त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत गरम वारा, फक्त चेहराच काय अख्खं शरीर लाहीलाही करतं. आणि तू, तुझा चेहरा पडलाय म्हणून एवढी हळहळ व्यक्त करतोय?
1: तसं नाही, मला 2 दिवसांपूर्वी ऊन लागलं होतं म्हणून म्हटलं जरा माझा चेहरा जास्त वाईट दिसतोय का बघ.
0: बघू. हो आता वाईट दिसतोय तर आहेच, त्याला कोणी काय करू शकत नाही का. हो पण तू एक करू शकत होता.
1: काय?
0: आपण सगळीकडे एवढं ऐकतो की उष्णतेपासून वाचण्यासाठी काळजी घ्या, टोपी, सनकोट, छत्री, रुमाल, खिशात कांदा, शीत आहार, भरपूर पाणी प्या, दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडूच नका.
1: हो हे ऐकलंय मी पण.
0: मग नुसतं ऐकण्यापेक्षा त्याचं पालनही केलं असतं तर नसतं पडलास तू आजारी.
1: ते जरा चुकलंच, पण आता जरा बरं वाटतंय आणि आता काळजी घेतोय मी तशी.
0: नाहीतरी माणूस ठेच लागल्यावरच शहाणा होतो. असो मित्रांनो, दर्शनच सोडा, पण तुम्ही त्याच्यासारखी चूक करू नका हा. उन्हाची तीव्रता सध्या खूप जास्त आहे, त्यामुळे योग्य ती पूर्ण काळजी घ्या आणि थंड राहा. हे गाणं ऐकत ऐकत चिल करा.

0: बात है, क्या बात है?
1: अगं मी माझं दुखणं सांगतोय आणि तू काय वा वा वा करते?
0: हे बालका, तुझा दुःखाचा भार कमी करण्यासाठीच मी इथे आली आहे.
1: म्हणजे
0: बालक, तुला गरज आहे योग्य करिअर गायडन्स.
1: हो, अगदी अगदी बरोबर.
0: चिंता नसावी बालक, मी तुला वरदानात एक मार्गदर्शक देते.
1: अगं नाटकी रोलच्या बाहेरनी आणि नीट बोल.
0: अरे कळलं नाही वाटतं तुला मला काय म्हणायचंय ते. मित्रांनो, ह्याला जरी कळलं नसलं ना तरी तुम्हाला मात्र लक्षात आलंय आणि हे मला माहितीये. चला तर मग ऐकूया, 10वी आणि 12वी नंतर करिअरची निवड कशी करायची याबाबत रागीब अहमद यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: नमस्कार युवा मित्रांनो, आज आपण करिअर कसं निवडावं आणि करिअर म्हणजे काय, कारण 12वी झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना करिअर निवडताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नेमक्या या समस्या कशा असतात, कारण एका संशोधनात असं सिद्ध झालेलं आहे की 80% पेक्षा जास्त विद्यार्थी महाविद्यालयात असताना 1 पेक्षा जास्त वेळा आपली दिशा बदलतात, किंवा 80% विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो. ते एखादा कोर्स करत असतात पण ते करत असताना सुद्धा त्यांच्या मनातली संभ्रमावस्था जात नाही आणि मग त्याचे परिणाम अनेकदा विपरीत घडायला लागतात. सर्वप्रथम जर आपण योग्य करिअर निवडलं नाही तर काय समस्या निर्माण होऊ शकतात हे आपण बघूया. त्यामध्ये प्रमुखतः आपल्याला स्विचिंग द मेजर्स करावं लागतं, म्हणजे आपल्याला कोर्सेस बदलावे लागतात. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतो, वर्षभर त्याचा तो अभ्यास करतो आणि ऐन परीक्षेच्या काळामध्ये त्याला जेव्हा ते अवघड वाटतं किंवा त्याला ते करावंसं वाटत नाही तेव्हा ते सोडून देतो आणि मग तो परत दुसऱ्या कुठल्या तरी कोर्स संदर्भात विचार करायला लागतो. अनेकदा त्याने ते सोडलं नाही तरी मी या कोर्समध्ये अडकलो आहे अशी भावना त्याच्या मनात असते आणि त्याला अपेक्षित असं यश कधीच मिळत नाही. अनेक विद्यार्थी कॉलेज ट्रान्सफर घेतात, म्हणजे त्याला असं वाटतं की मी हे महाविद्यालय घेतलेलं आहे हे चुकीचं आहे, किंवा ह्या कोर्ससाठी हे महाविद्यालय चुकीचं आहे. प्रॉब्लेम त्या महाविद्यालयात नसतो, समस्या त्या महाविद्यालयात नसते, तर समस्या ही त्या कोर्स संदर्भात असते, त्याच्या मनातल्या त्या शंका कुशंकांच्या बाबतीत असते आणि म्हणून ते विद्यार्थी कॉलेजबद्दल असमाधानी असतात. अनेकदा विद्यार्थी ड्रॉपआउट होतात. ड्रॉपआउट झालेले विद्यार्थी हे अनेकदा 1-1, 2-2 असे वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेतात आणि मग त्यांच्या वाट्याला अपयश येतं. आर्थिक कुचंबणा या विद्यार्थ्यांची व्हायला लागते, कारण एखाद्या कोर्सला फी भरलेली असते, नंतर दुसऱ्या कोर्सला त्यांना फी भरावी लागते, परत तिसऱ्यासाठी त्यांना, आणि अशामध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट होऊ शकते. सोबतच विद्यार्थ्यांमध्ये निराशा येते, मला काहीच करता येत नाही, मला काही जमत नाही, अशा भावनेने हे विद्यार्थी ग्रासतात. आणि म्हणूनच ह्या सगळ्या परिस्थिती जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला जीवनामध्ये करिअर निवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग सुरुवातीला आपण बघूया की नेमकं जेव्हा आपण करिअरबद्दल बोलतो तर करिअरची व्याख्या काय आहे किंवा करिअर म्हणजे काय. करिअर हा एखाद्या व्यक्तीचा निवडलेला व्यवसाय ज्यामध्ये सामान्यतः नोकरी, भूमिका किंवा विशिष्ट क्षेत्र किंवा उद्योगातील पदांची मालिका असते. एखादे करिअर हे एका महत्त्वपूर्ण कालावधीत पसरू शकते आणि त्या शिक्षण, प्रशिक्षण आणि कामाच्या अनुभवाद्वारे विशेष कौशल्ये आणि ज्ञानाचा विकास समाविष्ट असू शकतो. लोक त्यांच्या आवडी निवडी, मूल्य, कौशल्य आणि शिक्षण यावर आधारित करिअर निवडतात. जर या व्याख्येमध्ये आपण बघितलं तर करिअर निवडताना काय महत्त्वाचं आहे हे सुद्धा या व्याख्येमध्ये दिलेलं आहे. जीवन जगत असताना मला नेमकं काय करायचं आहे हा प्रश्न आपल्याला स्वतःला उपस्थित झाला पाहिजे आणि त्याची उत्तरं इतर कोणी देण्यापेक्षा जर ती उत्तरं मीच शोधण्याचा प्रयत्न केला, मीच माझ्यातले गुण, माझी कौशल्य किंवा माझ्या आवडीनिवडी याचा सारासार विचार केला तर मित्रांनो आपल्याला करिअर निवडताना खूप मदत होऊ शकते. असं लक्षात आलेलं आहे की करिअर निवडीवरती अनेक बाह्य घटक हे परिणाम करत असतात. म्हणजे करिअर निवडत असताना नेमकं विद्यार्थी काय विचार करत असतात किंवा कुठल्या गोष्टींच्या आधारे करिअर निवड करतात आणि त्याच्यातनं त्यांची फुगत होऊ शकते हा मुद्दा आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये मुख्यतः TV किंवा प्रसारमाध्यमे, TV, पिक्चर, सिरियल्स याच्यातनं एखाद्या विशिष्ट व्यवसायाला खूप वलयांकित केलं जातं. त्या संदर्भातलं खूप गुढीगुढी असं चांगलं चित्र या तरुणांच्या मनात निर्माण केलं जातं आणि मग प्रत्येक तरुणाला ते सिरियल बघताना, ते पिक्चर बघताना त्यांना असं वाटायला लागतं की आपण हे करिअर केलं पाहिजे. अनेकदा करिअर निवडत असताना आपल्या आवडीनिवडीपेक्षा विद्यार्थी आपले मित्र कुठल्या क्षेत्रात जात आहेत, आपले मित्र काय करत आहेत या संदर्भात जास्त दक्ष असतात, त्या संदर्भात ते माहिती घेतात आणि मग मित्र गेला मित्र

सोबत राहायला मिळायला पाहिजे म्हणून त्याच महाविद्यालयात त्याच कोर्सला जाण्याचा ते अट्टहास करतात. 3, लाईफ इंटरॅक्शन म्हणजे काय, तर तुम्हाला एखाद्या विशिष्ट अशा व्यवसायाबद्दलचं आकर्षण असतं, पण दुर्दैवानं त्या व्यवसायात काय करावं लागतं याची इत्यंभूत माहिती आपल्याकडे नसते. जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर BDS, जनरली आपण असं बघाल की 12वी नंतर जेवढे विद्यार्थी नीटची तयारी करतात ते MBBS साठी तयारी करत असतात नीटची. मग नीट नाही लागलं MBBS तर BDS, BDS नाही लागला तर BAMS, BAMS नाही लागला तर BHMS, आणि मग कुठंतरी मला काय करायचं आहे याच्यापेक्षा मला कुठं डॉक्टर व्हायचं आहे एवढं त्यांचं डोक्यात असतं. आणि फक्त मग डॉक्टर होताना कुठलं डॉक्टर व्हायचं हे सगळं विचार न करता ते जे मिळेल त्यामध्ये प्रवेश घेत असतात. अनेकदा पालकांच्या भूमिका या तुमच्या करिअर निवडीवरती परिणाम टाकत असतात. म्हणजे एखाद्या पालकांना जर आयुष्यात डॉक्टर व्हायचं असेल आणि ते होऊ शकले नाही तर मग ते त्या मुलांवरती दबाव टाकतात की तू डॉक्टर झालं पाहिजे. एखाद्या आईला वाटत असतं की मला हे करायचं होतं आणि ते आईचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न ती मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो, आता आपण बघितलं की नेमकं करिअर निवडीवरती काय परिणाम करत असतं. आता करिअर निवडताना तुम्ही काय केलं पाहिजे हे आपण महत्वाचं बोलणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात पहिलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की इस्टॅब्लिश युअर गोल, गोल शुड बी बिग, चॅलेंजिंग अँड रिअलिस्टिक. जीवनामध्ये 3 गोष्टी करा. 1, ध्येय ठरवा. ध्येय मोठं असलं पाहिजे, ध्येय आव्हानात्मक असलं पाहिजे आणि ध्येय हे वास्तववादी असलं पाहिजे. सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे जे तुम्हाला आतून वाटतं ते ध्येय असलं पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला असं सांगितलं की एखादं ध्येय ठरवत असताना ते कोण काय सांगतं, कोण काय माहिती देतं यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्हाला आतून काय वाटतं, तुम्हाला काय करायचं आहे. एकदा का तुम्हाला इन्स्पायरेशन भेटलं, तुम्हाला तुमचा ध्येय सापडला आणि का ठरवणं गरजेचं आहे तर मी एक छोटंसं उदाहरण देईन की समजा उद्या तुमच्या महाविद्यालयामध्ये अशी घोषणा झाली की आपल्याला एक दिवसीय सहलीला जायचं आहे. अशी घोषणा जेव्हा केली जाते तेव्हा तुम्ही पहिला प्रश्न विचारतात आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे आणि नेमकं कुठं जायचं आहे हा प्रश्न का विचारतात, कारण त्या प्रश्नाच्या आधारित अनेक प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही कुठं जायचं आहे याचाच प्रश्नाचं उत्तर नाही घेतलं तर बाकीची समस्या निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ कधी जायचं आहे, कुठल्या वाहनानं जायचं आहे, तिथं जेवणाची व्यवस्था काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला मिळवायची असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एक प्रश्न विचारावा लागतो ते म्हणजे आपल्याला कुठं जायचंय. जर एका दिवसाच्या सहलीसाठी मला कुठं जायचं आहे हा प्रश्न महत्वाचा असेल तर या जीवनाच्या प्रवासामध्ये 12 वर्ष शिक्षण झाल्यानंतर, 10 वर्ष शिक्षण झाल्यानंतर मला खरंच माहिती आहे का मला कुठं जायचं आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले माझी विनंती असेल विद्यार्थ्यांना की आपण पहिले ध्येय ठरवा. मग ध्येय कसं असलं पाहिजे, तो स्मार्ट असला पाहिजे. SMART. एस स्पेसिफिक, मला डॉक्टर व्हायचंय, बरोबर आहे, पण कसलं डॉक्टर व्हायचंय, BHMS पण डॉक्टर आहे, BAMS पण डॉक्टर आहे, BDS पण डॉक्टर आहे, हे आपल्याला ठरवलं पाहिजे. ते स्पेसिफिक बोलता आलं पाहिजे. मला इंजिनियर व्हायचंय, मग बिल्डिंग बांधणारा पण इंजिनियर आहे, मग IT कंपनीमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे, ऑटोमोबाईलमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे. मला इंजिनियर व्हायचंय हे स्वप्न असू शकत नाही, हा करिअर असू शकत नाही. तर करिअर किंवा ध्येय हा स्पेसिफिक असला पाहिजे, म्हणजे त्याला स्पेसिफिक तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचंय, मला दातांचं डॉक्टर व्हायचं, मला हाडाचं डॉक्टर व्हायचंय, मला मेंदूचं डॉक्टर व्हायचंय, नसं तज्ज्ञ व्हायचंय, हे तुम्हाला स्पेसिफिक केलं पाहिजे. मेजरेबल म्हणजे तुमचं ध्येय तुम्हाला मोजता आलं पाहिजे. आपण कुठं आहोत, कुठं जायचं आणि किती अंतर चाललो हे सुद्धा आपल्याला मोजता आलं पाहिजे. त्यानंतर अटेनेबल म्हणजे ते तुम्हाला अचीव करण्यासारखं असलं पाहिजे. अचिवेबल म्हणजे मी जेव्हा ध्येय ठरवतो तेव्हा आज माझी हाईट जर 5'1" असेल किंवा 4.5 feet असेल आणि मी स्वप्न ठेवलं आहे की नाही मला एअरफोर्सला स्क्वॉड्रन लीडर व्हायचं आहे, हे अटेनेबल किंवा अचिवेबल आहे का, कारण मी ऑलरेडी 18 ते 20 वर्षाचा झालेलो आहे, माझी वयोमर्यादा मी क्रॉस केलेली आहे, माझी हाईट त्या मानाने कमी आहे, पण मी गोल ठरवलं म्हणून खूप मोठं ध्येय ठरवायचं त्याच्यापेक्षा ते अचिवेबल असलं पाहिजे. साध्य करता येणारं ध्येय असलं पाहिजे. रिअलिस्टिक ते वास्तववादी असलं पाहिजे आणि टाइम बाउंड असलं पाहिजे, म्हणजे ते वेळेमध्ये आपल्याला गाठता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचंय पण मी गेली 6 वर्ष नीटची परीक्षा देतोय. मग तू म्हणणार सर रगडिता कण वाळूचे तेलही गळे, बरोबर आहे, पण किती त्याला रगडायचं याला काहीतरी मर्यादा आपल्याला घालावे लागते. आणि म्हणून ते टाइम बाउंड असलं पाहिजे, ते वेळेचं बंधन असलं पाहिजे. आणि म्हणून ध्येय ठरवताना आपण बघितलं की सगळ्यात पहिली गोष्ट गोल ठरवता आला पाहिजे. 2, तो स्मार्ट असला पाहिजे. तो सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे

मला आतून काय वाटतं याच्यावरती असला पाहिजे. आणि जर मला हे समजायला त्रास होत असेल किंवा तुम्ही गोंधळलेल्या मनस्थितीत असाल तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही मानसशास्त्रज्ञ एज्युकेशनल सायकोलॉजिस्टना भेट देऊन त्यांच्याकडनं विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचा आधार घेऊन ते अभ्यासू शकतात की तुमची नेमकी आवड काय आहे, तुमची वृत्ती काय आहे, त्याला ऍप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं. मग आपण बघितलं की सगळ्यात पहिले ध्येय ठरवलं पाहिजे. दोन, मी नेहमी सांगतो की तुम्ही जो काही ध्येय ठरवतात मित्रांनो त्याच्यात नेमकं काय करावं लागतं हे तुम्ही जाऊन बघा. उदाहरणार्थ मला BDS करायचं आहे, मला दातांचं डॉक्टर व्हायचं आहे, पण तुम्हाला खरंच माहिती आहे का की दातांचे डॉक्टर काय काम करतात? मला ऑटोमोबाईल इंजिनियर व्हायचं आहे, ऑटोमोबाईल कंपनीमध्ये काम करायचं आहे. पण तुम्ही कधी जाऊन बघितलं का की ऑटोमोबाईल इंजिनियरमध्ये गेलेला कर्मचारी तो इंजिनियर काय काम करतो, एक्झॅक्ट काय काम करावं लागतं हे करिअर निवडण्याआधी ठरवावं लागतं. अनेकदा फक्त आपल्या समोर एक सुंदर दृश्य असतं, त्या सुंदर दृश्याला आपण बघून, ग्लोरियस पिक्चर आम्ही त्याला म्हणतो, ते बघून आपण त्याच्याकडे आकृष्ट होतो. आणि जेव्हा आपल्याला ती कामं करावी लागतात तेव्हा आपल्या मनामध्ये निराशा निर्माण होते. आपल्याला तेव्हा वाटायला लागतं, अरे मला तर जीवनात हे करायचंच नव्हतं, हे मी काय करतोय. आणि म्हणून मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच विनंती केली की कुठलाही करिअर सिलेक्ट करण्याआधी ते काम करत असताना किंवा तो करिअर मला निवडायचा आहे ती लोक काय काम करतात ही प्रत्यक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी बघा. तिथल्या लोकांशी, अशा यशस्वी लोकांशी चर्चा करा, त्यांच्या संघर्षाची कहाणी समजून घ्या. कारण आज मी उठलो मला वाटलं आणि मी झालो असं कधीच होत नाही. आणि तीन, आणि अत्यंत महत्वाचं, करिअर निवडत असताना असाच करिअर निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला समाधान लाभू शकत असेल, ज्याला मनापासून आनंद मिळत असेल. आणि आम्ही त्याला एका शब्दात असं म्हणतो की तुमचं पॅशन काय आहे ते ओळखा. मग असं सांगणं खूप सोपं असतं सर, पण ते पॅशन कसं ओळखायचं ते कोणीच सांगत नाही. आज मी तुम्हाला सांगतो नेमकं हे पॅशन कसं ओळखायचं. जे काम करत असताना तुम्हाला थकवा वाटत नाही, जे काम करत असताना तुमच्या मनात नेहमी उत्साह असतो, जे काम करण्यासाठी तुम्ही आतुरलेले असतात, जे काम करत असताना तुमच्या मनामध्ये नवीन नवीन कल्पना निर्माण होतात, तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा आनंद मिळतो, ते काम म्हणजे तुमचं असलेलं पॅशन किंवा तेच तुमची आवड असं आपण मानू शकतो. तुम्ही आता स्वतःला विचारा की असं कुठलं काम आहे की अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्या बाबतीत माझ्या मनात उत्कंठ इच्छा आहे. मग मला ग्रह तारे बघायला आवडतात, मग मी युट्यूबवरती तेच चॅनल बघत असतो, मला त्याच्याबद्दल माहिती मिळवायला आवडते, मला त्याच्यामध्ये ते करत असताना कधी थकवा येत नाही, मी त्याला कधी बोर होत नाही, मला त्या विषयावर बोलायला, ऐकायला, इतरांना सांगायला आवडतं. ह्या अनेक गोष्टी जर तुमच्यासोबत, आणि एकदा नाही, त्या फक्त काही क्षणासाठी नाही तर वारंवार तुमच्या मनामध्ये त्याच गोष्टी जर उद्भवत असतील तर मी 100% सांगू शकतो की हे तुमचं पॅशन आहे. मग पॅशन हे कुठल्याही अपयशानं कधी कमी होत नाही, लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं जेव्हा पॅशन असतं, आपण म्हणतो की ती त्याची आवड असं म्हणतो, तर ती आवड कामाच्या तासांनी, वेळेच्या अभावी, थकव्याने किंवा अपयशानं कधीच कमी होत नाही. या संदर्भात मी खूप मोठं उदाहरण देत नाही, पण स्टीव जॉब्स यांनी ॲपल कंपनी फॉर्म केली आणि काही वर्षानंतर काही कारणास्तव त्यांना त्या कंपनीच्या बाहेर काढण्यात आलं. पण स्टीव जॉब्स हे फ्रस्ट्रेट झाले नाही, निराश झाले नाही, पण तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हिटी ही त्यांचा आत्मा होती आणि म्हणून त्यांनी लगेच काही वर्षात नेक्स्ट नावाची कंपनी बनवली आणि तेच तंत्रज्ञान तिथं विकसित केलं. म्हणजे एखादी गोष्ट मला मिळाली तरच मी करेल, मला हे कॉलेज मिळालं तरच करेल, मला असं झालं तरच मी हे करू शकेल, असं म्हणण्यापेक्षा ते मला करायला आवडतं, मी ते करायला तयार आहे आणि त्याच्यासाठी मी किंमत मोजायला तयार आहे, हे जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार तयार होतात तेव्हा खऱ्या अर्थानं तुमचं करिअर आहे, ती तुमची आवड आहे असं मानायला हरकत नाही. आणि म्हणून मी पहिलं म्हटलं की करिअर निवडताना तुमची आवड बघा. दोन, त्या संदर्भातला अभ्यास, त्या संदर्भातली इत्यंभूत माहिती मिळवा. आणि आज ते माहिती मिळवणं खूप कठीण झालेलं नाही आणि तुम्ही सगळे तरुण मित्र, युवा मित्र जे आहेत ते आज गुगल, यूट्यूब असे अनेक आधुनिक तंत्रज्ञान वापरत असतात, तर त्याच्यामध्ये काय शोधायचं ते महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या करिअर संदर्भातल्याच गोष्टी सर्च करा, म्हणजे तुम्हाला अजून त्या संदर्भातलं मार्गदर्शन मिळेल. चार, मग एकदा घेतलेला निर्णय बदलायचा नाही. स्टिक अप टू युअर आयडियाज, म्हणजे मी ध्येय ठरवलेलं आहे, आता हे ध्येय मी कुठल्याही सबबीवर बदलणार नाही, एवढं मजबूत असलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. काय होतं की आपल्याकडं सल्ले देणारे भरपूर असतात. तुम्ही एखाद्या कोर्सला गेलात, तुम्ही अभ्यासाला लागलात, तुम्ही त्या संदर्भातलं बोलायला लागलात की आपल्याकडं

0: मी गमतीत त्यांना रायचंद असं म्हणत असतो, म्हणजे सल्ले देणारे, राय देणारे. मग ते काय करतात, अरे बाबा नाही नाही अरे आता कुठे याच्यात अपॉर्च्युनिटी आहे, अरे ते खूप पडलेले आहेत, अरे आता काही चालत नाही, अरे जमाना बदल गया भाई, तू कोण सा कोर्स लेके बैठा आहे, असं काहीतरी लोक म्हणून तुमच्या मॉरलला डाऊन करायला बघतात. तुमचा जो एक उत्साह असतो, तुमचा जो त्या करिअर प्रति एक तुमचं आवड असते, त्याच्यावरती विजरण घालण्याचं काम हे अनेकदा इतर लोक करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करायला, कानाडोळा करायला शिकलं पाहिजे. आपण त्यांच्याशी वादविवाद न करता, ही माझी आवड आहे, हे करिअर माझं आहे आणि मला आवडतं म्हणून मी हे करतो, एवढंच उत्तर आपण दिलं पाहिजे. कारण अनेकदा आपल्या उत्साहावरती पाणी टाकण्याचं काम हे इतर लोक करत असतात. अशा लोकांची माहिती आपल्याला असणं आणि त्यांच्यापासून दुरावा निर्माण करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आपण आता चार गोष्टी बघून घेतल्या की आपलं करिअर कसं निवडायचं, दोन करिअर निवडताना कुठल्या कुठल्या बाबी आपण बघितल्या पाहिजे, करिअर निवडलं नाही तर काय होऊ शकतं आणि करिअर निवडल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे. आता अत्यंत महत्त्वाचं या सगळ्याला परिश्रम हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मायकल फिलिप्स हे नाव आपण सगळ्यांनी कधीतरी ऐकलं असेल. मायकल फिलिप्स हा जगातला उत्कृष्ट स्विमर आहे. आता तुम्हाला मी करिअर यश कसं प्राप्त करायचं किंवा करिअर निवडल्यानंतर काय महत्त्वाचं असतं ते सांगतोय. मित्रांनो, मायकल फिलिप्स आपल्याला माहिती आहे की त्यानं 29 ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलेले आहेत, त्याच्यात 23 गोल्ड मेडल आहेत. एका ऑलिम्पिकला 7, एका ऑलिम्पिकला 8 आणि एका ऑलिम्पिकला 9 गोल्ड मेडल जिंकलेला हा जगजेता जलतरणपटू आहे. त्याची एक पत्रकार परिषद चाललेली असताना एका पत्रकारानं त्याला असं सांगितलं की मायकल हा तुझा भाग्याचा दिवस आहे. आता खरं तर यशस्वी व्यक्तीला जर कोणी सांगितलं की हा तुझा भाग्याचा दिवस आहे यशस्वीतेच्या दिवशी, तर त्याला आनंदच होईल. पण मित्रांनो, हे ऐकल्यानंतर मायकल फिलिप्सला राग आला. त्यानं त्या पत्रकाराला मंचवर बोलवलं आणि रागात विचारलं, परत बोल तू काय बोललास. पत्रकार घाबरला. तो म्हटला, मी एवढंच बोललो की तुझा भाग्याचा दिवस आहे, तुला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, मायकल फिलिप्सनं दिलेलं उत्तर आज तुम्ही सगळ्यांनी शिदोरी म्हणून तुमच्याजवळ ठेवणं महत्त्वाचं आहे. मायकल फिलिप्स म्हणाला, मित्रा हे मला मिळालेलं यश हे फक्त माझं भाग्य म्हणून मला मिळालेलं नाही, तर मागील 4 वर्षात 1 गोल्ड मेडलची संख्या वाढवण्यासाठी मी 10,000 तास पोहण्याचा सराव केलेला आहे. मित्रांनो, कल्पना करू शकतात, 4 वर्षात 10,000 तास. तुमचं गणित चांगलं असेल तर वर्षाला 2,500 तास आणि अजून गणित चांगलं असेल तर प्रत्येक दिवशी 8 तास. तो म्हणतो, हे माझ्या 10,000 तासांचा परिपाक आहे की आज मला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, एकदा का ध्येय ठरलं तर मग त्याच्यासाठी परिश्रम, चिकाटी आणि मेहनत हे लादलेली अट आहे. फक्त मी ध्येय ठरवलं म्हणून यशस्वी होऊन जाईल, माझ्यात आत्मविश्वास आहे म्हणून मी यशस्वी होईल, असं शक्य कधीच होत नाही. तर निवडलेल्या करिअरसाठी आपण सतत प्रयत्नशील राहणं, रोज किती तास आपण त्या करिअरला देतो आहोत, जे ध्येय आपण ठरवलं, जे यश आपल्याला साध्य करायचंय त्याच्यासाठी किती तास अभ्यास करतोय, त्यासाठी किती मेहनत घेतोय, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि आत्मविश्वास सुद्धा महत्वाचा आहे. आणि फक्त आत्मविश्वासावरती सगळं यश मिळत नाही, तर आत्मविश्वासाला ज्ञानाची आणि कौशल्याची जोड असते हेही बघा. कारण आजकाल युट्यूबवर अनेक मोटिवेटर, मोटिवेशनल स्पीकर्स ना तुम्ही ऐकतात, हे करा, तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागं करा. पण आत्मविश्वासाला जर ज्ञान आणि कौशल्याची जोड नसेल तर, उदाहरणार्थ माझ्यात खूप आत्मविश्वास आहे, मी काहीही करू शकतो, बरोबर आहे, मी काही करू शकतो. परंतु जर मला एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करायला सांगितलं तर मी पोट कापू शकेल, पण नेमकं ऑपरेशन काय करायचं आहे, ते शिवायचं कसं आहे, ह्याचं ज्ञान आणि कौशल्य मला अपेक्षित आहे, पण फक्त आत्मविश्वास आहे की मी काही करू शकतो. मित्रांनो, आत्मविश्वासाला ज्ञान आणि कौशल्याची जर जोड मिळत असेल तरच जीवनात यश हे लाभत असतं. सर्व विद्यार्थ्यांना एकदा परत यशस्वी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद.
1: ए रड्या, तूच सांग काय वाटलं तुला हे मार्गदर्शन ऐकून.
2: अगं काय वाटलं, काय विचारतेस, असं वाटतंय डोक्यावरचं ओझं उतरलं. आता मला कोणी जर विचारलं ना,
1: काय मग पुढे करणार,
2: तर या प्रश्नाचं त्रासिकपणे नाही तर अगदी विचारपूर्वक आनंदात उत्तर मी देऊ शकतो.
1: याचा अर्थ प्रॉब्लेम सॉल्व.
2: येस, राघीब अहमद यांना खूप खूप थँक्यू. मित्रांनो, तुमच्याही अनेक अडचणी या मार्गदर्शनातून नक्कीच दूर झाल्या असतील. आता जोमाने भविष्याच्या तयारीला लागा.
1: तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

0: छानशा गाण्यानंतर आता कार्यक्रमात वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पण त्याआधी तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा आमच्या या पत्त्यावर. संपर्कासाठीचा पत्ता आहे,
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: आणि मित्रांनो, आपली आकाशवाणी आता अपडेटेड झाली आहे, त्यामुळे सोशल मीडिया हँडल्स वरच्या आकाशवाणी जळगावच्या सगळ्या पेजेसला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण धनश्री जोशी.
1: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: तेव्हा मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा,
1: बाय,
0: सी यू अगेन. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बहुप्रतीक्षित नागपूर ते मडगाव रेल्वे सेवा सुरू झाल्यानं नागपूरकरांचा गोव्याचा प्रवास सोपा होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. अकोला जिल्ह्यातील भीषण रस्ते अपघातात 2 जण ठार तर 6 जण जखमी. आणि विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अत्याधिक उष्णतामान कायम. 45.5 दशांश सेल्सिअससह वर्धा जिल्हा ठरला सर्वात उष्ण. आता सविस्तर बातम्या. नागपूर ते मडगाव रेल्वे सेवा सुरू झाल्यानं कोकण आणि मध्य रेल्वे जोडल्या गेल्या आहेत. यामुळे नागपूरकरांचा गोव्याचा प्रवास सोपा होणार असून ही गाडी सध्या 2 दिवस नागपूरवरून आणि मडगाववरून धावणार आहे. या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद सुद्धा 100% मिळालाय. जर असाच प्रतिसाद मिळाला तर रेल्वे प्रशासन लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न करेल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं.
2: ये पनवेल के बाद रत्नागिरी से लेकर फिर मड़गांव तक जाएगी. तो अब नागपुर से हमारा जो प्रवास है वो मध्य रेलवे से शुरू होकर कोकण रेलवे तक समाप्त होगा. स्वाभाविक रूप से हमारे यहाँ के लोगों को जो गोवा की सैर करना चाहते हैं उनके लिए बहुत सुविधा की है. और आपने जो रिस्पांस दिया ऐसा ही रिस्पांस रहेगा तो बहुत ही जल्दी रेलवे प्रशासन इसकी डेली शुरुआत करेंगे ऐसा मुझे विश्वास है.
1: मध्य रेल्वेच्या नागपूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर आज नागपूर ते मडगाव या एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. याप्रसंगी नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके, मध्य रेल्वे नागपूरचे विभागीय महाव्यवस्थापक विनायक गर्ग, नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते. नागपूरमध्ये वाहतूक व्यवस्था ही सर्वोच्च दर्जाची आहे असं नमूद करत गडकरी यांनी नागपूर तसंच अजनी रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाचं काम चालू असून अजनीच्या जवळ असणाऱ्या कारागृहाची जागा देखील आता पाटणसवंगीजवळ करण्याचं नियोजन असल्याची माहिती दिली. नागपूर मडगाव दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीचं नियमितीकरण करत तिला आता 1.1.2.0.3 आणि 1.1.2.0.4 नागपूर मडगाव एक्सप्रेस म्हणून मान्यता मध्य रेल्वेनं दिली आहे. ही द्विसाप्ताहिक गाडी नागपूरहून बुधवार आणि शनिवार रोजी 3:05 सुटून मडगावला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5:45 पोहोचेल. मडगावहून गुरुवार आणि रविवार रोजी रात्री 8 सुटणारी गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 येईल. गाडीला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलंय. अर्थ मंत्रालयानं प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आलंय. हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE इयत्ता 12वीच्या निकालानंतरच्या प्रक्रियेबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. आपल्या गुणांवर असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंडळानं 2 टप्प्यांची पडताळणी प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात विद्यार्थी त्यांच्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत ऑनलाईन मिळवू शकतात तर दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थी गुणांची पडताळणी किंवा विशिष्ट उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी विनंती करू शकतात. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीसाठी विद्यार्थ्यांना या महिन्याच्या 19 ते 22 तारखेपर्यंत प्रतिविषय 700 रुपये शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करता येईल तर गुणांच्या पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी 26 ते 19 मे दरम्यान अर्ज सादर करता येतील असं मंडळानं स्पष्ट केलंय. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होतोय. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेटी देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. राज्यातील घर आणि शेतीविषयक शर्तभंग नियमितीकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऐतिहासिक निर्णय घेत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार सोपवले आहे. नव्या निर्णयानुसार 10 लाख रुपयांपर्यंत दंड असलेली शर्तभंग प्रकरणं जिल्हाधिकारी तर 20 लाख रुपयांपर्यंतची प्रकरणं विभागीय आयुक्त निकाली काढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना छोट्या प्रकरणांसाठी मंत्रालयात जाण्याची गरज भासणार नाही. या संदर्भातील राजपत्र काल जारी करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी

या संदर्भातील राजपत्र काल जारी करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन बायपासजवळ उभ्या कंटेनर ट्रकला इको प्रवासी कारची मागून जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात 70 वर्षीय वयस्क आणि 7 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर 6 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकानं कोणतेही दिशादर्शक चिन्ह किंवा लाईट न लावता वाहन महामार्गावर उभं केल्यानं हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. जखमींमध्ये 4 महिलांसह कार चालक आणि अन्य प्रवाशाचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. भंडारा तालुक्यातील नेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून 8 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. लघुदाब वाहिनीच्या तार तुटून गोठ्याच्या टिनावर पडल्यानं ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेत सुमारे 3 लाख रुपयांचं नुकसान झालंय. याशिवाय गोठ्यावरील टिनाचा शेड, पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालंय. आदिवासी विकास विभाग अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या सरकारी वसतिगृह आणि शैक्षणिक योजनांमधील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी आज नागपूरच्या आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन सुरू केलं. शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्यानं शिक्षणावर परिणाम होत असल्याचा तसंच वसतिगृहांमधील निवास, भोजन आणि मूलभूत सुविधांमध्ये अनियमितता असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. कालपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी संपूर्ण रात्र कार्यालयासमोर ठिय्या देत काढली. मागण्या तातडीनं मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. माजी मंत्री सुबोध सावजी यांनी देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींचं मानधन 1 वर्षासाठी गोठवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी कठोर निर्णय घेण्याचं आवाहन केलंय. देशहितासाठी स्वतःचंही मानधन 1 वर्षासाठी थांबवण्याची तयारी असल्याचं सावजी यांनी पत्रात नमूद केलं. 1978 पासून मेहकर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे सावजी हे 1993 मधील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेत्यांपैकी आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अत्याधिक उष्णतामान कायम असून सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस आणि त्या पलीकडे आहे. आज वर्धा जिल्हा विदर्भात सर्वाधिक उष्ण ठरला. वर्धा जिल्ह्यात 45.5 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ अमरावती इथं 45.2, अकोला इथं 45.1, ब्रह्मपुरी इथं 44.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात आज 43 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान आहे. उर्वरित बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. आगामी 20 तारखेपर्यंत नागपूरसह वर्धा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आल्यानं प्रशासनानं नागरिकांना 11 ते 4 या वेळेत बाहेर न पडण्याचं आवाहन केलं असून उष्णतेपासून बचाव करण्याच्या उपाययोजना करण्यास सांगितलंय. येत्या 2 तासात नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळ आणि अत्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स यांचा सामना गुजरात टायटन्ससोबत संध्याकाळी 7:30 होणार आहे. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत युवा भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 2 सुवर्ण पदकांसह 7 रौप्य पदकांना या खेळाडूंनी गवसणी घातली आहे. बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी थायलंड ओपनच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह सी फे या जोडीचा पराभव केलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बहुप्रतीक्षित नागपूर ते मडगाव रेल्वे सेवा सुरू झाल्यानं नागपूरकरांचा गोव्याचा प्रवास सोपा होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. अकोला जिल्ह्यातील भीषण रस्ते अपघातात 2 जण ठार, 6 जण जखमी. आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अत्याधिक उष्णतामान कायम. 45.5 अंश सेल्सिअससह वर्धा जिल्हा ठरला सर्वात उष्ण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ऐसी शाम पता ऊंची सैंडल वाली तेरा नाम तो बता ओ लाल दुपट्टे वाली।

0: असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमांपुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँडच्या दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3रा क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअप जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो, तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे, असं ते म्हणाले. AI, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँडचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. नेदरलँडचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांचीही ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. राज्यातल्या शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत. या संदर्भात महिला आणि बालविकास विभागानं परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार दिले आहेत. राज्यातल्या ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. या समितीमध्ये किमान 50% महिला सदस्य असणं, वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणं तसंच बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असणं आवश्यक राहणार आहे. महिलांच्या तक्रारींसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच SHE अर्थात शी बॉक्स पोर्टल यांसारखी विविध माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मेपर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. सातारा, औंध आणि इतर गॅझेट तात्काळ अंमलात आणावीत. मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्या असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच NTA कडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं CBI सांगितलं आहे. या प्रकरणी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात देशभरातल्या 6 ठिकाणी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत

0: कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल सीबीआयनं जप्त केले. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांना या प्रकरणी अटक केल्यानंतर सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. कुलकर्णी यांनी निवृत्तीआधी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात मदत केली होती त्याबद्दलही त्यांची चौकशी केली जात आहे. तसंच नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लातूर पॅटर्नचीही कसून चौकशी केली जात आहे. नीट परीक्षेच्या काही दिवस आधीच कुलकर्णी यांनी पुण्यात खासगी शिकवणी वर्ग सुरू केला होता. यात कुलकर्णी यांनी परीक्षेत येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं विद्यार्थ्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं गरजू विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी राज्यभर जाळं तयार केल्याचं तपासात उघड झालं आहे. नीट परीक्षेच्या दिवशी मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या खात्यात प्रत्येकी 25,000 रुपये हस्तांतरित केले होते. पेपरमधले प्रश्न दाखवण्यासाठी आरोपींनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार 25,000 ते 25 लाखापर्यंत पैसे आकारल्याचं तपासात समोर आलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि 147 SLR आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यातल्या चौघांना तेलंगणातून, दोघांना कुमनार इथून आणि नैताळा इथून 2 जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आज 5 जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात 1 विभागीय समिती सदस्य, 1 प्लाटून समिती सदस्य, 1 क्षेत्रीय समिती सदस्य आणि 2 दलम सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर 38 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिक्षण मंत्रालयानं देशातल्या 14 ते 18 वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर ते मडगाव दरम्यानच्या रेल्वेला आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात हिरवा झेंडा दाखवला. सध्या ही गाडी 2 दिवस धावणार असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले. IPL क्रिकेटमध्ये थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या मोहिमेत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तमिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात अमरावती इथं 45.6° इतकं कमाल तापमान नोंदवलेलं. येत्या 24 तासात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचा आत्मसमर्पण आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6

0: मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
1: श्रोते हो, संध्याकाळचे 7:10 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम वृत्तविशेष आपण ऐकू शकाल ठीक 7:15.

0: 90 वर्ष हजारो संकट आणि एक अढळ विश्वास आकाशवाणी
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती
2: श्रोते हो रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास
2: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे
3: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
2: आणि आशिष सातपुते यांनी
3: आणि निवेदन केले आहे
2: नेहा तिवारी आणि शंतनू ढेंगरी यांनी
3: आणि सहकर्ते आहेत
2: आशिष बेनीश्याम सातपुते
4: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास
5: हॅलो
6: हॅलो
5: क्या हाल है
6: बड़ा बुरा ये साल है
3: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास
7: श्रोते हो डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ठीक 7:15 वाजता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: घोळे यांच्याशी केलेली ही बातचीत.
1: कांद्याचा हमी भाव, निर्यात धोरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी भारत देगोळेजी आपल्याशी बोलत आहेत. राज्यातील कांदा उत्पादकांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी नेमकं काय सांगाल? या समस्या निर्माण होण्याची कारण काय?
2: महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक कांदा उत्पादन केला जातो. कांदा हे अवर्षणग्रस्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे आणि या प्रमुख नगदी पिकापासून शेतकऱ्यांचं अर्थकारण हे त्या त्या वर्षाचं साधलं जातं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं ठोस असं धोरण तयार केलं नाही. मग ते कांदा निर्यातीच्या संदर्भात असेल, कांद्याच्या बियाण्याचे उत्पादन असेल किंवा कांदा लागवड आणि कांद्याची काढणी, कांदा साठवणूक या संदर्भात सरकारचं अजूनपर्यंत तरी कुठलंही असं ठोस धोरण नाही की ज्यामध्ये सरकारला जर आज आपण विचारलं की देशात एकूण किती कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि काही कांद्याच्या संदर्भात सरकारी आकडेवारी जर आपण बघितली तर ती थोडी अंदाजावर आधारित आहे. ती अगदी सत्य परिस्थिती समजेल इतकी अचूक माहिती अजून अद्यापर्यंत तरी सरकारकडे उपलब्ध नाही. सरकारने याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा एकूण उत्पादकांचा आकडा निश्चित होत नाही, देशाची एकूण वार्षिक कांद्याची गरज किती टनाची आहे याची माहिती सरकारकडे उपलब्ध राहत नाही आणि अतिरिक्त कांदा उत्पादन ज्या ज्या वर्षी देशात होईल हा कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल आणि निर्यातीतून देशाला परकीय चलन कसं मिळेल यासाठी सरकारचं धोरण तयार होणं गरजेचं आहे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत झालेलं नाही. आता देश स्वतंत्र होऊन पुढच्या वर्षी 80 वर्ष होत आहे, परंतु कांदा उत्पादकांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर कुठल्याही राज्य सरकारने केंद्र सरकारने आजपर्यंत कांदा उत्पादकांसाठी भरीव असं काम झालेलं अद्यापर्यंत तरी दिसत नाही.
1: उत्पादन खर्च, बाजारभाव आणि शेतकऱ्यांचं हित या तिन्ही गोष्टींची सांगड कशी घालता येईल?
2: हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की शेतकऱ्यांच्या काही खूप मोठ्या महत्वाकांक्षा नाहीये. शेतकऱ्यांच्या कांद्याला शेतकऱ्यांना जो काही दर हवा आहे तो दरवर्षी त्याच्यामध्ये थोडीशी वृद्धी होऊन त्यांचा जो उत्पादन खर्च आहे, आता आपण 2025-26 हंगामातला कांदा काढून शेतकरी बांधवांनी त्यांच्या चाळींमध्ये साठवणूक केलेला आहे, या शेतकरी बांधवांना चालू हंगामामध्ये जो कांदा पिकवण्यासाठी खर्च आलेला आहे तो किमान 20-22 रुपये प्रति किलो इतका खर्च आलेला आहे, म्हणजे क्विंटलला 2000-2200 रुपये. अशा वेळी शेतकऱ्यांना नफा साठी किमान 3000 आसपास प्रति क्विंटल बाजार भाव मिळणं आवश्यक आहे. म्हणजे या 30 रुपये किलोचा जो बाजार भाव शेतकऱ्यांना जर मिळाला तर त्यांचा झालेला उत्पादन खर्च यात वसूल होईल, काही नफाही त्यांना होईल आणि ग्राहकांना एक माफक दरात कांदा मिळेल. ग्राहकांना, भारतीय ग्राहकांच्या अलीकडच्या काही वर्षातली जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर देशातला ग्राहक जो आहे अगदी सर्वसामान्य शेतमजुरापासून मोठमोठ्या नोकरी उद्योग व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांचा आपण याच्यात जर विचार केला तर आता एक सक्षमता त्या तुलनेत वाढत चालली आहे. 40-50 रुपये किलो ने देशातल्या ग्राहकांनी कुटुंबासाठी लागणारा कांदा खरेदी केला तर त्या कुटुंबावरती काही मोठं आर्थिक संकट कोसळेल अशी कुठलीही आता परिस्थिती राहिलेली नाही. आता आपण जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर साधारणतः पुढच्या काही कालावधीमध्ये 8वा वेतन आयोग लागू करण्याचा सरकार विचार करत आहे. अनेकदा राज्य कर्मचारी असतील किंवा केंद्रीय कर्मचारी असतील, महागाई भत्ता वाढला जातो. खासगी नोकऱ्या करणारे असतील, व्यवसाय असतील, तिथेही नफ्याचं प्रमाण हे त्या वर्षी वाढत चाललं आहे. अशा ग्राहकांची जी खरेदीची जी क्षमता आहे ती पण आता वाढत चाललेली आहे. अशा वेळी शेतमालच नेमका का स्वस्त हवाय? इतर गोष्टी मात्र देशामध्ये महाग घेतल्या जातात. शेतकरी पण एक ग्राहक आहे. लाखोच्या कोट्यवधीच्या संख्येने असणारे शेतकरी स्वतःला लागणाऱ्या कुटुंबाच्या गरजेच्या सगळ्या वस्तू असतील, शिक्षण असतील, दवाखाना असेल, त्याच्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, शेतीमध्ये लागणाऱ्या सगळ्या कृषी निवेष्टा असतील, या महागड्या पद्धतीने जर शेतकरी खरेदी करत असेल, त्यांनी पिकवलेला कांदा असेल, इतर शेतमाल असेल, त्याला एक उत्पादन खर्चाचा एक माफक दर मिळणं निश्चित गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सरकारचं एक प्रभावी धोरण असलं पाहिजे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत सरकारचं प्रभावी धोरण निर्माण झालेलं नाही. ते कुठल्याही राजकीय पक्षाचं सरकार जरी सत्तेत असलं तरी शेतकऱ्यांना मात्र वर्षानुवर्षे हाच कट अनुभव येत आहे.
1: निर्यात बंदी किंवा शुल्कामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं?
2: निर्यात बंदी हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा घात होणारा सरकारचा निर्णय असतो. निर्यात बंदीच्या बाबतीत काही मागचे मी दाखले देईल की ज्यामध्ये साधारणतः 2019 अतिवृष्टी झाली होती संबंध राज्यभर नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा चाळींमध्ये साठवलेला कांदा होता त्या कांद्यावरती देशाच्या कांद्याची गरज निर्माण झाली आणि मग त्या दरम्यानच्या काळात कांद्याचे दरही खूप वाढले. अगदी क्विंटलला 10,000-12,000 रुपये याच्यापेक्षा अधिकचा दर तो अगदी काही कालावधीसाठी झाला होता. 2020 सरकारने कांदा निर्यात बंदी केली आणि आता अलीकडे 2023 पण केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. 40% निर्यात शुल्क त्याच्यावरती लागू केलं. किमान निर्यात मूल्य $800-850 त्याच्यावरती लागू केलं. या कालावधीमध्ये कधी कधी सरकारने परदेशी कांदाही आयात केला. पण हे जेव्हा

श्रोते हो, महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य आहे. पण कांद्याचा उत्पादन खर्च एकीकडे वाढत असून त्या तुलनेत कांद्याला बाजारात योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे. केंद्र सरकारनं नाफेडमार्फत कालच 1,235 रुपये प्रति क्विंटल दराची घोषणा केली आहे. या संपूर्ण मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत

0: निर्णय सरकार घेतात किंवा ती घेण्याची वेळ येते त्यावेळी सरकार हे सोयीस्करपणे विसरून जातं की आपल्याच शेतकऱ्यांचा राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांचा कांदा अनेक महिने वर्षातले अनेक दिवस हे जर कवडीमोल मातीमोल दराने विकताय आणि कधीतरी काही कालावधीसाठी जर दर वाढ झाली तर त्या दरवाढीमध्ये त्या कशा कालावधीसाठी देशातल्या ग्राहकांनी दोन पैसे अधिकचे मोजले त्यांनी विशेष काही त्यांच्यावर आर्थिक भार पडत नाही किंवा पडणार नाही कारण ज्या ज्या वेळेस कांद्याला दरच नसतात त्यावेळेस शेतकरी आपला मातीमोल कवडीमोल दराने बाजार समितीत कांदा विकून रिकाम्या हाती घरी येतात त्यांना नफा सुद्धा होत नाही.
1: राज्य आणि केंद्र सरकार जवळपास दरवर्षी कांदा खरेदी करतं यावेळी देखील कालपासून खरेदी सुरू केली आहे त्यामुळे शेतकऱ्याचा किती फायदा होतो?
0: नाही राज्य सरकारचं याच्यामध्ये कुठल्याही खरेदीशी संबंध येत नाही. राज्य सरकारने आतापर्यंतच्या कालावधीत जर बघितलं तर साधारणतः 2000 साली बाजार हस्तक्षेप योजनेत कांदा खरेदी केला होता त्याच्यानंतरच्या कालावधीत एखाद दुसऱ्या वेळेस कांदा राज्य सरकारने खरेदी केला असेल परंतु राज्य सरकारकडे आम्ही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच पत्रव्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की तुम्ही MISC स्कीम राबवा मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम थेट बाजारातून कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करा बाजार हस्तक्षेप योजना परंतु यावर्षी सरकारने त्याला काही दाद दिली नाही आणि केंद्र सरकारच्या बाबतीत जे आपण बोलताय तर ते गेल्या अनेक वर्षांपासून अनेक दशकांपासून नाफेड या संस्थेमार्फत बफर स्टॉक कांद्याचा केला जातो. खूप पूर्वीच्या काळी तो 10-20 हजार टन 15 हजार टन घेतला जायचा 2019-20 सालापासून मग त्याचे लाखाचे आकडे गाठायला लागले मग त्याच्यामध्ये साधारणतः 1 लाख टन कांदा 2020 साली खरेदी केला मग पुढे 1.5 लाख टन 2021 ला पुढे जाऊन 2.5 लाख टन 3 लाख टन नंतर 7 लाख टन असे ते लाखो टनाचे आकडे दिसायला लागले पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्या योग्य रीतीने ती योजना न राबवल्यामुळं जी शेतकऱ्याच्या फायद्याची योजना ठरणार होती शेतकऱ्यांना त्याच्यापासून निश्चित फायदा मिळणार होता पण तिच्यातल्या भ्रष्टाचारामुळं आणि गैरव्यवहारामुळं त्या योजनेतून सरकारी पैसाही कोट्यवधीचा अपव्यय व्हायला लागला ग्राहकांनाही न्याय द्यायचं जे काम सरकारचं होतं ते दूर राहिलं आणि शेतकरी मात्र नाहक त्याच्यामध्ये बळी ठरला कारण ह्या ज्या खरेद्या त्या त्यावेळीच होत गेल्या मागच्या 3 वर्षापासून नाफेडला जोडून आता NCCF ह्याही संस्थेला केंद्र सरकारकडून खरेदी दिली जाते याचं कारण असं आहे की नाफेडच्या बोगसगिरीमुळे आणखीन एका नव्या संस्थेला आपण काम देऊया खरेदीचं आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल असं सरकारचं धोरण होतं पण दुर्दैवाने NCCF सारख्या कांद्याच्या क्षेत्रात आलेल्या या संस्थेने NCCF इतर शेतमाल आधीपासूनच खरेदी करते परंतु कांदा हा त्यांचा मागच्या 3 वर्षाचा अनुभव आहे पण नाफेडच्या अनेक वर्षाच्या दशकांच्या कामाला सुद्धा 3 वर्षात NCCFने हरवलं आणि त्याच्यावरती मात केली पण दुर्दैवाने ती शेतकऱ्याच्या हिताची किंवा सरकारच्या हिताची नाही मात केली तर ती भ्रष्टाचार अधिक करण्यामध्ये मात केली आणि कागदोपत्री फक्त शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो सरकारला दाखवण्यात आला दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता आधीच स्वस्त दरात व्यापारी बांधव असतील किंवा ज्यांनी तो कांदा खरेदी केला अशा लोकांकडून तो कांदा सरकारी कांदा दाखवण्यात आला आणि याच्यासाठी कागदपत्र मात्र शेतकऱ्यांचे जोडून याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचा आर्थिक जो निधी आहे सरकारचा तोही वाया गेला ग्राहकांनाही ते न्याय देऊ शकले नाही आणि शेतकऱ्यांचं तर मात्र एका शेतकऱ्याचं म्हटलं तर मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये किमान 10 ते 15 लाखाचं एका शेतकऱ्याचं कांदा उत्पादकाचं ह्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान झालेलं आहे.
1: कांदा प्रश्नावर दीर्घकालीन उपाय काय असू शकतात?
0: कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाय काय असू शकतात हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यावरतीच शेतकऱ्यांचा पूर्ण फोकस आहे. कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाययोजना अशी आहे की जोपर्यंत नैसर्गिक आपत्ती असेल मग गारपीट अवकाळी पाऊस कधी दुष्काळ अतिवृष्टी ही शेतकरी शेतामध्ये शेतमाल उभा करत असताना त्या पिकाचं उत्पादन घेत असताना त्यांची मानसिकता आधीच झालेली असते की आपल्या शेतमालाचं ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी ना कधी नुकसान होऊ शकतं परंतु ह्या सर्वावर मात करून ज्यावेळेस शेतकऱ्यांचा शेतमाल कांदा असेल किंवा इतर पीक असेल हे व्यवस्थित निर्माण होतं तयार होतं उत्पादित होतं आणि ते बाजारांमध्ये जेव्हा विकण्यासाठी शेतकरी घेऊन जातात त्यावेळेस जो भाव मिळायला पाहिजे तर तो भाव मिळण्यासाठी सरकारचं एक धोरण पाहिजे की या वर्षी कांद्याचा उत्पादन खर्च किती आहे आणि त्या उत्पादन खर्चावर आधारित असा दर बाजार समित्यांमध्ये मिळाला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी दर मिळाला तर तो दरातला फरक सरकार म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये भरपाई देऊ. त्याच्यानंतर आपल्या देशाची एवढी मोठी क्षमता आहे 140 कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या या देशामध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात अन्य काही राज्यांमध्ये ज्या पद्धतीने खरीप लेट खरीप आणि उन्हाळी कांदा जो रब्बी हंगामात होतो अशा 3 हंगामातील जो कांदा उत्पादित होतो देशाची गरज भागवून जो अतिरिक्त कांदा उत्पादित होतो याची कशी निर्यातीची एक व्यवस्थित पूर्ण सिस्टीम तयार करता येईल सरकारला याच्यावरती जर निश्चितपणाने काम झालं जे सरकारी कृषी विद्यापीठ आहे तिथून अतिशय दर्जेदार आणि माफक दरात बियाणं जर शेतकऱ्यांना उपलब्ध झालं तर मात्र उत्पादन खर्च कसा आहे तो निश्चितपणाने त्याच्यामध्ये घट होईल आणि कमी उत्पादन खर्चामध्ये जेव्हा घट होईल आणि शेतकऱ्याचा चांगला कांदा उत्पादित होईल शेतामध्ये अशा वेळेस त्या दराची पण सांगड सरकारला घालणं सोपं असणार आहे कारण आता शेतकऱ्यांचा संताप कशाने होतोय की एकीकडे आमचा दर

0: वर्षी उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि दुसरीकडे आम्हाला भाव मात्र दरवर्षी वाढण्याऐवजी कमी कमी मिळत चाललाय. म्हणून शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडले आणि शेतकरी कर्जबाजारी होऊ राहिले. याच्यासाठी तुम्ही जो विचारला प्रश्न आहे की दीर्घकालीन उपाययोजना काय, सरकारने एकूण देशाचे कांद्याची गरजेचा जो आकडेवारी काढावी, त्यानंतर एकूण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आकडेवारी किती आहे राज्यात देशात त्याची आकडेवारी निश्चित करावी आणि परदेशी कांद्याची त्या वर्षीची किती मागणी असणार आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांना जर तुम्ही अवगत केलं, शेतकरी त्या पद्धतीने आपल्या शेतात कांद्याचं उत्पन्न घेतील आणि एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येला सरकारची जी उत्सुकता असते की ग्राहकांना माफक दरात कांदा मिळाला पाहिजे तो निश्चित प्रमाणात उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांनाही त्याच्यामध्ये रास्त बाजारभाव मिळेल. या सर्व याच्यातून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मी जी माहिती दिली हीच माहिती आम्ही ह्याच माध्यमातून कांदा संघटनेने वेळोवेळी सरकारकडं ईमेल असतील, प्रत्यक्ष पत्रव्यवहार असतील, मुंबईत मंत्रालयात भेटी देऊन असतील किंवा मंत्री आणि खासदार जिल्हाधिकारी यांच्याही पत्रव्यवहारामध्ये वारंवार या मागण्या आम्ही केलेल्या आहे आणि आंदोलनांमधून पण आम्ही या मागण्या केलेल्या आहे. याच्यावरती काम होत नाही. दुर्दैवाने याच्यापूर्वी 2025 मध्ये राज्याचे जे पणन मंत्री आहे जयकुमार रावल साहेब त्यांनी जी कांदा धोरण समिती निश्चित केली होती, स्थापन केली होती, तिचे पाशा पटेल म्हणून अध्यक्ष होते, अशा समितीने राज्याची प्रमुख किंवा देशाची प्रमुख म्हणून कांदा उत्पादक संघटना म्हणून आम्ही जे काही काम करतो अद्यापर्यंत आमच्याशी कधीही संपर्क केलेला नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी फडणवीस साहेबांनी 25 मार्चला मुंबईमध्ये विधानसभेचं अधिवेशन अर्थसंकल्पाचं सुरू असताना कांदा आढावा बैठक घेतली. तिथं एक नव्याने सचिव स्तरीय समिती कांद्यासंदर्भात एक आता स्थापन केलेली आहे आणि काल साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 1235 रुपये क्विंटलने म्हणजे 12 रुपये 35 पैसे किलोने शेतकऱ्याचा कांदा आम्ही खरेदी करू अशी काल घोषणा केलेली आहे. पण दुर्दैवाने आमचा खर्च 2000 रुपयापेक्षा 2500 रुपयापेक्षा अधिक असताना त्याच्या निम्म्या बाजार भावात कांदा आमचा शेतकऱ्यांचा खरेदी करून आमचं फायदा होण्याऐवजी सरकारच्या निर्णयामुळे जर नुकसान होत असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा संताप होणार आहे. आणि याच्यापूर्वीचं 2023 मध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारकडून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं घोषित केलं आणि 2410 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 24 रुपये 10 पैसे किलोचा दर दिला होता. मग जर 2023 ला सरकारनेच आम्हाला कांदा उत्पादकांना 2410 रुपयाचा दर दिलाय तर तेच सरकार आता पुढच्या 3 वर्षानंतर 2410 ऐवजी 3000 भाव द्यायला पाहिजे होता. दुर्दैवाने ते आता 1235 येत आहे. तर ही विसंगती कशासाठी आणि मग शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे दुर्दैवी निर्णय का होतात हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो.
1: दिगोळेजी, आपण आकाशवाणीशी या महत्वाच्या विषयावर संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
2: श्रोते हो, वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत मनीषा देवणे आणि निवेदन श्रद्धा वझे.

वृत्तशेष हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसानवाणी.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या किसान वाणी कार्यक्रमामध्ये मी गौरी वाडे
1: आणि मी बंडू लेनगुरे
0: तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहोत. मंडळी, आज भारतीय सौर 26 वैशाख शके 1948 म्हणजेच शनिवार 16 मे 2026.
1: आणि वैशाख बरं का?
0: वैशाख नाव ऐकूनच तुला घाम फुटलेला दिसतोय.
1: हो ना, बघ किती किती ऊन आहे. आणि या उन्हामध्ये तू आता बघत असशील की लग्न घाई पण सुरू आहे आणि या लग्नामध्ये ती बँडवर नाचणारी लोक बघितल्यानंतर तुला कसं वाटतं?
0: मला खरंच आश्चर्य वाटतं की इतकं चंद्रपूरचं तापमान, त्या तापमानामध्ये भर दुपारी या लोकांना उत्साह येतो कुठून नाचण्यासाठी.
1: खरंच म्हणजे उन्हाळा म्हणजे फारच आपल्याकडे तापतो आणि उन्हाळ्यामध्ये तशी आपल्या आरोग्याची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे.
0: बघ ना, प्रशासनाकडून वारंवार सूचना येते की 12 ते 4 या दरम्यान आपण घराबाहेर पडू नका अत्यंत महत्वाच्या कामाशिवाय. पण या वरातीत नाचणाऱ्या लोकांना काय सांगणार ना आपण.
1: तुला सांगतो, आपली स्वतःची तर उन्हापासून काळजी घेण्याचा प्रयत्न करतो आणि घ्यायलाच पाहिजे.
0: बंडू, जसं प्रशासनाकडून वारंवार सूचना येत आहे की 12 ते 4 या दरम्यान घराबाहेर पडू नका, कारण ही जी ऊन आहे तीव्र 40-45 अंशाच्या वरील तापमान आहे, हे आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम करतं. त्यामुळेच उष्माघातासारख्या गोष्टी आपल्याला होऊ नये, त्याच्यापासून आपण सुरक्षित राहावं यासाठी वारंवार सूचना दिल्या जातात. बरोबर ना?
1: बरोबर. आणि त्यासोबतच त्यावर करणारी उपाय म्हणजे आपण जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरातील तापमान जे आहे ते संतुलित राहील, है की नाही?
0: त्यासोबतच आपल्या शरीराचा भाग उन्हाच्या प्रत्यक्ष संपर्कात येऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. यासाठी डोक्याला उपरणं बांधायला हवं. विशेषतः शेतकरी बांधव जे काम करतात शेतामध्ये त्यांनी स्वतःचं संरक्षण तर करायलाच हवं.
1: डोक्याला आणि कानाला जे आहे दुपट्टा बांधणं अत्यंत महत्वाचं आहे आणि शक्य होत असल्यास आपल्या डोळ्यावर काळा चष्मा लावल्यास चांगलंच आहे.
0: डोळ्यांचं पण संरक्षण
1: होईल.
0: अगदी अगदी. आणि घाम शोषून घेणारे जर कपडे घातले या दिवसांमध्ये तर आपला त्रास आणखी कमी होण्याची शक्यता राहते, हो की नाही?
1: आणि शीतपेयाचा वापर करायचा बरं का?
0: हा, शीतपेय म्हणजे जे बॉटल बंद मिळतात ते नाही बरं का? तर आपल्या घरी तयार केलेलं ताक असेल, पण असेल, किंवा या दिवसांमध्ये अत्यंत आपल्या शेतकरी वर्गामध्ये प्रिय असलेली आंबील
1: आणि आंब्याचं पण.
0: बरोबर. बघ बंडू, आपण बोलू शकतो तर या उन्हापासून आपल्याला कोणकोणते त्रास होतात आणि या उन्हापासून आपण आपलं संरक्षण कसं करायचं याबद्दल तर खूप बोलत आहो, की नाही?
1: नक्कीच.
0: पण आपल्या शेतीचा अविभाज्य भाग असलेली जनावर यांच्याबद्दल काय बरं?
1: कारण आपल्या शेतकऱ्यांचे मित्र म्हणजे गाई असतील किंवा म्हशी असतील, बैल असेल किंवा इतर कुठलेही जनावर असतील, त्यांना सुद्धा ऊन लागतं बरं का?
0: हा. आणि बघ, आता सध्या काय आहे की शेतीपूरक व्यवसायांची संख्या हळूहळू वाढते आहे, तर शेळी पालन असेल, कुक्कुट पालन असेल किंवा दुग्ध व्यवसाय करणारे आपले शेतकरी बांधव असतील तर यांच्याकडे जनावरांची संख्या असतेच. आणि आपण जसं उन्हापासून
1: स्वतःचं संरक्षण करतो,
0: हा, तसं या मुक्या जनावरांचं सुद्धा उन्हापासून
1: संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे. पण आता ही काळजी कशी घ्यायची त्याबद्दल तू काही सांगशील का?
0: याबद्दल जर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सांगितलं ना तर ते जास्त उपयुक्त राहील, हो की नाही?
1: नक्कीच. कोण आहेत आजचे तज्ज्ञ?
0: तर बंडू, आजच्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी एका महत्वपूर्ण विषयावर भाषण घेऊन येत आहोत, ते म्हणजे उन्हाळ्यात जनावरांची काळजी. हे भाषण दिलेलं आहे प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील नीलकंठ पंचभाई, सहाय्यक प्राध्यापक कृषी विस्तार शिक्षण विभाग आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा यांनी.
1: चला तर ऐकूया हे भाषण आणि जाणून घेऊया की उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी करावी.
2: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या रेडिओ कार्यक्रमात मी आपल्याला अत्यंत महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करत आहे. विषय आहे उन्हाळ्यात जनावरांची काळजी. आता आपल्याला माहितीच आहे की मे महिन्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढते. चंद्रपूर सारख्या उष्ण भागात गाई, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या आणि वासरे यांना उष्णतेचा त्रास जास्त जाणवतो. योग्य काळजी घेतली नाही तर दूध उत्पादन कमी होते, जनावरांची भूक मंदावते, शरीरातील पाणी कमी होते, रोग

रोगप्रतिकारक शक्ती घटते आणि काही वेळा उष्माघाताचाही धोका निर्माण होतो. मित्रांनो, जनावरे ही शेतकऱ्यांची खरी संपत्ती आहे. शेतीच्या कामात, दुग्ध व्यवसायात, शेणखत निर्मितीत आणि घराच्या अर्थकारणात जनावरांचा मोठा वाटा असतो. म्हणून उन्हाळ्यात त्यांची काळजी घेणे ही प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी आहे. तर आता आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे याबाबत सविस्तर जाणून घेऊया. तर पहिलं म्हणजे स्वच्छ आणि पुरेसे पाणी. आता उन्हाळ्यात जनावरांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छ आणि पुरेसे पाणी. उष्णतेमुळे जनावरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण हे कमी होते, त्यामुळे त्यांना वारंवार तहान लागते. जर वेळेवर पाणी मिळाले नाही तर जनावरे अशक्त होतात, भूक कमी लागते आणि दूध उत्पादनात घट होते. त्यामुळे जनावरांना दिवसातून किमान 3 ते 4 वेळा स्वच्छ, ताजे आणि थंडसर पाणी द्यावे. पिण्याच्या पाण्याची टाकी, बादली किंवा हौद रोज स्वच्छ धुवावा. घाण पाणी दिल्यास रोगराई ही वाढू शकते. शक्य असल्यास गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था ठेवावी, जेणेकरून जनावरांना गरजेनुसार पाणी पिता येईल. आता दुसरं म्हणजे सावली आणि निवारा. उन्हाळ्यात कडक उन्हापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी सावली आणि योग्य निवारा अत्यंत आवश्यक आहे. तीव्र उष्णतेमुळे जनावरांना उष्माघात, थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. त्यामुळे जनावरांना नेहमी थंड, हवेशीर आणि स्वच्छ गोठ्यात ठेवावे. गोठ्याचे छप्पर उष्णता कमी करणारे असावे. तसेच शक्य असल्यास शेडनेट, गवत किंवा पेंड्यांचा वापर करून थंडावा निर्माण करावा. गोठ्याभोवती झाडे लावल्यास नैसर्गिक सावली मिळते. दुपारच्या तीव्र उन्हात जनावरांना बाहेर बांधू नये किंवा चरण्यास सोडू नये. योग्य सावली आणि निवाऱ्यामुळे जनावरे तंदुरुस्त राहतात व त्यांची उत्पादन क्षमताही टिकून राहते. आता तिसरं म्हणजे गोठ्याची रचना आणि थंडावा. उन्हाळ्यात जनावरांना आरामदायी वातावरण मिळण्यासाठी गोठ्याची योग्य रचना आणि थंडावा फार महत्वाचा असतो. गोठा नेहमी हवेशीर, स्वच्छ आणि प्रशस्त असावा, जेणेकरून उष्ण हवा बाहेर येईल आणि ताजी हवा आत येईल. गोठ्याची दिशा शक्यतो पूर्व पश्चिम ठेवावी, त्यामुळे थेट उन्हाचा परिणाम हा कमी होतो. छप्पर उंच आणि उष्णता कमी करणारे असावे. पत्र्याच्या छतावर गवत, पेंढा किंवा शेडनेट टाकल्यास तापमान हे कमी राहते. गोठ्यात पंखे, पाण्याची फवारणी किंवा कूलरची योग्य सोय असल्यास अधिक थंडावा मिळतो. जमिनीवर पाणी शिंपडल्यानेही उष्णता कमी होते. गोठ्याभोवती झाडे लावल्यास नैसर्गिक थंडावा मिळतो. योग्य रचना आणि थंडावा असल्यास जनावरे निरोगी राहतात, ताण कमी होतो आणि दूध उत्पादनही चांगले राहते. आता चौथं म्हणजे आहार व्यवस्थापन. उन्हाळ्यात जनावरांची भूक काही प्रमाणात कमी होते, त्यामुळे आहार व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे हे आवश्यक आहे. जनावरांना सकस, संतुलित आणि पचायला हलका आहार द्यावा. शक्य असल्यास हिरवा चारा, मक्याचा चारा, ज्वारी, नेपियर गवत यांचा समावेश करावा. सुक्या चारासोबत खड, कडबा आणि पोषक दाणेदार खाद्य द्यावे. दुपारच्या कडक उन्हात खाद्य देण्याऐवजी सकाळी लवकर आणि संध्याकाळीही आहार द्यावा, कारण त्यावेळी जनावरे चांगले खातात. आहारात खनिज मिश्रण, मीठ आणि आवश्यक जीवनसत्वांचा समावेश केल्यास जनावरांचे आरोग्यही चांगले राहते. बुरशी लागलेला कुचका किंवा खराब चारा कधीही देऊ नये. योग्य आहार व्यवस्थापनामुळे जनावरांची ताकद ही टिकून राहते, दूध उत्पादन वाढते आणि उष्णतेचा त्रास कमी होतो. आता पाचवं म्हणजे हिरव्या चाऱ्याचे महत्व. उन्हाळ्यात जनावरांच्या आरोग्यासाठी हिरव्या चाऱ्याचे महत्व खूप मोठे आहे. हिरव्या चाऱ्यामध्ये पाणी, जीवनसत्वे, खनिजे आणि आवश्यक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे जनावरांच्या शरीरातील पाण्याची कमतरता कमी होण्यास मदत होते. हिरवा चारा खाल्ल्याने जनावरांची भूक वाढते, पचनक्रिया सुधारते आणि शरीर तंदुरुस्त राहते. दुधाळ जनावरांना हिरवा चारा दिल्यास दूध उत्पादन वाढण्यास मदत होते.

यात नेपियर, ज्वारी, मका, तुसन, बरसीम यासारख्या चारा उपयुक्त ठरतो. हिरवा चारा उपलब्ध नसल्यास सायलेज किंवा चारा साठवणुकीचा वापर करावा. दररोज आहारात योग्य प्रमाणात हिरव्या चाराचा समावेश केल्यास जनावरे निरोगी, ताकदवान आणि उत्पादनक्षम राहतात. आता सहावं म्हणजे दूध देणाऱ्या जनावरांची विशेष काळजी. उन्हाळ्यात दूध देणाऱ्या जनावरांची विशेष काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण जास्त उष्णतेचा थेट परिणाम त्यांच्या दूध उत्पादनावर होतो. उकाड्यामुळे जनावरांची भूक कमी होते, पाण्याची गरज वाढते आणि शरीरावर ताण येतो. त्यामुळे दुधाळ गायी व म्हशींना दिवसातून अनेक वेळा स्वच्छ आणि पुरेसे पाणी द्यावे. त्यांना सावलीत, हवेशीर आणि थंड गोठ्यात ठेवावे. सकस आहारासोबत हिरवा चारा, खनिज मिश्रण आणि संतुलित खाद्य द्यावे. दूध काढण्याची वेळ नियमित ठेवावी आणि दूध काढताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. कास स्वच्छ धुवूनच दूध काढावे, जेणेकरून संसर्ग हे टाळता येईल. जनावरांना जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्यावी. योग्य व्यवस्थापन केल्यास उन्हाळ्यातही दूध उत्पादन टिकून राहते आणि जनावरही निरोगी राहतात. आता सातवं म्हणजे वासरांची काळजी. उन्हाळ्यात वासरांची काळजी विशेष लक्षपूर्वक घेणे हे आवश्यक आहे, कारण लहान वासरे उष्णतेला लवकर बळी पडू शकतात. त्यांना स्वच्छ, कोरड्या आणि हवेशीर जागेत ठेवावे. कडक उन्हात वासरांना बाहेर सोडू नये तर सावलीतच ठेवावे. पिण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि ताजे पाणी उपलब्ध करून द्यावे. लहान वासरांना योग्य वेळी दूध किंवा दुधाचा पर्याय द्यावा. तसेच वाढीसाठी संतुलित पूरक आहार द्यावा. गोठा रोज स्वच्छ ठेवावा, जेणेकरून संसर्गजन्य रोग टाळता येतील. वासरांच्या अंगावर माशा, गोचिड किंवा परजीवी दिसल्यास त्वरित उपाय करावेत. जर वासरू सुस्त दिसत असेल, भूक कमी झाली असेल किंवा जुलाब होत असतील तर ताबडतोब पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा. योग्य काळजी घेतल्यास वासरे निरोगी वाढतात आणि भविष्यात चांगली उत्पादक जनावरे बनतात. आता आठवं म्हणजे शेळ्या व मेंढ्यांची काळजी. उन्हाळ्यात शेळ्या व मेंढ्यांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण या जनावरांनाही तीव्र उष्णतेचा त्रास होऊ शकतो. त्यांना दिवसाच्या कडक उन्हात बाहेर चरायला नेऊ नये. शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी चरायला सोडावे. दिवसभर सावलीत, हवेशीर आणि स्वच्छ ठिकाणी ठेवावे. पिण्यासाठी स्वच्छ व पुरेसे पाणी नियमित उपलब्ध ठेवावे. आहारात हिरवा चारा, कोरडा चारा आणि पूरक खाद्य द्यावे. गोठा कोरडा व स्वच्छ ठेवावा, कारण ओलसर जागेमुळे रोगराई वाढू शकते. शेळ्या व मेंढ्यांच्या अंगावर गोचिड उवा किंवा परजीवी असल्यास वेळेवर औषधोपचार करावेत. अशक्तपणा, भूक न लागणे किंवा ताप अशी लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकांचा सल्ला घ्याव्या. योग्य काळजी घेतल्यास शेळ्या व मेंढ्या निरोगी राहतात आणि चांगले उत्पादन देतात. आता नववं म्हणजे काम करणाऱ्या बैलांची काळजी. उन्हाळ्यात काम करणाऱ्या बैलांची काळजी विशेषतः घेणे आवश्यक आहे, कारण शेतातील कामामुळे त्यांच्यावर अधिक शारीरिक ताण येतो. कडक उन्हात बैलांकडून जड काम करून घेऊ नये. शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी थंड वातावरणात काम घ्यावे. कामाच्या दरम्यान आणि कामानंतर बैलांना पुरेशी विश्रांती द्यावी. पिण्यासाठी स्वच्छ आणि थंडसर पाणी उपलब्ध करून द्यावे. आहारात हिरवा चारा, सुक्या चारासोबत पोषक खाद्य द्यावे, जेणेकरून ताकद टिकून राहील. कामावरून आल्यानंतर बैलांच्या अंगावर पाणी मारून शरीर थंड करावे. खांद्यावर किंवा मानेवर जखमा झाल्या आहेत का हे तपासावे आणि असल्यास त्वरित उपचार करावेत. योग्य काळजी घेतल्यास बैल निरोगी राहतात, ताकद टिकून राहते आणि शेतीचीही कामे सुरळीत पार पडतात. आता दहावं म्हणजे उष्माघाताची लक्षणे. उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे जनावरांना उष्माघाताचा धोका हा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांची लक्षणे ओळखणे हे फार महत्वाचे आहे. जनावर जोर जोराने धापा टाकणे, तोंड उघडे ठेवून श्वास घेणे, जास्त लाळ येणे, शरीराचे तापमान वाढणे, अशक्तपणा येणे, उभे राहण्यास त्रास होणे, चालताना तोल जाणे, भूक कमी होणे किंवा पूर्णपणे खाणे बंद

बंद करणे हे उष्मघाताची प्रमुख लक्षणे आहेत. काही वेळा जनावर सुस्त पडून राहते किंवा अचानक खाली बसते. अशी लक्षणे दिसताच जनावराला तात्काळ सावलीत आणावे, अंगावर थंड पाणी मारावे आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्यावे. विलंब न करता पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. वेळेवर उपचार केल्यास आपल्याला मोठे नुकसान टाळता येते. आता 11 म्हणजे रोग प्रतिबंधक उपाय. उन्हाळ्यात उष्ण वातावरणामुळे जनावरांमध्ये विविध आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे रोग प्रतिबंधक उपाय वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे. जनावरांचे नियमित लसीकरण करून घ्यावे जेणेकरून संसर्गजन्य रोगापासून संरक्षण मिळते. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने वेळोवेळी जंतनाशक औषधे द्यावीत. गोठा नेहमी स्वच्छ कोरडा आणि हवेशीर ठेवावा. शेण मूत्र व साचलेली घाण त्वरित काढून टाकावी कारण त्यामुळे जंतू आणि माशा हे वाढतात. पिण्याचे पाणी स्वच्छ द्यावे आणि खाद्य ताजे व चांगल्या प्रतीचे असावे. जनावरांच्या अंगावर गोचिड उवा किंवा इतर परजीवी दिसल्यास तत्काळ उपाययोजना करावी. जर ताप भूक न लागणे सुस्ती जुलाब किंवा खोकला अशी लक्षणे दिसली तर लगेच पशुवैद्यकांना दाखवावे. योग्य काळजी घेतल्यास जनावरे निरोगी राहतात आणि रोगराईपासून बचाव होतो. आता 12 म्हणजे स्वच्छता आणि जैव सुरक्षा. उन्हाळ्यात जनावरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी स्वच्छता आणि जैव सुरक्षा या गोष्टींना विशेष महत्व आहे. गोठा नेहमी स्वच्छ कोरडा आणि हवेशीर ठेवावा. रोज शेण मूत्र आणि साचलेली घाण काढून टाकावी जेणेकरून जंतू माशा आणि दुर्गंधीही कमी राहते. पिण्याच्या पाण्याची भांडी खाद्यपात्रे आणि दूध काढण्याची साधने नियमित स्वच्छ धुवावीत. गोठ्यात नवीन जनावर आणल्यास काही दिवस वेगळे ठेवून त्यांची तपासणी करावी. यालाच जैव सुरक्षा म्हणतात. आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे जेणेकरून रोग पसरणार नाही. गोठ्यात येणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता पाळावी आणि अनावश्यक वावर टाळावा. वेळोवेळी जंतुनाशक फवारणी केल्यास संसर्गाचा धोका कमी होतो. योग्य स्वच्छता आणि जैव सुरक्षा पाळल्यास जनावरे निरोगी राहतात व उत्पादन क्षमता वाढते. आता 13 म्हणजे आर्थिक फायदा. उन्हाळ्यात जनावरांची योग्य काळजी घेतल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फायदा हा मोठ्या प्रमाणावर होतो. जनावरे निरोगी राहिल्यास दूध उत्पादन कमी होत नाही आणि नियमित उत्पन्न मिळत राहते. आजारपण कमी झाल्यामुळे औषधोपचाराचा खर्च वाचतो. जनावरांची ताकद टिकून राहिल्यामुळे काम करणारे बैल शेतातील कामे सुरळीत करतात. त्यामुळे अतिरिक्त मजुरीचा खर्च हा कमी होतो. योग्य आहार व व्यवस्थापनामुळे वासरे शेळ्या आणि मेंढ्यांची वाढ चांगली होते. यामुळे भविष्यात चांगला नफा हा मिळू शकतो. निरोगी जनावरांपासून चांगल्या प्रतीचे दूध शेणखत आणि इतर उत्पादन मिळते. त्यामुळे उन्हाळ्यात थोडी जास्त काळजी घेतल्यास नुकसान टाळता येते आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होते. आणि शेवटचं म्हणजे शासकीय मदत व सल्ला. उन्हाळ्यात जनावरांच्या संगोपनासाठी शेतकऱ्यांनी शासकीय मदत व सल्ला यांचा योग्य लाभ घ्यावा. पशुसंवर्धन विभाग कृषी विभाग पंचायत समिती तसेच स्थानिक पशुवैद्यकीय दवाखाने यांच्या मार्फत जनावरांच्या आरोग्याबाबत विविध योजना राबवल्या जातात. मोफत किंवा कमी दरात लसीकरण जंतनाशक औषधे कृत्रिम रेतन आरोग्य तपासणी शिबिरे आणि तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध केले जाते. दुष्काळी परिस्थितीत काही ठिकाणी चारा छावण्या पाणी पुरवठा किंवा चारा अनुदान सारख्या सुविधा दिल्या जातात. शेतकऱ्यांनी आपल्या गावात पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क ठेवावा. योग्य वेळी सल्ला घेतल्यास जनावरांचे नुकसान टाळता येते आणि शासकीय योजनांचा फायदा घेऊन आर्थिक भारही कमी करता येतो. तर शेतकरी बंधूंनो, सरतेशेवटी मी आपल्याला एवढंच सांगेन की उन्हाळा हा जनावरांसाठी कठीण काळ असला तरी योग्य नियोजन आणि वेळेवर काळजी घेतल्यास त्यांचा त्रास नक्कीच कमी करता येतो. स्वच्छ पाणी सावली संतुलित आहार स्वच्छ गोठा रोग प्रतिबंधक उपाय आणि वेळेवर उपचार या गोष्टींचे पालन करणे हे अत्यंत आवश्यक आहे. जनावरे निरोगी राहिली तर दूध उत्पादन वाढते, शेतीची

0: ही कामे सुरळीत होतात आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही टिकून राहते. म्हणूनच आजपासूनच आपल्या जनावरांची अधिक जबाबदारीने काळजी घ्या, तज्ञांचा सल्ला घ्या आणि आधुनिक पद्धतीचा अवलंब करा. निरोगी जनावरे म्हणजे समृद्ध शेतकरी आणि सक्षम ग्रामीण अर्थव्यवस्था. धन्यवाद.
1: काय शेतकरी बंधूंनो, घेणार ना जनावरांची काळजी या उन्हाळ्यात? तेव्हा श्रोते हो, आपण ऐकत होतात प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील नीलकंठ पंचभाई, सहाय्यक प्राध्यापक कृषी विस्तार शिक्षण विभाग, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा यांचं उन्हाळ्यात जनावरांची काळजी याविषयी सभाषण.
2: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
3: मतलब?
2: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग. पहली वाली बात कहा,
3: परंतु सभी डाले
2: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
3: सच है?
2: अरे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बात सफेद नहीं किए हैं.
3: ठीक है भाई, मैं भी ऐसे जैविक खेती शुरू करूँगा.
4: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
5: आणि बंडू, आता वेळ आहे ती आपल्या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असलेला हवामान अंदाज.
1: शेतकरी बंधूंनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडनं प्राप्त कृषी हवामान सल्ला पत्रक जाणून घेऊया.
5: भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हा मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस आकाश अंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत राहील, तर किमान तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंत राहून कोरडं हवामान राहण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बंडू, आपल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानावर आधारित कृषी सैन्य सल्ला याप्रमाणे आहे. पुढील 5 दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बंधूंनी धान पिकांची कापणी किंवा मळणी राहिली असल्यास त्यांनी कापणी किंवा मळणी करून बियाणं सुरक्षित ठिकाणी साठवावं. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बंधूंनी उन्हाळी मूग, तीळ, भुईमूग आणि भाजीपाला पिकांची काढणी किंवा मळणी करून बियाणं सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावं. शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोष आणि घातक बुरशीचा नायनाट होईल. तसंच शेतात काडी कचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनवण्यासाठी वापर करावा. शेताची बांध बंदिस्ती करून घ्यावी. भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी आणि खरीप हंगामाकरिता संशोधित धान बियाणं तसंच आवश्यक खतांची उपलब्धता करून घ्यावी. बंडू, सध्या खरीप हंगामाच्या तयारीचे दिवस सुरू आहेत आणि यामध्ये येतं ते बियाणे खरेदी. तर हे बियाणे खरेदी करतेवेळी टॅग किंवा लेबलवरील सर्व माहिती म्हणजेच पिकाचं नाव, जात, क्रमांक, बीजपरीक्षणाची तारीख, उगवण शक्ती, शुद्धतेचं प्रमाण, निव्वळ वजन, विक्रेत्याचं नाव आणि पत्ता तपासून घ्यायचा बरं का. तसंच विक्रेत्याकडून बियाणं खरेदीची पक्की पावती किंवा बिल घ्यायला विसरायचं नाही आणि त्या बिलामध्ये बरं का बियाण्याचं नाव, पीक, वाण आणि बियाणे खरेदीची तारीख लिहिलेली असल्याची खात्री करून घ्यावी. बरोबर.
1: शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतीसाठी माती परीक्षण तेवढंच महत्वाचं आहे, त्यामुळं आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये पीक लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण अवश्य करावं. माती परीक्षणाच्या अहवालावरून आपल्या मातीमधील अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला कळते, जेणेकरून रासायनिक खतांचे नियोजन आपल्याला करता येतं आणि खतांची बचत सुद्धा होते, ज्यामुळं जमिनीची सुपीकता राखली जाते.
5: तर शेतकरी बंधू भगिनींनो, ही माहिती आपल्याला दिली होती प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांनी.
2: पक्षियों से हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
3: मतलब?

0: तर या सुंदरशा गीतानंतर आता आपल्याला कार्यक्रमातून आपल्या शेतकरी बांधवांचा निरोप घ्यायला हवा बंडू.
1: तेव्हा आजच्या पुरता आपण इथे थांबूया आणि निरोप घेऊया.
0: आजच्या कार्यक्रमाचे सादर करते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.
1: शेतकरी बंधूंनो, आमचा यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. आकाशवाणी चंद्रपूर, नक्कीच आपण सबस्क्राईब करा आणि आम्हाला आपल्या प्रतिक्रिया सुद्धा कळवा. यामुळे आम्हाला कार्यक्रमामध्ये सुधारणा करण्यास नक्कीच मदत होईल. काय म्हणते?
0: बरोबर. आणि आपल्या वेळेत समजा ते कार्यक्रम ऐकू शकले नाही तर त्यांच्या सोयीने ते केव्हाही
1: केव्हाही ऐकू शकतात.
0: आणि सोबतच बंडू, आपल्या आकाशवाणी चंद्रपूरला आपले श्रोते फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता.
1: तेव्हा आपण निरोप घेऊया.
0: नक्कीच. तर मंडळी, आपण पुन्हा भेटणार आहोतच पुढील कार्यक्रमामध्ये अशीच उपयुक्त माहिती आणि मनोरंजन यासह. तोपर्यंत उन्हापासून स्वतःचं संरक्षण करा आणि
1: आनंदी रहा.
0: नमस्कार.

श्रोते आपण ऐकत होतात ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। किसान वाणी।

0: 90 वर्ष हजारो संकट आणि एक अढळ विश्वास आकाशवाणी
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती
1: श्रोते हो डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही
2: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे करिअर शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव
3: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या सोप्या छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे
2: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपही वनिता मंडळ
1: श्रोते हो रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
4: आकाशवाणी नागपूर निर्मित
1: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
4: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास
1: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे
4: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वणिकाय
1: आणि आशिष सातपुते यांनी
4: आणि निवेदन केले आहे
1: नेहा तिवारी आणि शंतनू ढेंगरी यांनी
4: आणि सादर करते आहेत
1: आशिष बेनिशाम सातपुते
5: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास
6: हॅलो
7: हॅलो
6: क्या हाल है
7: बड़ा बुरा ये साल है
4: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील
4: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
4: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास
8: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी मुंबई केंद्र रात्रीचे 8:05 होत आहेत ठीक 8:05 प्रसारित करू राष्ट्रीय मराठी बातम्या

आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक। 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा। गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण। आणि अंदमानमध्ये

0: नैऋत्य मोसमी पाऊस दाखल राज्यात 10 जून पर्यंत येण्याचा अंदाज भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्त्वाकांक्षा आता सीमापुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज आपल्या नेदरलँड्स दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअपचं जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो तसंच जागतिक उत्पादक हब हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्त्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले AI संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँड्सचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांचीही भेट घेतली नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांची ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या तसंच NTA त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं CBI सांगितलं आहे नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे या प्रकरणी अटक झालेल्या प्राध्यापक PV कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोघांना न्यायालयानं 10 दिवसांच्या CBI कोठडीत पाठवलं आहे NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेत केंद्र सरकारनं आज 2 सहसचिव आणि 2 सहसंचालकांची नियुक्ती केली आहे भारतीय सांख्यिकी सेवेच्या 1998 तुकडीच्या अधिकारी अनुजा बापट आणि भारतीय महसूल सेवेच्या 2004 तुकडीच्या अधिकारी रुचिता वीज या पुढील 5 वर्षांसाठी NTAच्या सहसचिव असतील तर भारतीय महसूल सेवेच्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आकाश जैन तसंच भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागातील अधिकारी राजेंद्र भोजगडिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे शिक्षण मंत्रालयानं देशातील 14-18 वयोगटातील शाळेबाहेर असलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली उपलब्ध आकडेवारीनुसार देशात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक 100 मुलांपैकी केवळ 62 मुलंच 12वीपर्यंत पोहोचतात त्यामुळे सध्या 14-18 वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शाळेबाहेर आहेत यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एका नवीन उपक्रमाच्या अंमलबजावणी धोरणाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं येत्या 1 जुलैपासून 9वीच्या अभ्यासक्रमात 3 भाषा अनिवार्य केल्या आहेत या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा या मूळ भारतीय भाषा असणे आवश्यक आहे तसंच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3ऱ्या भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही सर्व मूल्यमापन पूर्णपणे शाळा आधारित आणि अंतर्गत स्वरूपाचं असेल असं मंडळानं सांगितलं आहे केंद्र सरकारनं भारतीय हज यात्रेकरूंसाठी आज लघु हज पॅकेजची घोषणा केली या नवीन व्यवस्थेअंतर्गत यात्रेकरूंना हजचे विधी पूर्ण करून सुमारे 20 दिवसांच्या आत परतणे शक्य होईल हे लघु हज पॅकेज 17 मे ते 5 जून या कालावधीत राबवले जाईल या विशेष उपक्रमाअंतर्गत सुमारे 10,000 यात्रेकरू यावर्षी हज यात्रेला जाणार आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत गडचिरोली जिल्हा नक्षलवादीमुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली ऑपरेशन अंतप्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं मात्र विचारधारा संपली नाही असं म्हणू शकत नाही त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक MRamesh यांनी स्पष्ट केलं अहोरात्र कार्य करणाऱ्या रुग्णालयांप्रमाणे दिवस

सर्वत्र काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. न्यायव्यवस्थेच्या कामकाजात होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तंत्रज्ञान हाच एकमेव उपाय प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले. न्याय वितरणाला गती देण्यासाठी तांत्रिक प्रगतीचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी अधिक सखोल न्यायिक रचना करण्याचं आवाहन सरन्यायाधीशांनी यावेळी बोलताना केलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एका मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत 182 कोटी रुपये किमतीचे 227 किलो वजनाचे कॅप्टागॉन हे अंमली पदार्थ जप्त केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. मध्य आशियातल्या दहशतवादी गटांकडून कॅप्टागॉन या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. या प्रकरणी दिल्लीतून एका सिरियाच्या नागरिकाला अटक झाली आहे. केरळमध्ये होऊ घातलेले मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांनी आज काँग्रेस महासचिव KC वेणुगोपाल यांची त्यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी वार्ताहरांशी संवाद साधला. वेगवेगळी मतं

या प्रकरणी दिल्लीतून एका सीरियाच्या नागरिकाला अटक झाली आहे. केरळमध्ये होऊ घातलेले मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी आज काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांची त्यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी वार्ताहरांशी संवाद साधला. वेगवेगळी मतं असणं हे राजकारणात नैसर्गिक आहे, मात्र पक्षाने एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयामागे ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे, असं वेणुगोपाल यावेळी म्हणाले. तर दोघांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त फेटाळून लावत मंत्रिमंडळ स्थापनेची चर्चा सुरळीतपणे सुरू असल्याचं सतीशन यांनी सांगितलं. मंत्र्यांची यादी उद्या दुपारपर्यंत राज्यपालांना दिली जाईल, असं ते म्हणाले. वेणुगोपाल यांची भेट घेण्याआधी सतीशन यांनी ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांचीही भेट घेतली. चेन्नीथला यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं यासाठी सतीशन प्रयत्नरत असल्याचं सांगितलं जात आहे. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी चेन्नीथला हेही आग्रही होते. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून भूतानला भारतापेक्षा खूपच कमी दरात पेट्रोल विकलं जात असल्याच्या दाव्याचं सरकारनं खंडन केलं आहे. समाज माध्यमावरचा हा दावा हा व्हिडिओ जुना असून नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो संदर्भाशिवाय शेअर केला जात आहे, असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं म्हटलं आहे. थायलंडमधल्या बँकॉक इथं आज रेल्वे आणि सार्वजनिक बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे आणि बसची टक्कर होऊन आगीचा भडका उडाला, यामध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकींना झळ पोहोचली आहे. इस्रायलनं गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात हमासच्या लष्करी विभागाचा नेता मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इज अल दीन अल हदाद असं त्याचं नाव असून 7 ऑक्टोबर 2023 इस्रायलवर हल्ला करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता, असं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्स सोबत सुरू आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकात्याच्या 8 षटकात 1 बाद 85 धावा झाल्या होत्या. अमेरिका आणि नायजेरियाच्या सशस्त्र दलांनी इस्लामिक स्टेट ग्रुपचा म्होरक्या अबू बिलाल अल मैनुकी याला काल एका संयुक्त मोहिमेत ठार केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटिंग प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: यूनुस खान प्रस्तुतकर्ता तेजश्री कांबले
1: आज के फनकार

0: ने दिल को समझाओ ना।
1: मचल उठा ये दिल ना।

श्रोतेहो, दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरनं सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 598 kilohertz. तसेच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर, तसेच FM 103.6 megahertz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 आणि 40 seconds होत आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50 दरम्यान. AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.